प्रवाही राहण्याबद्दल आपण बोलतोय आजच्या वंदन ह्या कार्यक्रमात. आपल्याबरोबर मी रश्मी आंबेडकर, 107.1 MHz आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनी आणि न्यूज

या ॲपवर आपण हा कार्यक्रम ऐकताय. प्रवाही राहण्याबद्दल एके ठिकाणी एक विचारवंत, आता हा शेवटचा विचार आजच्या कार्यक्रमातला प्रवाही असण्याबद्दल सांगणार आहे, कारण यानंतर भक्तिरचना आणि मग एका गडावर जाणार आहोत जिथे नैसर्गिक तलाव आहेत, मंदिर आहे. ती छोटीशी सिरीज आपण वंदनमध्ये सुरू केली की तलावाकाठची मंदिरं, आणि आत्ता पावसाळ्याच्या दरम्यान आपण गड किल्ल्यांवर असलेले तलाव आणि त्याकाठची मंदिरं किंवा जवळपासची मंदिरं ह्याच्याबद्दल बोलतोय. प्रवाही राहण्याबद्दल आजच्या कार्यक्रमातला शेवटचा विचार असा की जर आपण प्रवाही असलो तर आपण आपोआपच भूतकाळात काय झालं आणि भविष्यात काय होणार आहे ह्याचा जो हिशोब असतो त्याच्या पलीकडे जातो. त्या चिंतांपासून आपण पलीकडे जातो जर आपण आयुष्यात प्रवाही असलो तर. म्हणजे थोडक्यात त्याचं जर आपण खूप मोठं स्वरूप बघितलं तर बदल स्वीकारणं हा त्याचा एक गाभा म्हणू शकतो आपण प्रवाही असण्याबद्दलचा. पण मगाशी सुरुवात आपण जी केली की मी असाच आहे, मी अशीच आहे, मला नाही हे जमत, मी कधी केलंच नाही आहे, मला हे आवडतच नाही, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या आपल्याला स्वतःच आपण स्वतःला मर्यादा घालून घेतो. आणि जर नीट विचार केला तर अमर्याद शक्यतांनी हे संपूर्ण जग भरलेलं आहे. म्हणजे कधी कधी आपल्यालाच ही जाणीव होत नाही की आपल्या क्षमता किती अफाट असू शकतात, कारण आपण आपल्याला स्वतःला त्या एका कोंदणात बांधून ठेवलेलं असतं. तर त्याच्या पलीकडे जाऊन जर आपण थोडं जरी प्रवाही असण्याचा सुरुवात केली तर आपल्याला जाणवेल की वय, आपण कोण आहोत, आपण कुठे राहतो, आपण किती वर्षांचे आहोत, आपण कसे दिसतो, आपण काय करू शकतो काय करू शकत नाही ह्याच्या पलीकडे जाऊन अमर्याद शक्यतांनी हे संपूर्ण जग भरलंय. आणि त्या सगळ्या अमर्याद शक्यता आपल्यासाठी आहेत, आपल्याबद्दलच्या आहेत हे नक्की नक्की जाणवेल.

आणि आता अशा किल्ल्यावर आपण एका जाणार आहोत ज्याच्या नावातच त्याचा आकार किंवा त्याचा विस्तीर्णपणा, त्याचा विस्तार जाणवतो, आणि तो म्हणजे प्रबळगड. माथेरान आणि पनवेल दरम्यान सह्याद्रीच्या ज्या पर्वतरांगा आहेत तिथे हा प्रबळगड आहे आणि खूप मोठा किल्ला आहे, खरंच खूप मोठा. म्हणजे आपण जर वर जायचं बघितलं ना लांबूनच तरी असं वाटतं की बापरे हा केवढा पसरलेला आहे, विस्तीर्ण असा हा किल्ला. वेगळा नाव होता आधी त्याचं आणि खूप सुरुवातीपासून बऱ्याच लोकांनी त्याच्यावर राज्य केलंय किंवा बऱ्याच सत्तांमध्ये तो किल्ला होता. मुरंजन नाव होतं आधी त्याचं आणि मग आपल्याकडे आल्यानंतर त्याचं नाव प्रबळगड असं ठेवलं गेलं. प्रबळगड किल्ल्यावरती तलाव जर म्हणायला गेलं तर असे नैसर्गिक तलाव नाहीत. तिथे ज्या टाक्या बांधलेल्या आहेत किंवा जे तलाव बांधलेले आहेत ते तलाव हे मानवनिर्मित आहेत आणि पाण्याचा साठा उपलब्ध व्हावा यासाठी बांधलेत. पण पाणी कुठून कधी जमा होतं तर पावसाळ्यामध्ये मेनली तिथे पाणी साठतं. इतर वेळेला तिथे नैसर्गिक स्रोत पाण्याचा असा नसल्यामुळे प्रबळगड मोठा असून सुद्धा तिथे पाणी उपलब्ध नसतं किंवा नसायचं हा एक त्याचा सगळ्यात मुख्य भाग आहे. आणि किल्ल्यावर जर देवळं कोणती कोणती आहेत त्याचा विचार केला तर किल्ल्यावर गणपतीचं एक देऊळ आहे, त्याच्यानंतर शिवलिंग आहे, नंदी आहे त्याच्यासमोर, भवानी मातेचं एक मंदिर आहे. ह्या सगळ्या जुन्या जुनी मंदिरं आहेत, ही प्राचीन मंदिरं आहेत. आणि खरं तर थंड हवेसाठी खूप म्हणजे ते विकसित करावं असा एक उद्देश होता, पण त्याच्याकडे पाणी नाही, नैसर्गिक साठे नसल्यामुळे तिथे हा एक विचार होऊ शकला नाही पुढे की हा सुद्धा एक छान आपण एक असा किल्ला डेव्हलप करू शकू जो थंडीसाठी किंवा थंड हवेसाठी प्रसिद्ध होईल. त्यामुळे तसं काही झालं नाही. पण अर्थात पाण्याचे साठे हे प्राचीन काळात दगड आणि कातळ खोदूनच तयार केलेले आहेत, हौद आहेत, मोठे मोठी टाकी आहेत आणि पावसाचं पाणी साठवण्यासाठीच आणि त्यावेळेला पाण्याची गरज भागवण्यासाठी आपल्याला प्रबळगडावर हे पाण्याचे साठे दिसतात. तुमच्यापैकी कोणी जाऊन आले का प्रबळगडावर तर नक्की सांगा. खूप मोठा किल्ला आहे आणि जर या प्रबळगडाबद्दल अजून थोडीशी माहिती द्यायची झाली तर प्रबळगडाच्या आजूबाजूला असलेले आपण म्हणतो कसे की ईर्षाळगड आहे त्याच्या शेजारी, त्याच्यानंतर कलावंतीण दुर्ग खूप प्रसिद्ध आहे, तर अशा सगळ्या आजूबाजूच्या गोष्टीसुद्धा आहेत. प्रबळगड, त्यावर बांधीव अशा टाक्या आणि तलाव, गणेश मंदिर, शिवलिंग आणि भवानी मातेचं मंदिर.

आणि आता वंदन कार्यक्रम समाप्त करत असताना कोणी कोणी सहभाग नोंदवलाय, विनायक धनेश्वर, सुहास रिसबूड, रोहिणी बापट, विलास बुरुंगुले, दिलीप वाणी, प्रताप जाधव, प्रवीण वर्तक, भालचंद्र जोशी, प्रमोद राऊत, आपल्याला मेसेज आहे राजश्री कुलकर्णी यांचा, उदय मिस्त्री, अमित वारपे, सुकृत देविका यांचा आपल्याला मेसेज आहे, अपूर्व श्रोत्री, दत्तात्रय आडत, रवींद्र जोशी, विक्रम आठवले, अर्जुन परब आपल्याला मेसेज आहे, प्रदीप कुमार कोटलवार, प्रकाश कुलकर्णी, सुधीर कांदळगावकर, शिवाजी दळवी, गजानन पाटील, राजश्री आणि विकास कुलकर्णी, सुवर्णा चौघुले, देवराम म्हात्रे, निनाद होनराव, स्मिता आणि विवेक नेवाळकर, सुरेखा पाटील, चैतन्य अत्रे, के राघव कुमार, वासुदेव भिडे, मंगेश घरत, सुनीता उत्तुरकर, सुनील म्हात्रे, जागृती म्हात्रे, अनुपमा आणि उमाकांत गोलतकर, स्वाती कुलकर्णी, राजेंद्र म्हात्रे, नित्यानंद पाटील, वर्षा भावार्थी, आबा पाटील, वैष्णवी खुटले, विवेक लोंढे, आनंद मुकाशी, संजय माइंडकर, नरहरी जिंके, चंद्रकांत ठाकूर, कल्पा माइंडकर, हरिश्चंद्र पाटील, सुरेश कुमार, पूनम सोईतकर, अजय काणे, सुनीता काणे या सगळ्या मंडळींनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला. आणि आता मात्र वंदन ह्या कार्यक्रमात इथेच थांबते. आपण भेटणार आहोत 6:05 रेनबो फंडेच्या पूर्वार्धामध्ये. आता मात्र मी रश्मी आंबेडकर वंदनमध्ये इथेच थांबण्याची अनुमती मागतीये. रत्नाकर सोहनी यांचा जाता जाता मेसेज आहे, वीणा नाडकर्णी यांनी मेसेज केलाय, इथेच थांबूया. नमस्कार. 6:00 बातम्या असणार आहेत.

आकाशवाणी मुंबई एफ एम रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन ए आय आर

माध्यमातून अर्थात, आणि आनंदी राहण्याचे वेगवेगळे उपाय, स्वागत सिरीज ओके स्वागत सिरीज, या सगळ्याबद्दल आपण बोलणार आहोत पूर्वार्धात आणि उत्तरार्धात. आणि अर्थात सगळ्यात आधी सुंदर सुंदर गाणी सुद्धा, आणि त्याबरोबरीने असेल आपला हा संवाद. आत्ता दोन गाणी ऐकवते, छोटी छोटी आहेत, त्यामुळे दोन ऐकवते आणि मग त्यानंतर हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकणार आहोत.

सांताक्रूझ दोन्ही ठिकाणी 29 अंश सेल्सिअस, किमान तापमानाची नोंद कुलाबा आणि सांताक्रूझ दोन्ही ठिकाणी 24 अंश सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथली उपलब्ध होऊ शकली नाही. सांताक्रूझ इथे 85%. पावसाची नोंद कुलाबा इथली उपलब्ध होऊ शकली नाही. सांताक्रूझ इथे 7.4 मिलीमीटर. येत्या 24 तासांकरता हवामानाचा अंदाज असा आहे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश ढगाळलेलं राहील आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. या दरम्यान कमाल तापमानाची नोंद 30 अंश सेल्सिअस आणि किमान तापमानाची नोंद 26 अंश सेल्सिअस इतपत होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी हवामान विषय कुठलीही सूचना अगर इशारा नाही, पण उत्तर महाराष्ट्रातल्या किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटर इतपत राहण्याची शक्यता आहे. काही वेळा तो 60 किलोमीटर इतपत जाण्याची शक्यता आहे. या काळामध्ये समुद्रात न जाण्यासंबंधीचा इशारा देण्यात आलाय. ठाणे पालघर रायगड जिल्ह्यात येत्या 24 तासांकरता हवामानाचा अंदाज हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता या जिल्ह्यातल्या काही भागात होण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे. आत्ताच आपण ऐकलं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज.

आणि आता काही क्षणातच आपण ऐकणार आहोत हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. काल मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. हलक्या स्वरूपाचा पाऊसही काही ठिकाणी नोंदवला गेला. कमाल तापमानाची नोंद कुलाबा आणि

आणि आता आपली स्वागत सिरीज काही दिनविशेषांकडे जाण्या अगोदर स्वागत सिरीज आज आपण आत्ता सुरुवातीलाच करतोय, कारण आज रविवार आहे आणि बऱ्याच जणांनी असं ठरवलेलं असतं की रविवारी हा माझा प्लॅन असतो की

या गोष्टी करायच्या आहेत, हे हे कपाट आवरायचं आहे, या या गोष्टी रिकाम्या करून टाकायच्या, थोडीशी जागा निर्माण करायचे, कसं कोंबलंय मी, कसं केलं, हे सगळे मनातले संवाद असतात. मोठ्याने जर हे म्हणायला गेलो आपण तर धोका आहे, कारण आजूबाजूने असा एक आवाज येऊ शकतो, मग नातं कोणते, हेच मी कितीतरी दिवस सांगतोय किंवा सांगते असा आवाज येऊ शकतो. त्यामुळे हे सगळे मनातले संवाद आहेत आणि आपल्यापैकी कितीतरी जणांनी आज हे ठरवलं असेल की कुठलं ना कुठलं तरी कपाट आवरायचं आहे. म्हणजे काही वेळेला असं होतं की आपल्याला असं वाटतं की किती वस्तू मी कमी केल्यात, किती कपडे मी खरं तर माझ्या कपाटातनं कमी केले, तरी हे असं भरलेलं का असतं, त्याची कारणं आपणच शोधतो आणि कळतं की अरे कसेही ठेवलेत. तर आज आपण कशाचं स्वागत करतोय, रश्मी खूप प्रस्तावना झाली, स्वागत कशाचं करतोय ते सांग. आज आपण स्वागत करणार आहोत आपल्या कपाटामध्ये किंवा जी स्पेस आपली असते, कपाट असेल किंवा कुठलाही एखादा ड्रॉवर असेल किंवा जे काही, त्या खणात किंवा त्या कपाटात जेव्हा नवीन स्पेस निर्माण झाल्यासारखी आपल्याला वाटते, तिचं स्वागत आपलं मन कसं करतं. आता श्रोते म्हणतील हा काय स्वागताचा प्रकार आहे, पण मंडळी मी तुम्हाला खरं सांगते, आपल्यापैकी बऱ्याच जणांचा हा अनुभव असेल की कपाट आवरायला सुरुवात केल्यानंतर जेव्हा मोकळी जागा त्याच्यामध्ये दिसते, त्यावेळी होणारा आनंद हा अवर्णनीय असतो. आपल्याला सुद्धा हा अनुभव असेल, आपल्याला असं वाटतं की बाप रे केवढी जागा आहे, आणि ती जागा प्रत्यक्ष भरायच्या आत मनाने भरून टाकलेली असते की इथे आपण काय काय करणार आहोत, म्हणजेच आपण नव्या जागेचं, रिकाम्या जागेचं स्वागत करतोय. सगळ्यात आधी जेव्हा अशी मोकळी स्पेस आपल्याला दिसते आपल्याच कपाटात, आपल्याच ड्रॉवरमध्ये, आपल्याच घराच्या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये, तेव्हा सगळ्यात पहिला विचार येतो तो आनंदाचा, की आपण जे इंच इंच लढवत असतो ना प्रत्येक जागेत काहीतरी ठेवण्यासाठी, तिथे आपल्याला मोकळेपणा जाणवल्यानंतर आनंद होतो की आपल्याकडे ही रिकामी जागा आहे. आणि मग मन क्रिएटिव्ह व्हायला सुरुवात होते की तिथे अजून काय काय करता येईल, त्याबद्दल सांगणार आहे पण या गाण्यानंतर.

एकतर मी म्हटलं तसं की खूप आनंद होतो आणि त्या स्पेसचं स्वागत आपण कसं करतो तर खूप मन क्रिएटिव्ह होतं. काही जणांच्या बाबतीत असं होतं की थोडे दिवस ना ही जागा, समजा जर घरातली एखादी कोपरा रिकामा झाला असेल तर काही जण म्हणतात की हा कोपरा थोडे दिवस ना आपण असाच रिकामा ठेवूया, जरा घर मोकळं वाटतं, मोठं वाटतं कुठेतरी. त्यामुळे हे एक नवीन गोष्ट स्वीकारण्यासाठी आपण तयार होतो की आत्ता तिथे काहीच करायचं नाही, ती भरून टाकायची नाही आहे, त्यामुळे ती मोकळी ठेवण्यासाठी आपण तयार झालेले असतो. खडात किंवा ड्रॉवरमध्ये ना अशी मोकळी जागा मिळाल्यानंतर आपल्याला लगेच तिथे रंगसंगतीने काही अरेंज करता येईल का, किंवा तिथे अजून कशा पद्धतीने आपण ती भरू शकतो, त्या कपाटातलं ह्या कपाटात काहीतरी आणून ठेवता येईल का, की बाकीचेच कपडे जरा थोडे मोकळे ठेवूया, अशा पद्धतीने ना एक वेगळा विचार करायला सुरुवात होतं मनाची आणि तिथे आपली एकाग्र चित्त व्हायला मदत होते. किंवा ते काम करत असताना आपल्याला आनंद व्हायला लागतो की काही जुन्या गोष्टी आपण किती सहजतेने बाजूला केल्यात आणि नवीन गोष्टी येण्यासाठी आपण किती छान तयार आहोत. या सगळ्या गोष्टी आपल्याला वाटत जरी नसलं, आपल्याला मनात जरी किंवा शरीर किंवा असं प्रत्यक्षात जरी वाटत असलं की हे किती मेकॅनिकल आहे, पण मनात मात्र अनेक गोष्टी सुरू असतात. बघा, मोकळी जागा दिसल्यानंतर ना कधीकधी नकळतपणे आपण एखादं गाणं गुणगुणायला लागतो, कारण ती स्पेस आपल्या मनात सुद्धा तयार झालेली असते. अशा बऱ्याच गोष्टी घडत जातात जेव्हा एखादा ड्रॉवर रिकामा होतो, कपाटातला एखादा खण रिकामा होतो, घरातला एखादा कोपरा रिकामा होतो आणि तिथे मोकळी जागा निर्माण होते. त्या मोकळ्या जागे मन अशा पद्धतीने स्वागत करतं. हे छानसं गाणं आणि त्याच्यानंतर आजच्या काही दिनविशेषांकडे आपण जाणार आहोत. अगदी थोडक्यात दिनविशेष सांगणार आहे, महत्त्वाचे आहेत पण त्याच्याबद्दल थोडक्यात बोलणार आहोत.

कविता आपलं जग फुलवतात, आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारे भावना कशा पद्धतीने व्यक्त करता येतात याची जाणीव कवितांच्या माध्यमातून होते. आणि आपल्यापैकी बरेच जण कवितांवर प्रेम करणारे आहेत, सगळेच कविता वाचतात, पण मनापर्यंत रुजणारी कविता ही सगळ्यांनाच फार आवडणारी असते. आणि अशी कविता ज्यांना भाषेवर प्रचंड प्रेम होतं, वेगवेगळ्या भाषा शिकण्याची त्यांची एक आवड होती आणि त्याप्रमाणे त्यांनी भाषा शिकल्यासुद्धा वेगवेगळ्या, पण खरा विचार करता जर आपण त्यांच्या कवितांबद्दल जर बघितलं तर एक संवादमय शैली त्यांच्या कवितांमध्ये आपल्याला जाणवते. आणि आणखीन एक वैशिष्ट्य

म्हणजे आपल्या ज्या रोजच्या गरजा असतात किंवा आपलं रोजचं जगणं, आपले रोजचे हक्क आहेत, किंवा आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी सामान्य माणसाला कधी कधी काय काय करावं लागतं, सर्वसामान्यांची काय गरज असू शकते, त्याला काय वाटतं किंवा कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी काही वेळेला त्याला झगडावं लागतं, हे संवादमय शैलीत ज्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलं आणि त्यांच्या अगदी 4-5 ओळींच्या कवितांमध्ये सुद्धा ते जगणं आपल्यापर्यंत येत होतं, त्याचा एक ते जगणं आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं अजूनही. आयसागामी ब्रह्ममधल्या कविता जेव्हा आपण वाचतो तेव्हा नारायण सुर्वे यांनी आपलं आयुष्य आपल्यासमोर मांडलंय की काय, अशा पद्धतीचा अनुभव आजही आपल्याला येऊन जातो. नारायण सुर्वे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आयुष्य जगत जगत अनुभव साठवत साठवत अनुभव संपन्न होत होत त्यांनी त्यांच्या कवितांच्या माध्यमातून सुद्धा वेगळ्या प्रकारचं जगणं कसं असू शकतं हे आपल्याला सांगितलं. आणि अर्थात फक्त तशाच कविता नव्हेत तर त्यांच्या काही तरल कवितासुद्धा आहेत. नारायण सुर्वे यांनी आपलं काव्यविश्व एका वेगळ्या अनुभवांच्या बाबतीत समृद्ध केलंय एवढं मात्र निश्चित. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. त्यांची कविता ऐकूया आणि मग पुढे जाणार आहोत.

आपल्या भारताचे माजी पंतप्रधान, कवी, एक महान राजकारणी म्हणून ज्यांना आपण ओळखतो आणि आजही आपल्यासाठी ते प्रेरणास्थान आहेत, कायमच राहतील, ते म्हणजे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा सुद्धा आज स्मृतिदिन आहे. पंतप्रधान पद त्यांनी भूषवलं आपल्या देशाचं. परराष्ट्र मंत्री म्हणून सुद्धा ते आधी कार्यरत होते, त्याबरोबरीने ते संपादक होते, पत्रकार होते आणि त्यांच्या कविता ह्या

वेगळ्या प्रकारे एक स्फुरण देणाऱ्या किंवा स्फूर्ती देणाऱ्या होत्या. त्यांच्या संपूर्ण कार्यकाळामध्ये अत्यंत धाडसी महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी कायमच ते ओळखले जातात आणि एक वेगळ्या प्रकारचं नेतृत्व त्यांनी जरूर केलेलं आहे. या सगळ्याबरोबरीने त्यांचं जर व्यक्तिमत्व आपण बघितलं, अटलजींचं व्यक्तिमत्व, अटल बिहारी वाजपेयी यांचं व्यक्तिमत्व, त्याचा जर आपण विचार केला तर कवी मन ही तर त्यांची ओळख आपल्याला माहितीच आहे की त्यांच्या कविता ह्या इतक्या आपल्याला प्रेरणा देणाऱ्या आहेत की काही म्हणजे मेरी 51 कविता आहे हा त्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे आणि हार नाही मानूंगा रार नाही ठानूंगा या त्यांच्या ओळी आजही आपल्या स्मरणात आहेत आणि त्या कविता आपण जेव्हा ऐकतो तेव्हा असं वाटतं की किती सखोल आणि वेगळ्या प्रकारचे विचार त्यांच्या कवितांमधून आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. त्याबरोबरीने आणखीन एक गोष्ट म्हणजे त्यांची वक्तृत्व शैली. ज्या पद्धतीने अटल बिहारी वाजपेयीजी भाषणं द्यायचे, ज्या पद्धतीने ते लोकांशी संवाद साधायचे, त्यांच्या भाषणांमध्ये शब्दांचा वापर, त्याबरोबरीने त्यांनी घेतलेला पॉज हा सुद्धा बोलायचा, अशा पद्धतीने त्यांची भाषणाची जी एक शैली होती की जी सगळ्यांपर्यंत पोहोचेल, हळूहळू सुरू झालेला तो स्वर नंतर असा काही म्हणजे सगळ्यांभोवती फिरायचा असं वाटायचं की अरे हे तर म्हणजे हे किती प्रेरणादायी आहे, अशा पद्धतीची त्यांची वक्तृत्व शैली होती. त्यानंतर अत्यंत संवेदनशील असे कवी, लेखक आणि राजकारणाचा जर विचार केला तर सगळेच जण आपले हे जे अटल बिहारी वाजपेयीजी आहेत त्यांच्याबद्दल नेहमीच एक खूप त्यांच्याबद्दल एक चांगला विचार किंवा सगळ्यांशी वैचारिक पातळीवर त्यांचं असलेलं नातं, सलोख्याचे संबंध ह्यासाठीच ओळखले जातात. आज त्यांचा स्मृतिदिन आहे आणि अत्यंत प्रेरणादायी आणि स्फूर्तीदायक असं त्यांचं हे व्यक्तिमत्व.

0: निसर्ग रक्षणासाठी आपण काय काय करू शकतो? ओल्या कचऱ्याचं खत, प्लास्टिकचा कमी वापर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर, आणखी काय काय करता येईल, अशा काही स्वतः केलेल्या प्रयोगांविषयी सांगणार आहेत राजश्री कुलकर्णी.
1: लहान असताना आजीने उठणं किंवा मसुराची डाळीचं पीठ आणि साय अशा पद्धतीने आम्ही सगळेच जण घरातले वापरत होतो. आणि लेटेस्ट म्हणाल तर योग आणि निसर्गोपचाराचा डिप्लोमा मी केला आणि तेव्हा निसर्गाशी जवळीक किंवा निसर्गोपचार किंवा निसर्ग हा कशा पद्धतीने आपल्याला हील करू शकतो तीच एक आपली आरोग्याची गुरुकिल्ली आहे. खरं तर आपलं डाएट, निसर्ग, त्याच्यातून मिळणारी शांतता, मनस्वास्थ्य हे सर्वात महत्वाचं.
0: शाश्वत जीवनशैली ही राजश्री कुलकर्णी यांची मुलाखत आणि सुचित्रा साठे यांचं मनोगत स्वातंत्र्य अवश्य ऐका सोमवारी 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.

0: कवितांबद्दल आपण जेव्हा बोलतो आहोत तेव्हा मुक्तछंदातल्या कविता आपल्यापर्यंत पोहोचवणारे आणि त्या मुक्तछंदाच्या माध्यमातून अनेक वेगवेगळे विचार तरलपणे किंवा काही वेळेला खूप वेगळ्या पद्धतीने मांडणारे कवी म्हणजे द. भा. धामणसकर. नुकतंच त्यांचं निधन झालं आणि त्यांच्या निधनामुळे एक काव्यक्षेत्रातलं समृद्ध पर्व संपल्याची जाणीव बऱ्याच जणांना झाली. द. भा. धामणसकर, ज्यांना आबा म्हणून सुद्धा ओळखलं जायचं, मितभाषी असे ते कवी, फार सगळ्यांपर्यंत पोहोचायला त्यांना आवडायचं नाही मुळातच, म्हणजे समारंभांमध्ये गेलेत किंवा तिथे चर्चा असं त्यांना फार आवडायचं नाही, पण त्यांच्या कविता मात्र इतक्या सुंदर पद्धतीने सगळ्या गोष्टी सांगायच्या, सगळ्या निरीक्षणं सांगायच्या. तर त्यांच्याबद्दल थोडं सविस्तर आपण अजून बोलणार आहोत आणि त्यासाठी आपल्याबरोबर जोडले गेलेत कथाकार, कवी, नाटककार किरण येले सर. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत करत असताना खरं तर आपण एका खूप वेगळ्या कारणासाठी आज बोलतो आहोत, तरी पण आज द. भा. धामणसकर यांच्या कवितांबद्दल आपण बोलणार आहोत, त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत किंवा काव्यक्षेत्रामधलं त्यांचं महत्व, त्यांच्या कवितांचं महत्व याबद्दल आपण बोलणार आहोत. सर काय सांगाल तुम्ही?
1: खूप महत्वाचा कार्यक्रम तुम्ही आयोजित केलेला आहे. जाणं हे होतच आता या वयामध्ये 96 वर्षी, पण त्यांचं जे कवितेचं डॉक्युमेंटेशन असणं गरजेचं आहे, दस्तावेज करून ठेवणं हे या कार्यक्रमाच्या निमित्ताने होते असं मला वाटतं. तुम्ही त्याबद्दल तुमचे आभार आणि दबांच्या बद्दल तुम्ही एक म्हणाला की तो फार गर्दीत जायचं, त्यांना आवडायचं. तर मित्रभाषी कवी होता की कवितेचे आम्ही त्यांना गतस्थ कवी असं म्हणतात, त्यांना आम्ही सगळे म्हणतो. याचं कारण कवी राहिले, कायम कविता लिहित राहिले आणि कवितेचा अभ्यास त्याने अगदी 96 वर्षापर्यंत करत राहिले. गेल्या वर्षीच्या मौजमध्ये पण त्यांची कविता
0: लिहिते
1: आणि याचं कारण ते म्हणतात की एका ठिकाणी लिहितात की मी सगळ्या गर्दीपासून कायम दूर राहिलो आहे, गर्दीपासून दूर राहिलो की माणसांना मी मला सापडत जातो आणि मग त्यातून मला माझी कविता सापडत जाते. माझा स्वभाव थोडा अलिप्त आहे पण त्यामुळे मला कवितेचे चिंतन करता येते. चांगल्या कवितेसाठी चिंतन महत्वाचं असतं. आपण सतत लोकांमध्ये दिसू लागलो कवी म्हणून.
0: हॅलो.
1: संपते आपल्या आधी आपल्या कवितेचा आवाज संपतो आणि त्याबरोबरच आपली कविताही हळूहळू संपत जाते.
0: हे
1: इतकं महत्वाचं चिंतन त्यांनी केलेलं आहे आणि त्यातून त्यांचं ते इतकी वर्ष
0: सर अलिप्त राहिले असं जरी आपण म्हणत असलो तरी डोंबिवली मधलं जे काव्य रसिक मंडळ आहे किंवा डोंबिवली मध्ये सगळे जे कलाकारांचे एक मांदियाळीच म्हटली जाते खरं तर त्याला, तर त्या सगळ्यांना एकत्र आणणं आणि कविता सगळीकडे पोहोचवणं, मुळात व्रतस्थ कवी तुम्ही त्यांना म्हणताय किंवा सगळेच त्यांना ओळखतो आपण, तर तशा पद्धतीने त्यांनी प्रसार कविता सगळ्यांपर्यंत पोहोचावी ह्यासाठी सुद्धा फार

0: શરીરીને પ્રયત્ન કેલે નહીં કા
1: અગદી જ ખરે. એમની મતલબ કવિતા પ્રતિનિષ્ઠા પ્રસિદ્ધીસાઠી નહીં, તેમના સિદ્ધીસાઠી તેમની કાયમ અટ્ટાહાસ કેલા, આણિ સિદ્ધી ફક્ત સ્વતઃસાઠી નહીં ઇતરાંના મેળાવી યાસાઠી તેમની કાવ્યરસિક મંડળાચે તિથે વસ્તુંગલકર આણિ તેંચા સમૂહ આણિ મિત્ર સમૂહાને તિથે સુરુ કેલે, ત્યામધ્ये ખૂપ નવીન લોક જોડલી ગેલી, નવીન લોકાના કવિતા કશા લિહાવી હે તેંચ્याकडून આમાલાહી તેંચ્याकडून કળલ કી કવિતેચા હળવારપણ અલવારપણ કાય અસતા. આણિ त्यांनी जरी अलिप्त राहिले, मी म्हटलं मी कवितेचा गंध असतो ना तिकडेच जातो, कुठे असेल तर. गालिबचा एक शेर मला आठवतो, रहिये अब ऐसी जगह चलकर जाना कोई न हो सुखन कोई न हो हम जबा न कोई न हो. माझी भाषा समजणारा कोणी नसेल, माझी भाषा बोलणारा कोणी असेल, एवढा एकांत आहे. पण ती कविता त्याची पसरत गेली तशा, पण ती कविता आणि त्यांचं कवितेप्रती कार्य अगदी दोघेही राहिलं एका गाण्याने वसून केलं तरी ते महाराष्ट्रावर पसरलं, महाराष्ट्राच्या बाहेरही पसरलं.
0: खरंय, म्हणजे दशकांची कविता हे जेव्हा एक संकलन केलं गेलं एका, त्याच्यामध्ये दभा धामणसकर ह्यांचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश होता, की दशकाची कविता जेव्हा आपण म्हणतोय तेव्हा इतकं त्यांच्या कवितेला महत्व आहे. मुक्त छंद त्यांनी ज्या प्रकारे हाताळला, मला वाटतं तो फार अफाट आहे आणि आवीट गोडीचा आहे त्यांनी हाताळलेला मुक्त छंद.
1: अगदी, किती महत्वाचं आणि सुंदर बोलला तुम्ही की मुक्तछंद त्यांनी जो हाताळला तो खूपच वेगळा होता. पण त्या काळाचा विचार केला तर 1960-70 दशकातली त्यांची कविता होती आणि ती माडगावकर तरंबीकर यांच्या समकालीन कविता होती आणि त्यांची कविता तितक्याच सोडीची होती. पण पुढे त्यांनी जी कविता लिहिली यांची कविता वेगळी पण काय करंदीकरांनी मुक्तछंद लिहिला, पाडगावकरांनी मुक्तछंद लिहिला, यांनी मुक्तछंद, या सगळ्यांच्या कवितांमध्ये हळवारपण आहे. मुक्तछंदामध्ये कधी कधी एक अगदी रुक्तपणा कोरडेपणा येणे
0: शक्यता
1: जाणवत आणि एक तटस्थता असते. कवी एक स्वतः वेगळं असतो मुक्तछंद लिहिताना आणि तो निरीक्षण मांडत असतो. जबांच्या कवितेत तसं नाही होत, जबा धामणसकरांची कविता झाडांची होती, निसर्गाची होती, कविता होते, पण त्यामध्ये ते स्वतः असतात आणि ते जाणवत राहतं की कवी कुठेतरी आहे यामध्ये आणि तो सगळं निरीक्षण मांडतं आणि ते निरीक्षण फक्त झाडांची कविताची नसते, निसर्गाची कविता होत नाही हे मी मला नेहमी वाटतं ना की अनेक जण कविता लिहितात, प्रेम कविता, सामाजिक कविता, निसर्ग कविता, प्रपंच कवितेत तुम्हाला फिलॉसॉफी सापडते, सगळ्याचं साध्य सापडतं. कविता झाड त्यांच्या कवितेत झाड निसर्ग हे साधन आहे, ही साधन आहे आणि ते साधन त्या पायऱ्यांवरून ती सगळ्याचं तत्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे उदाहरणार्थ एक कविता डायरीतील नोंदी त्यांच्या कवितेत दिली, छोटीशी नोंद की सूर्योदय होताच पक्षाने झाड खाली करायचे, सूर्योदय होताच पक्षाने झाड खाली करायचे, सूर्यास्त होताच आकाश, म्हणजे 24 तास ना झाड आपले असते ना आकाश. ही केवढीशी कविता आहे. आता ही झाडाची व पक्ष्यांची कविता नाही, नीट लक्षात घेतलं तरी ही लक्षात येते की जीवनाचं भान देणारी कविता आहे.
0: मी
1: सांगते की रिकाम्या हाताने आलो होतो आपण आणि तसंच जायचं आहे, हे सृष्टीचं चिरंतन शाश्वत सत्य आहे.
0: तुम्ही
1: सगळ्यात छोट्या
0: थर्ड मी कट केलं सॉरी, पण तुम्ही काल सुद्धा एका दोन ओळींचा उल्लेख केला होता आपल्या बोलण्यामध्ये फुलांबद्दलचा, की ते कर्णफुलं वगैरे असा काहीतरी, तर ते सुद्धा दोन ओळी
1: जर मला आवडणारी कविता आहे की ते लिहितात, तर सांगा पुण्यात चमचमणारी त्याची पालवी पाहूनच तुम्ही तुमच्या मुलीला कानातले डूल केले.
0: क्या बात आहे,
1: छोटी दोन ओळींची कविता आहे ही. आता कविता पूर्ण कानातल्या डुलांवर किंवा झाडाची पालवी नाही
0: आहे,
1: तुम्ही निसर्गाकडून निसर्गाला पाहता, आसपास पाहता आणि त्याच्यातून तुम्हाला जीवन शिकायला मिळतं ही चीक हे सांगणारी कविता. मला नेहमी वाटतं की आबांची कविता जीवनाचं तत्व सांगणारी कविता आहे, कारण त्यांचं जे कृष्ण अभ्यास होता तो त्यांचे आवडते संत होते, त्यामुळे त्यांच्या सगळ्या कविता तुम्हाला एक फिलॉसॉफी सापडते.
0: किरण सर, अगदी जाता जाता तुम्हाला सुद्धा त्यांचा सहवास मिळाला, त्यातून तुम्ही समृद्ध झालात हे तुमच्या बोलण्यातून जाणवतंय, त्याबद्दल सांगा. आणि जाता जाता आबांची एखादी कविता आपल्या सगळ्या श्रोत्यांसाठी, अगदी जाता जाता.
1: हो, आबान सारखं आबान करून काही शिकलो असेल तर आपण स्वतःविषयी फार न बोलणं हे उत्तम. परत ते सोयीचं

0: संयुक्तिक होईल. आबांचा माझा परिचय म्हणजे त्यांनी जेव्हा बाईच्या कविता प्रकाशित झालं तेव्हा मी स्वतः खुद्द त्या संग्रहाविषयी साशंक होतो, कारण मी पुरुष आणि बाईविषयी लिहितो. पण हे पुस्तक जेव्हा त्यांच्याकडे ते परिस्थिती पोहोचलं तेव्हा त्यांनी स्वतः पत्र लिहून कवितेतील चांगल्या गोष्टी मला लेखी कळवल्या आणि तो माझ्यासाठी मोठा आशीर्वाद होता शिवसेनेचा नेता. आणि त्यानंतर त्या कविता संग्रहाचं पण ती सुरुवात आबांकडून झाली हे आणि आजही मला वाटतं त्यांचा हात माझ्या पाठीवर आहे, त्याचे वळ आणि मृळ तिथे आहे कारण ते खूप सुखद आहेत. आपण आबांची एक कविता सादर करायची अशी मला तर आबांच कंदील विकणारी मुले ही कविता मला आवडते, कारण आबांचा जो बाज होता तो सामाजिक कवितांचा बाज असा दिसत नसला तरी त्याच्या मागे खूप प्रणव होती प्रत्येक गोष्टीमध्ये आणि त्यांचं सामाजिक भान हे खूपच अत्यंतिक होत. कविता अशी आहे, कंदील विकणारी उत्साहाने घरचा आकाश कंदील करण्याच्या वयात त्यांना परोपकारीने सजवून विकणारी ही मुले या दिवाळीची खरेदी करत फिरणाऱ्या श्रीमंत गर्दीची पुढीच लागत नाही. त्यांचे खानदान मुळातच वेगळे. ती आली आहे उपासमारीच्या अर्धपोटी संसारातून किंवा संप टाळेबंदीत हकनाट देशोदडीला लागलेल्या कुटुंबातून किंवा कर्त्याच्या अपमृत्यूने छप्पर उडालेल्या घरामधून किंवा आपल्याच आईने नवा यार शोधल्यावर जमलेल्या अवघ्या नामुष्कीच्या अंधारातून. थोडक्यात म्हणजे कायमची रात्र असलेल्या प्रदेशातील ही अभागी मध्ये त्यांना आहे एकदम मान्य तुमचा सर्वाधिकार प्रकाशावरचा म्हणून तर ती तुमचाच प्रकाश आधी वैभवशाली दिसावा यासाठी काठ्यांना रंगी बेरंगी आकाश कंदील अडकवून तर बाजारात तुमचीच वाट पाहत उभी आहे भर दिवाळीत आपल्याला सगळ्या दिवाळीचा आनंद दिसतो आणि या कवीला काय दिसतं ते
1: धैन्य
0: दिसतं आणि त्यासाठी कडव त्याच्या प्रत्येक अनेक कवितातून दिसते.
1: किरण सर, खरं तर दभा धामणसकर यांच्याबद्दल बोलण्यासारखं खूप आहे, पण आपण मगाचपासून म्हणतोय तसं की ते स्वतः इतके मितभाषी होते आणि स्वतः फक्त कवितेच्या जगांमध्ये रमणारे होते, तर त्यांच्याच कविता आपण जशा मिळतील छान छान तशा वाचत राहून त्यांना आदरांजली आपण तशीच व्यक्त करूया हीच भावना आहे आजच्या कार्यक्रमाचा समारोप करत असताना. आमच्याशी संवाद साधल्याबद्दल आणि दभांचं व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांसमोर उलगडल्याबद्दल आकाशवाणीतर्फे तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद आमच्याशी संवाद
0: साधल्याबद्दल. एक आणखी यामध्ये ऍड करता छोट त्यांचं वेगळे पण सांगू का मी?
1: जी जरूर, अगदी जाता अगदी थोडक्यात
0: नंतर तुम्हाला अगदी त्यामध्ये ऍड करता आलं तर हे एडिट करून घ्या पाहिजे. तर दभांचं वेगळे पण काय ना, मला नेहमी वाटतं की अनेक कविता आईविषयी लिहिल्या गेल्या त्या तीन तिकडे सांगतो. एक शादाब नावाचा उर्दू कवी आहे, तो लिहितो की एक अरसे से मेरी मां नहीं सोई शादाब, एक अरसे से मेरी मां नहीं सोई शादाब, सिर्फ एक बार मैंने ये कहा था कि मुझे डर लगता है. दुसऱ्याकडे मुनव्वर राणा म्हणतो की आहे अंधेरे देख तेरा मुंह काला हो गया आणि आंखें खोल दी घर में उजाला हो गया. आता यापेक्षाही हळुवार आणि अलवार जेव्हा आपले काय लिहितात की आई कधी गेली ते आठवत नाही. आई गेल्यानंतर ती कविता आहे जेव्हा म्हणते आई कधी गेली ते आठवत नाही, सर्व आठवणी ती आल्याच्या सर्व आठवणी ती आल्याच्या आणि मग ते कशी आली ते आठवणी सांगतात. म्हणजे आई गेल्यानंतर पण एका मुलाला वर्गात त्यांनी एका पेन्शनने पोहोचलं मग त्याला झाली वेदना त्या वेदनेत त्याच्या डोळ्यात आई दिसली अशा आठवणी अप्रतिम कविता आहेत. तर आभार तुम्ही मला बोलवलं आणि दबांवर त्यांचं स्मरण करण्याचे भाग्य मला लाभले तर
1: धन्यवाद. धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल.

ज्येष्ठ कवी द भा धामणसकर यांचं नुकतंच निधन झालं आणि आपण आत्ता जो संवाद ऐकलात तो कवी कथाकार नाटककार किरण येले यांना द भा धामणसकर यांचा खूप छान सहवास लाभला होता आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल त्यांच्या कवितेबद्दल त्यांच्या कवितांमधल्या कुठल्या भावना असतात ज्या आपल्या मनाला येऊन भिडतात त्याबद्दल किरण येले यांनी खूप विस्तृतपणे सविस्तर अशी माहिती आपल्याला दिली आणि द भा धामणसकर हे किती सखोल लिहायचे आणि भावना किती सखोल त्यांच्या काव्यामधून सांगायचे ह्याचा सुद्धा आपल्याला पूर्ण अंदाज आला असेलच. आणि आता बरोबर 7 वाजतात, आपली नवी मालिका आहे सुभाषित गुंजनम, ती आता आपण ऐकणार आहोत. आज ह्या मालिकेमध्ये आपण जे सुभाषित ऐकणार आहोत त्याचं लेखन आणि निवेदन स्वाती बापट यांचं.

विद्यार्थी या शब्दाचा अर्थ शिकणारा, शिष्य किंवा छात्र असा आपण सर्वसामान्यपणे करत असतो. पण या शब्दाची नीट फोड केली तर विद्याम अर्थयते इति विद्यार्थी, विद्येची अर्थना करणारा, विद्या मिळवण्याची प्रामाणिक इच्छा करणारा तो विद्यार्थी. जबरदस्तीने ज्याला शिकायला पाठवलं आहे, वडिलांच्या श्रीमंतीमुळे उच्चभ्रू संस्थेत ज्याला शिक्षणाची संधी मिळाली आहे, ज्याला ज्ञानापेक्षा केवळ पदवी ग्रहण करून अर्थार्जन करायचं आहे, त्याला विद्यार्थी म्हणावं का हो? असा छात्र खऱ्या विद्येची बूज राखू शकेल? पूर्वीच्या काळी गुरुगृही राहून विद्या ग्रहण करावी लागे. आजच्या काळात ताटात आयते वाढून आणल्यासारखा विद्येचा बाजार मांडला नव्हता. विद्येसाठी झगडावे लागे. एकतर आई वडिलांचे घर सोडून गुरुच्या घरी म्हणजे कठोर शिस्तीत राहावं लागे.

छडी लागे छम छम, विद्या येई घम घम, असं मानणारी आधीची पिढी होती. राजाच्या आणि रंकाच्या मुलांना समान दर्जानं वागवलं जायचं. कोणालाही विशेष वागणूक नाही किंवा सूट नाही. गुरुगृही पोहोचलं की डोक्याचा चमन गोटा हाच सर्वांचा गणवेश असायचा, आणि पडेल ते काम करून गुरुची सेवा हीच गुरुदक्षिणा असायची. गुरूंचे पूर्ण समाधान झाल्यावर आणि झाले तरच गुरुकुलातून बाहेर जाण्याची परवानगी मिळायची. म्हणूनच सुभाषितकाराने विद्या मिळवण्यासाठी कष्ट सोसण्याची तयारी हवी हे या सुभाषितात मोठ्या खुबीनं सुचवलं आहे.

या श्लोकात दोन महत्वाचे शब्द सुभाषितकार वापरतो, सुखार्थी आणि विद्यार्थी. एक सुखाची इच्छा करणारा आणि दुसरा विद्येची इच्छा करणारा. सुख आणि विद्या हे जणू विरुद्धार्थक शब्दच असावेत असे कवीने वापरले आहेत. दोन पैकी एकच गोष्ट कोणीही हस्तगत करू शकतो, विद्या तरी किंवा सुख तरी. खरी खुरी विद्या हवी असेल तर सुखाचा ऐशोआरामाचा त्याग करावा लागेल, आणि सुख हवे असेल तर विद्यावंत होण्याच्या इच्छेला तिलांजली द्यावी लागेल. असे का? कारण शिक्षण म्हणजे केवळ शास्त्रांचं किंवा विषयांचं ज्ञान नाही, तर बुद्धीबरोबर मनाचंही शिक्षण, मनालाही वळण लावणं इथे अभिप्रेत आहे. आपल्या सुखाच्या सोयीच्या सवयींचा माणूस गुलाम असतो, त्यातून बाहेर पडल्याशिवाय प्रगती होत नाही. देहाच्या कष्टाने अहंकार नष्ट झाल्याशिवाय सद्विद्या फलद्रूप होतच नाही. आजच्या विद्यार्थ्यांनी आपल्याला नक्की काय हवं आहे ते ठरवावं लागेल. सुख हवे की विद्या हा ज्याच्या त्याच्या निवडीचा प्रश्न आहे.

आत्ताच आपण ऐकलं सुभाषित गुंजनम, लेखन आणि निवेदन स्वाती बापट यांचं, सादर करते गुरुनाथ तेरवणकर. ही मालिका कशी वाटते आम्हाला मेसेज करून जरूर सांगा. एक सुंदरसं गाणं आपण ऐकणार आहोत आणि हे गाणं संपता संपता प्रादेशिक बातमीपत्र असेल पुणे केंद्राहून दिलं जाणारं. आपली भेट त्यानंतर. ऐकत रहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण भेटलोय. रेनबो वनडेचा पूर्वार्ध सुरू आहे. सुंदरच्या गाण्यानंतर प्रादेशिक बातमीपत्र.

0: आकाशवाणी पुणे, पराग चिंचोळकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 80वा स्वातंत्र्य दिन देशभरात उत्साहात साजरा. लाल किल्ल्यावर पहिल्यांदाच वंदे भातरम गीताचं सादरीकरण. विकसित भारताच्या उभारणीसाठी सप्तधारा शक्तींची पंतप्रधानांची लाल किल्ल्यावरून घोषणा. विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्वाची, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि गॉल क्रिकेट कसोटीमध्ये भारताची दमदार सुरुवात. तर विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताची विजयी सलामी. आता सविस्तर बातम्या. देशभरात काल 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यदिन सोहळा पार पडला. त्यांच्या आगमनानंतर लाल किल्ल्यावर पहिल्यांदाच वंदे मातरम हे गीत सादर करण्यात आलं. त्यानंतर लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधानांनी देशाला संबोधित केलं. एकेकाळी कमकुवत अर्थव्यवस्थांच्या यादीत असलेल्या भारतानं आता जगातील एक प्रमुख आणि सर्वात वेगवान अर्थव्यवस्था म्हणून स्थान निर्माण केल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याचं मोठं उद्दिष्ट भारतानं निश्चित केल्याचं त्यांनी नमूद केलं. विविध क्षेत्रांमधील देशाच्या कामगिरीवर त्यांनी प्रकाश टाकला. पुढील 1 वर्षात 1 कोटी तरुणांना AI कौशल्याचं प्रशिक्षण देण्यात येईल. तसंच गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा परीक्षांचं मोफत ऑनलाईन प्रशिक्षण दिलं जाईल असं त्यांनी सांगितलं. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी देशाला सप्तधारा अर्थात शक्तीच्या 7 प्रवाहांचा प्रभावी वापर करण्याचं आवाहन केलं. या 7 प्रवाहांमध्ये उत्पादन क्षेत्र, कृषी आणि अन्न उत्पादन, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम, गतिशक्ती, संरक्षण क्षमता, हरित अर्थव्यवस्था आणि निळी अर्थव्यवस्था अर्थात ब्लू इकॉनॉमी आणि सॉफ्ट पॉवर अर्थात सांस्कृतिक आणि वैचारिक प्रभाव यांचा समावेश आहे. सप्तधारांचा उपयोग करण्याचं आवाहन करताना पंतप्रधान म्हणाले,
1: आज उस युग को भी याद करना चाहूंगा जब देश भारत का सामर्थ्य सप्त सिंधु के रूप में हम जानते थे, हम समझते थे, हम सुनते थे. अब विकसित भारत बनाने के लिए हमें नई धारा चाहिए. आज लाल किले की प्राचीर से मैं देश के सामने शक्ति की सप्त धारा का आवाहन करता हूं. आने वाले 5-7 साल में जो पिछले 5-7 दशक में नहीं हुआ वो सप्त धारा के सामर्थ्य से, शक्ति से हम देश को नई ऊंचाई, नई गति देंगे और नए लक्ष्यों को पार करने वाला सामर्थ्य देंगे. और इसके साथ साथ देश की युवा शक्ति का सामर्थ्य का भरपूर राष्ट्र निर्माण में उपयोग होगा.

0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून वीर जवानांना आदरांजली वाहिली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, तिन्ही दलांचे प्रमुख आणि संरक्षण सचिव यावेळी उपस्थित होते. स्वातंत्र्यदिनानिमित्त मुंबईत मंत्रालयात झालेल्या मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्यसेनानी, क्रांतिकारक आणि देशाच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या जवानांना अभिवादन करत राज्यातील जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्वाची असून महाराष्ट्र हे देशाच्या विकासाचं ग्रोथ इंजिन असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
1: महाराष्ट्राचा विकास जो आहे हा सर्वांना सोबत घेऊन कसा करता येईल हा आपला प्रयत्न आहे. मला विश्वास आहे येत्या काळामध्ये देशाच्या प्रगतीत आजही आपला महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे आणि पुढेही देशाच्या प्रगतीतला सर्वात मोठा वाटेकरी आपला महाराष्ट्र असेल. आणि म्हणूनच आज आपण सगळे मिळून या आपल्या स्वातंत्र्यदिनी एवढाच निर्धार करूया की सर्वांना आपले अधिकार या ठिकाणी माहिती आहेत, जे अधिकार आपल्याला संविधानाने दिले आहेत, पण त्याचवेळी आपण सगळे आपल्या कर्तव्याची आठवण देखील करूया. ती कर्तव्य देखील आपल्या संविधानानेच आपल्याला सांगितली आहेत. सर्व नागरिक मिळून आपल्या कर्तव्याचं भान ठेवूया आणि आपला तिरंगा हा सदैव उंचच उंच राहील अशा प्रकारचं संकल्प आज करूया.
0: महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करताना शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासोबतच राज्याला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. समाजातील प्रत्येक घटकाच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवणं हेच विकसित भारताचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत 56 लाख शेतकऱ्यांना 36,000 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. सध्या 76% शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत असून पुढील वर्षभरात 100% शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. ऐंशीवा स्वातंत्र्यदिन काल राज्यात उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. राज्यातल्या विविध जिल्ह्यांमधल्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचा हा वृत्तांत.
2: राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते पुण्यातल्या विधान भवनात ध्वजारोहण झालं. पुणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि ऐतिहासिक शनिवारवाड्यात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बीडमध्ये ध्वजारोहण झालं. ठाण्यातल्या कार्यक्रमात महिला सक्षमीकरण, महिला यशकथा या विषयावरील स्त्री दर्पण या ई बुकचं प्रकाशन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. राज्यातल्या इतर जिल्ह्यांमध्येही पालक मंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अभिनव भारत स्मारकाचं लवकरच लोकार्पण करण्यात येईल, तसंच वीर प्रेरणास्थळ देखील साकारण्यात येईल अशी घोषणा मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक मधल्या कार्यक्रमात केली. रत्नागिरी, अकोला, जळगाव, नवी मुंबई इथं अतिउत्कृष्ट सेवा पदक मिळवलेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. पुण्यासह भंडारा, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, जालना जिल्ह्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. सातारा, अहिल्यानगर, धाराशिव, यवतमाळ, बुलढाणा इथल्या कार्यक्रमात उपस्थितांना जलसंधारणाची तसंच नशामुक्तीची शपथ देण्यात आली. रायगड जिल्ह्यात देशाचं स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांचा जतन करण्याचा संकल्प करण्यात आला. सोलापूरमध्ये महापालिकेच्या 4 ई-बसेसचं उद्घाटन करण्यात आलं. राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात शेतकरी शास्त्रज्ञ उद्योजक मंचाचा प्रारंभ कुलगुरूंच्या हस्ते करण्यात आला. नंदुरबार जिल्ह्यात शहादा इथली 15 ऑगस्ट सुरू होताच रात्री 12:01 ध्वजारोहण करण्याची गेल्या 80 वर्षांपासूनची अनोखी परंपरा यंदाही उत्साहात कायम ठेवण्यात आली. पालघर जिल्ह्यातल्या दाभोसा धबधबा इथं उभारण्यात आलेल्या आकर्षक ग्लास स्कायवॉकचं लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. तिरंगा रॅली, रक्तदान शिबिर, मॅरेथॉन, देशभक्तीपर गीतं असे विविध कार्यक्रम काल दिवसभर विविध ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. आकाशवाणी बातम्यांसाठी आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांसह सुरेखा जोशी, पुणे.
0: स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं राज्य शासनाच्या 29 नवीन योजना काल महाडीबीटीवर उपलब्ध करून देण्यात आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याचं लोकार्पण झालं. शासनाच्या महाडीबीटीवर नसलेल्या उर्वरित सर्व योजना टप्प्याटप्प्यानं या एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न आहे. त्या माध्यमातून नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेणं अधिक सोपं होईल असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. महाडीबीटीवर उपलब्ध योजनांची संख्या आता 105 झाली आहे. मुलींच्या सक्षमीकरण

संबंधी लेख लाडकी योजना जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी योजनेची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. आता आधार क्रमांकाच्या आधारे आवश्यक माहिती संगणकाद्वारे मिळवली जाणार असून लाभार्थी तिचे माता पिता यांची ई KYC करण्यात येणार असल्यानं वारंवार कागदपत्र सादर करण्याची गरज नसेल. तसंच पुढील टप्प्यातील लाभांसाठी देखील पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही. मातीचं संवर्धन आणि पाण्याचं शाश्वत व्यवस्थापन ही केवळ शासनाची जबाबदारी न राहता ती व्यापक लोकचळवळ बनणं ही काळाची गरज आहे. याच विचारातून मृद आणि जलसंधारण विभागाच्या वतीनं राज्यात यंदा 21 ऑगस्ट हा जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त होणारा हा दिवस महाराष्ट्राच्या जलसुरक्षित भविष्यासाठी नव्या संकल्पाची सुरुवात ठरेल असं मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी म्हटलं आहे. स्वातंत्र्यदिन सोहळ्यात शपथेचं वाचन आणि जलसंधारण अभियानाच्या संकेतचिन्हाचं प्रकाशन करताना ते बोलत होते. पुढील वर्षी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी विविध पायाभूत सुविधांच्या कामात बनावट वर्क ऑर्डर देण्याच्या प्रकरणात 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी 2-3 आरोपी असल्याची माहिती कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी काल नाशिकमध्ये दिली. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये श्रीलंकेतील गॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताच्या 2 बाद 288 धावा झाल्या. देवदत्त पडिलकल यानं नाबाद शतक ठोकलं. तत्पूर्वी भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी देवदत्त पडिलकल 131 तर ऋषभ पंत नाबाद 27 धावांवर खेळत होते. विश्वचषक हॉकी स्पर्धेला काल नेदरलँड्समध्ये प्रारंभ झाला. या स्पर्धेतील भारताचा पहिला सामना काल ॲम्स्टेलविन इथं वेल्स संघाबरोबर झाला. या सामन्यात भारतानं वेल्सवर 3-1 अशी मात करत स्पर्धेत विजयी सलामी दिली. हवामान. येत्या 24 तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 80वा स्वातंत्र्यदिन देशभरात उत्साहात साजरा. लाल किल्ल्यावर पहिल्यांदाच वंदे मातरम गीताचं सादरीकरण. विकसित भारताच्या उभारणीसाठी सप्तधारा शक्तीची पंतप्रधानांची लाल किल्ल्यावरून घोषणा. विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्वाची, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि गॉल क्रिकेट कसोटीमध्ये भारताची दमदार सुरुवात तर विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताची विजयी सलामी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई एफ एम रेनबो वाहिनी 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर रेनबो फंडेच्या उत्तरार्धात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सगळ्यांना नमस्कार आणि रविवारची सकाळ आहे, सुप्रभात. पुन्हा एकदा उत्तरार्ध सुरू झाला, शेवटच्या टप्प्याकडे आपण आलो सुद्धा. आणि या शेवटच्या टप्प्यामध्ये एका महत्त्वाच्या गायिकेबद्दल सांगायचं आहे, ज्यांची गाणी ऐकल्यानंतर त्यांची हाय रेंज आपण म्हणूया किंवा त्यांच्या आवाजातला गोडवा, ह्यांनी संगीत रंगभूमी त्यांनी अक्षरशः गाजवली, त्यांच्याबद्दल थोडंसं बोलणार आहोत. आणि मग आनंदी राहण्यासाठी पटकन काय करायचं ह्यावर उपाय शोधता शोधता काही प्रयोगसुद्धा हळूहळू आपण करतोय. गेल्या वेळेला एक छोटासा प्रयोग केला होता जो खूप आवडला होता सगळ्यांना, तर तसाच एखादा प्रयोग आहे की उपाय आहे जेव्हा आपण त्याच्याकडे जाऊ तेव्हा सांगेन. गाणं आणि मग थोडं दिनविशेषाबद्दल आणि मग आनंदी राहण्यासाठी काय करायचं.

वयाच्या अवघ्या 10व्या वर्षापासून संगीत रंगभूमीवर काम करायला त्यांनी सुरुवात केली. आई वडिलांकडूनच प्राथमिक मार्गदर्शन घेऊन शास्त्रीय संगीतामध्ये प्रचंड मेहनत करून आणि संपूर्ण कुटुंबाचा श्वास आणि ध्यास म्हणजेच संगीत रंगभूमी असं जर आपण म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. कीर्ती शिलेदार यांचा जन्मदिन आहे आज आणि त्यांनी रंगभूमीसाठी संगीत रंगभूमीसाठी दिलेलं योगदान हे खूप मोठं आहे. कारण पुढल्या पिढीमध्ये म्हणजे त्यांच्या काळातल्या पुढल्या पिढीमध्ये संगीत नाटक किंवा नाट्यसंगीत रुजावं ह्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत केली आणि हे संगीत नाटक किंवा नाट्यसंगीत पुढल्या पिढीपर्यंत पोहोचवलं. त्यांची गायकी ही खूप वेगळ्या प्रकारची होती आणि कुठलीही भूमिका रंगवताना एकतर त्यांनी संगीत नाटकांमध्ये ज्या ज्या भूमिका केल्या त्या सगळ्या प्रचंड गाजल्या कारण त्या वेगळ्या होत्या. त्या भूमिकांमध्ये वेगळे पण होतं. कीर्ती शिलेदार यांचा आवाज त्यांचा स्वतःचा हा खूप वेगळ्या प्रकारचा होता त्यामुळे त्या सगळ्याच भूमिका त्यांच्या प्रचंड गाजल्या. आणि भूमिका रंगवत असताना त्यांनी नेहमीच सगळेच कलाकार अभ्यासपूर्ण पद्धतीनेच सादरीकरण करतात पण त्यांनी त्यांची भूमिका सादर करत असताना त्यातलं सौंदर्य काय आहे कुठे ती अधिक खुलवता येईल ह्यातले बारकावेसुद्धा सगळ्या रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले आणि म्हणूनच त्या गाजल्या. आणि फक्त भारतातच नाही फक्त महाराष्ट्रातच नाही तर भारताच्या बाहेरसुद्धा हा गायन प्रकार किंवा त्यांचं गाणं त्या घेऊन गेल्या होत्या आणि तिथेसुद्धा ती सगळी गाणी गाजली. त्यांचं गायनाची शैली खूप गाजली. कीर्ती शिलेदार यांचा जन्मदिन आज आणि त्यांचा जो एक खास आवाज आहे तो कायमच ज्यांनी ज्यांनी संगीत रंगभूमीवर प्रेम केलं आहे नाट्यसंगीतावर प्रेम करणारी जी जी मंडळी आहेत त्यांच्यासाठी

आणि पुढे जाण्या अगोदर खूप श्रोते सहभागी झालेत. विनायक आणि रोहिणी बगाडे, सतीश मगर, सुरेश बावकर, मीता, प्रज्ञा मानकामे, शिरीष बेलसरे, विजय जोशी, नीलम खोत, दीपक देशमुख, भूषण दळवी, अरुण गावकर, वैष्णवी खुटले. आपल्याला मेसेज आहे संतोष भड, त्यानंतर श्रीप्रकाश वाघ, सरोज कुरडूकर, कमलाकर शेळके, रवींद्र कुडाळकर, प्रतिभा पाटील, श्रीपाद जोशी, रेवती सरनाईक, सुमेधा परांजपे, रवींद्र सरनाईक, रवींद्र खरे, अमित वारपे, विश्वास चांदोरकर, प्रमोद शेंडे, विजयंत चितळे, रजनीकांत पाटील, हरिश्चंद्र पाटील, भूषण सप्तर्षी, इरा आणि अश्विनी भगत, अपूर्वा श्रोत्री, श्रावणी आणि मंगेश भगत, आर्यन सोमवंशी, सुनंदा पाटील, सुनील बर्वे, अरुण घोगळे, चंद्रशेखर मुळेकर, जयंत बर्वे, सुरेश कुमार, त्यानंतर राजेंद्र म्हात्रे. मुलाखत आवडल्याचं आपल्या बऱ्याच श्रोत्यांनी सांगितलंय. स्मिता, सूर्यकांत कुंभार, अपर्णा पटवर्धन, विनय जोग, प्रदीप अनंत कृष्णन, प्रज्ञा वनारसे, सुनंदा लखपती, प्रशांत नाईक, विजय देवारे, कल्पना राजू, त्यानंतर आपली सुभाषित जी मालिका आहे सुभाषित गुंजनम, ती सुद्धा खूप आवडते असं आपल्याला सांगितलंय. विलास जोशी यांचा मेसेज आहे. विवेक क्षीरसागर, शोभा सप्रे, अनंत कानडे, संध्या गावकर, के राघव कुमार, बाळ वैंगणकर, महेंद्र चव्हाण, त्यानंतर हिंदूराव शेवाळे, माधव वाघ, विनायक सानप,

मोहन दळवी, मानसी लवाटे, प्रमोद पिंपळभाट, नरेंद्र सामंत या सगळ्या मंडळींनी, गायत्री वैशंपायन, अस्मिता यांचाही मेसेज आहे, विलास टेमकर बोरिवलीहून, प्राजक्त देव यांनी मेसेज केलेला आहे, मधुसूदन आठवले. काही श्रोते वेगवेगळ्या नंबर्सवरून फोन करतात आणि मेसेजेस करतात. शैलेंद्र आणि सोनल मेंढेकर, नरेंद्र साळगावकर, प्रवीण बहाडकर, जयंत जोशी आणि आपल्याला केतकी आणि विनायक अंबिके यांनी मेसेज केला, हरिभाऊ पुजारी, नंदकुमार पाटील, मंदा पेडणेकर या सगळ्या मंडळींनी पूर्वार्धामध्ये मेसेजेस केले होते. मध्ये आज मी कुणाचंही नाव सांगितलं नाही. किरण यांचा मेसेज आहे, आत्ता सगळ्यांबद्दल उल्लेख केलेला आहे. एक छानसं गाणं आणि मग आनंदी राहण्याबद्दल पटकन सांगणार आहे.

0: निसर्ग रक्षणासाठी आपण काय काय करू शकतो? ओल्या कचऱ्याचं खत, प्लास्टिकचा कमी वापर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर, आणखी काय काय करता येईल? अशा काही स्वतः केलेल्या प्रयोगांविषयी सांगणार आहेत राजश्री कुलकर्णी.
1: लहान असताना आजीने उठणं किंवा मसुराची डाळीचं पीठ आणि साय अशा पद्धतीने आम्ही सगळेच जण घरातले वापरत होतो. आणि लेटेस्ट म्हणाल तर योग आणि निसर्गोपचाराचा डिप्लोमा मी केला आणि तेव्हा निसर्गाशी जवळीक किंवा निसर्गोपचार किंवा निसर्ग

0: कशा पद्धतीने आपल्याला हील करू शकतो, तीच एक आपली आरोग्याची गुरुकिल्ली आहे. खरं तर आपला डाएट, निसर्ग, त्याच्यातून मिळणारी शांतता, मनस्वास्थ्य हे सर्वात महत्वाचं.
1: शाश्वत जीवनशैली ही राजश्री कुलकर्णी यांची मुलाखत आणि सुचित्रा साठे यांचं मनोगत स्वातंत्र्य अवश्य ऐका. सोमवारी 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वरही.
2: रेनबो फंडेच्या उत्तरार्धात आपण भेटलोय आणि आनंदी राहण्यासाठी काय उपाय असेल आज, आपण इमॅजिनेशनचा सगळा खेळ आपला असतो. आपण सहसा कुठलीही साधनं वगैरे, वही घेऊन या, पेन घेऊन या, असं वगैरे काही करत नाही, कारण त्या क्षणाला आपल्याला आनंदी व्हायचं असतं, त्या क्षणाला पटकन मूड आपल्याला स्विच करायचा असतो आपला. आज रविवार आहे, तसाही सगळे छान मूडमध्ये असतील, आनंदी असतील, पण काही जणांना रविवारीसुद्धा असं होतं की जाऊ दे ना, कुठे उठा, कुठे बाहेर जा, छे घरीच राहा, असं होतं काही जणांना. आणि त्यात काय, असं आपण कोणाला जज करत नाही, नाही का? मग अशांसाठी जेव्हा असं वाटत राहतं की फारच मरगळल्यासारखं झालंय बाबा आज, तर काय करायचं आहे, मनात काय इमॅजिन करायचं आहे, बघा, एक छानसा बंगला असावा आपला, असं प्रत्येकाला वाटत असतं. प्रत्येकाची अशी एक कुठेतरी मनात, असं आता असं नका म्हणून, नाही नाही आम्हाला असं काही नाही, असतं कुठेतरी ती सुप्त इच्छा, बघा, शोधा मनात, खोल कुठेतरी जाणवेल, कदाचित वेगळ्या कप्प्यात दूर लोटली असेल, पण ती इच्छा असते की आपलं छानसा छोटे खानी का होईना, पण एक टुमदार बंगला असावा. तर इमॅजिन काय करायचं आहे, समजा असं वाटलंच की कंटाळा येतोय, किंवा तसंही नसेल जरी आला कंटाळा, तरी पटकन क्षणात आनंदी होण्यासाठी डोळे बंद करायचेत, आणि मला ना माझा असं एक छानसा बंगला हवाय, असं म्हटल्यानंतर त्या बंगल्याचं काय चित्र डोळ्यासमोर उभं राहतं, अगदी डिटेल. हां, मग त्या बंगल्यासमोर त्याचा रंग कसा असेल, त्याच्यासमोर एखादी गाडी असेल तर ती कुठल्या रंगाची असेल, मग झाडं कोणती असतील, कुठलं कलर कॉम्बिनेशन, समुद्रकिनारी असेल का डोंगरावर असेल, असं सगळं इमॅजिन करूया. आणि मी खरं सांगते, हे सगळं इमॅजिन करायला माणसाच्या मनाला 1 मिनिटाहून जास्त वेळ लागत नाही, 40 सेकंदामध्ये आपण ती सगळी सैर करून येतो, आणि आपल्याला असं जाणवतं की काय मस्त वाटलं आहे, काय भारी वाटलं आहे आपल्याला, आणि आपण असे खुश होऊन जातो आपल्या इमॅजिनेशनवर. आनंदी राहण्यासाठी आजचा हा उपाय. हा, आता काही जणांचे बंगले ऑलरेडी असतील, पण दुसऱ्या बंगल्याचं इमॅजिनेशन करायला काय हरकत आहे, सांगा कसा वाटलाय हा उपाय.

आणि आता काही क्षणातच आपण आपली दुसरी मालिका ऐकणार आहोत. या दोन्ही मालिका आपल्याला खूप आवडतात असं श्रोते आवर्जून त्यांच्या मेसेजेसमध्ये सांगतात. आणि हो, आनंदी राहण्याचा हा उपाय सुद्धा आवडलाय. आय कल्पनेतले छान बंगले काही वेळेला प्रत्यक्षात सुद्धा येतील. 7:45 झाले आहेत. सादर करत आहोत अज्ञात मुंबई.

0: श्रोत्यांनो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज आपण ऐकणार आहोत काळा घोडा या शिल्पाच्या गोष्टीचा तिसरा भाग. प्रिन्स ऑफ वेल्सचा म्हणजे इंग्लंडच्या भावी राजाचा फोर्टमध्ये उभारलेला अश्वारूढ पुतळा त्याच्या नावाने कधीच प्रसिद्धीस न येता तो ज्या घोड्यावर स्वार झालाय त्या घोड्याच्या नावाने प्रसिद्ध झाला असं का झालं असावं ह्याचं उत्तर इतिहासात नमूद नाही. हे नाव अधिकृत नसल्यामुळं ते इतिहासात असण्याची शक्यताही नाही. ह्या नावाचा उगम शोधताना अंदाजाचा किंवा तर्कबुद्धीचा आधार घ्यावा लागतो.
1: हा पुतळा काळपट रंगाशी नातं सांगणाऱ्या ब्रॉन्झ मध्ये घडवलेला असल्यामुळं त्याला त्याच्या रंगावरून काळा असं विशेषण मिळालं असावं. किंवा तोवर मुंबईत उभारले गेलेले सर्व पुतळे पांढऱ्या शुभ्र संगमरवरात असल्यामुळं काळ्या रंगाचा हा पुतळा आपल्या रंगाच्या वेगळेपणामुळे अधिक उठून दिसत असावा, त्यामुळं त्याला काळा म्हणत असावेत हे समजण्यासारखं आहे. परंतु राजपुत्राचा पुतळा असून राजपुत्रापेक्षा घोडाच का प्रसिद्धीस आला असावा या प्रश्नाचं उत्तर मात्र केवळ तर्कावरूनच मिळवावं लागतं. मुंबईत तोवर उभारले गेलेले सगळे पुतळे

0: व्यक्तींचे होते आणि ते त्या त्या व्यक्तींच्या नावावरून ओळखले जात होते. त्या काळातल्या मुंबईतला अश्वारूढ असा हा पहिलाच पुतळा, त्यामुळं कदाचित स्वारापेक्षा त्याचा घोडा चर्चेचा विषय झाला असावा हा पहिला तर्क.
1: दुसरा तर्क म्हणजे रस्त्यांवर नेहमी गाड्या ओढताना दिसणारे मरतुकडे घोडे मुंबईकरांना परिचित होते. पुतळ्यात साकारलेला धष्टपुष्ट आणि राजबिंडा घोडा पाहण्याची त्यांची ही पहिलीच वेळ. त्यातून तो काळा पुतळ्यात दिसणारं घोड्याचं सौष्ठव, त्याची रुबाबदार चाल आणि त्याचं आपल्या देशी रंगाशी असणारं जवळचं नातं, यामुळं कदाचित त्या काळच्या मुंबईकरांना तो अधिक आपला वाटला असावा आणि त्याला काळा घोडा हे नाव मिळालं असावं. शिवाय पुतळा उंच चबुतऱ्यावरच्या चौथऱ्यावर उभा, त्यामुळं रस्त्यावरून पुतळ्याकडं पाहणाऱ्या लोकांच्या नजरेच्या टप्प्यात बघता क्षणी यायचा तो रुबाबात उभा असलेला घोडाच. राजा त्या मानानं जरा दूरच, जनसामान्यांच्या दृष्टीनं दूरस्थच. त्यामुळं घोडा हीच या पुतळ्याची ओळख झाली असावी असाही आणखी एक तर्क बांधता येतो.
0: स्वातंत्र्योत्तर काळात काळा घोडा राजकीय आणि सामाजिक आंदोलनाचा केंद्रबिंदू होता. मला आठवतं, अगदी अलीकडपर्यंत महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनाच्या काळात आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या संघटनांचे मोर्चे आझाद मैदानातून निघत आणि ते काळ्या घोड्यापर्यंत येत. या ठिकाणी ते पोलिसांकडून अडवले जात. अगदी 1996-97 पर्यंत असे मोर्चे काळ्या घोड्यापर्यंत येत असत. 1997 नंतर उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे असे मोर्चे काळा घोड्याऐवजी आझाद मैदानाजवळ अडवायला सुरुवात झाली. आज आझाद मैदानाला मोर्चे आंदोलनाचं ठिकाण म्हणून जी ओळख मिळाली आहे तशी ओळख पूर्वी काळा घोड्याला होती.
1: या पुतळ्यासंदर्भातलं एक गॉसिप त्या काळातल्या मुंबईकरांमध्ये चर्चेत असे. त्याला कारणही होतं. झालं असं होतं की प्रिन्स ऑफ वेल्सचा हा पुतळा उभारण्यापूर्वी राणी व्हिक्टोरियाचा पुतळा मेयो रोड म्हणजे आत्ताचा कर्मवीर भाऊराव पाटील मार्ग आणि एस्प्लनेड रोड म्हणजे आत्ताचा महात्मा गांधी मार्ग या रस्त्यांच्या जंक्शनवर बसवण्यात आला होता. त्याही अगोदर राणीचा दिवंगत नवरा प्रिन्स अल्बर्ट यांचाही पूर्णाकृती पुतळा भायखळ्याला त्यांच्याच नावानं म्हणजे प्रिन्स अल्बर्ट नावानं उभारलेल्या वस्तू संग्रहालयात, ज्याला आज भाऊ दाजी लाड म्युझियम हे नाव मिळालेलं आहे, तिथं स्थापन करण्यात आला होता. व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट हे दोघं प्रिन्स ऑफ वेल्सचे आई वडील. अशा प्रकारे आई वडील आणि मुलगा असे तिघांचेही पुतळे मुंबईत झाल्यामुळं राणीचं कुटुंबच मुंबईत अवतरलं होतं. राणी आणि तिचे पती या दोघांचेही पुतळे शुभ्र संगमरवरात घडवलेले आणि त्यांच्या मुलाचा पुतळा मात्र काळपट रंगाच्या ब्रॉन्झमध्ये घडवलेला होता. राणी गोरी, तिचा नवरा गोरा, मग त्यांचा मुलगा काळा कसा? याची चर्चा त्या काळच्या मुंबईकरांत जोरात होती. तशी नोंद जेम्स डग्लस यांनी त्यांच्या पुस्तकात केलेली आहे.
0: प्रिन्स ऑफ वेल्सचा अश्वारूढ पुतळा उभारला गेल्यानंतर 82 वर्षांनी म्हणजेच 1961 साली गेटवे ऑफ इंडियावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला गेला. मुंबईतला हा दुसरा अश्वारूढ पुतळा. त्या काळच्या मुंबईत घोड्यावर बसलेले असे हे दोनच पुतळे होते, एक परकीय ब्रिटिश राजाचा तर दुसरा भारतीय राजाचा. दोन्ही राजांचे हे दोन पुतळे एकमेकांपासून हाकेच्या अंतरावर परंतु एकमेकांकडे पाठ करून उभे होते आणि त्यातूनच कुणाच्या तरी सुपीक डोक्यातून एका सुरस दंतकथेचा जन्म झाला. मध्यरात्री सर्वत्र सामसूम झाल्यावर प्रिन्स ऑफ वेल्स आणि शिवाजी महाराज आपापल्या घोड्यावरून खाली उतरतात आणि आपसात लढाई करतात. पूर्ण रात्र त्यांची लढाई सुरू राहते. तांबड फुटण्याच्या सुमारास दोघेही जण आपापल्या तलवारी म्यान करून पुन्हा आपापल्या घोड्यावर स्वार होऊन एकमेकांकडे पाठ करून बसतात. रोज रात्री त्यांची अशी लढाई चालते. दिनांक 8 ऑगस्ट 2008 या दिवशी livmint.com या वेबसाईटवर रिव्हेंज ऑफ द नेटिव्ह या नावाचा एक लेख प्रसिद्ध झाला होता. त्यात ही हकीकत दिलेली आहे. काळा घोडा हलवल्यानंतर मात्र ही कथा विस्मरणात गेली असावी.
1: कोणत्याही अशक्य गोष्टीवर चटकन विश्वास ठेवण्याची भारतीय मानसिकता लक्षात घेता त्यावेळच्या

मुंबईकरांना या गोष्टीत तथ्य वाटलं असल्यास आश्चर्य वाटू नये. त्यात शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता. बहुतेक सर्व मराठी लोक महाराजांना साक्षात देवाच्या ठिकाणी पाहतात. देवाला काहीच अशक्य नसतं अशी त्यांची श्रद्धा. त्यात ब्रिटिशांविषयीचा राग मनात भरलेला, त्यामुळे कल्पनेत का होईना महाराज ब्रिटिशांच्या राजाशी लढतायत या भावनेतून या दंतकथेचा जन्म झाला असण्याची दाट शक्यता आहे.

आणि श्रोते हो, ही होती काळा घोडा या प्रिन्स ऑफ वेल्सच्या मूळ अश्वारूढ शिल्पाची आणि त्याभोवतीच्या दंतकथांची गोष्ट. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि रोहिणी पाटील. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई एफ एम रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर. आणि आता निरोप घ्यायची वेळ झालेली आहे. अगदी जाता जाता देवराम म्हात्रे, राजेश एरंडे, त्यानंतर नागेश राहीरकर, दीपा पालकर, सुभाष चव्हाण, अजित पवार, त्यानंतर आपल्याला मेसेज आहे, त्यांनी त्यांचं नाव सांगितलेलं नाही. प्लीज तुमचं नावसुद्धा सांगत जा जेव्हा तुम्ही मेसेज करता तेव्हा. आपल्याला मेसेज आहे नामदेव गरुड यांचा, शिल्पा तोडणकर, नरेंद्र सामंत, मंगेश म्हात्रे आणि अखिलेश कारेकर ह्या सगळ्या मंडळींनी नव्याने मेसेजेस केलेले आहेत. आणि स्वतःची, स्वतःच्या जवळच्यांची छान काळजी घेऊया आणि दिवसभरात असं एखादं काम करूया ज्याने आपल्या मनाला पूर्ण समाधान मिळेल. रविवारची सकाळ आहे आत्ता सुरू आणि अख्खा दिवस आहे आपल्यासाठी. मस्त जाऊ दे तो दिवस जसा ठरवला आहे तसा. मी रश्मी आंबेडकर आता इथेच आपला निरोप घेते.

0: श्रोतेहो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 झाली आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही आता प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी, दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशभरात 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. जगातील प्रमुख नेत्यांकडून भारताला शुभेच्छा. 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त यावर्षी पहिल्यांदाच जगातील 54 देशात सूर्यापथ तिरंगा ग्लोबल रिले उपक्रम. माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध उपक्रमांद्वारे आदरांजली. भारत आणि श्रीलंका यांच्यातला पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताची दमदार सुरुवात. देवदत्त पडिक्कलचं नाबाद शतक. आणि विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताची विजयी सलामी. आता सविस्तर बातम्या. देशभरात काल 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य दिन सोहळा पार पडला. लाल किल्ल्यावर पहिल्यांदाच वंदे मातरम हे गीत सादर करण्यात आलं. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी देशाला सप्तधारा अर्थात शक्तीच्या 7 प्रवाहांचा प्रभावी वापर करण्याचं आवाहन केलं. या 7 प्रवाहांमध्ये उत्पादन क्षेत्र, कृषी आणि अन्न उत्पादन, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम, गती शक्ती, संरक्षण क्षमता, हरित अर्थव्यवस्था, निळी अर्थव्यवस्था अर्थात ब्ल्यू इकॉनॉमी आणि सॉफ्ट पॉवर अर्थात सांस्कृतिक आणि वैचारिक प्रभाव यांचा समावेश आहे. 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हर घर तिरंगा मोहिमेचा भाग म्हणून यावर्षी पहिल्यांदाच जगातील 54 देशात सूर्यापथ तिरंगा ग्लोबल रिले हा उपक्रम भारत सरकारच्या वतीनं राबवण्यात आला. काल स्वातंत्र्यदिनी सॅन फ्रान्सिस्कोमधील भारताच्या वाणिज्य दूतावासाद्वारे ध्वजारोहण करून या रिलेची सांगता झाली. 54 देश आणि विविध कालक्षेत्रातून प्रवास करत पूर्वेकडील फिजीपासून पश्चिमेकडील अमेरिकेपर्यंतचा हा प्रवास पूर्ण झाला असं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं. फिजीमधील भारताच्या उच्चायुक्तालयातून सुरू झालेल्या या उपक्रमातून एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंत विविध देशांमध्ये भारतीय राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. जगभरातील भारतीय समुदाय आणि भारताच्या मित्र राष्ट्रांना एकत्र आणणं हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. या सर्व उपक्रम

दिनात परदेशस्थ भारतीयांनी मोठ्या उत्साहानं भाग घेतला. यामुळे त्यांची तिरंग्याशी भावनिक जवळीक होऊन भारताशी राष्ट्रभक्तीनं जोडल्याची अनुभूती या उपक्रमाद्वारे घेता आली. तसंच भारताच्या राष्ट्रीय भावनेचं आणि अभिमानाचं प्रतीक असलेल्या वंदे मातरमचा चिरंतन वारसा साजरा करत या रिलेद्वारे वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाल्याचंही अधोरेखित करण्यात आलं. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी काल शुभेच्छा संदेशाद्वारे 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारताच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील वैयक्तिक संबंधांमुळे भारत अमेरिका संबंध सातत्यानं वृद्धिंगत होत आहेत आणि ते पूर्वीपेक्षा अधिक दृढ झाले आहेत असं रुबिओ यांनी म्हटलं आहे. भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, मालदीवचे राष्ट्राध्यक्ष डॉ मोहम्मद मुइज्जू, नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह, भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे आणि स्लोवाक प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी आदी जागतिक नेत्यांनी भारताला शुभेच्छा दिल्या आहेत. भारताबरोबरच्या मैत्रीपूर्ण आणि द्विपक्षीय संबंधांबद्दलही त्यांनी सदिच्छा व्यक्त केल्या असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व नेत्यांचे आभार मानले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून वीर जवानांना आदरांजली वाहिली. स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल राष्ट्रपती भवनात स्वागत समारंभाचं आयोजन केलं होतं. यावेळी उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसंच केंद्रीय मंत्री, प्रमुख राजकीय नेते आणि सरकारी योजनांचे निवडक लाभार्थी यावेळी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यातील पारंपरिक लोककलांचं सादरीकरण करण्यात आलं. स्वातंत्र्यदिनानिमित्त मुंबईत मंत्रालयात झालेल्या मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्य संग्राम सेनानी, क्रांतिकारक आणि देशाच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या जवानांना अभिवादन करत राज्यातील जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची आज 8वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त देशभर त्यांना विविध उपक्रमांद्वारे आदरांजली वाहण्यात येत आहे. नवी दिल्लीत सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी आज सकाळी सर्वधर्मीय प्रार्थना सभा होत असून काही वेळापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व प्रमुख नेत्यांनी अटलजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. राष्ट्रीय स्तरावरील पदाधिकारी आदरांजली अर्पण करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन केलं आहे. अटलजींनी आपलं सर्व आयुष्य देशसेवेसाठी समर्पित केलं, त्यांच्या सक्षम नेतृत्वानं आपल्या देशाला अधिक मजबूत बनवलं अशा शब्दात पंतप्रधानांनी समाज माध्यमाद्वारे प्रसिद्ध केलेल्या संदेशात आदरांजली वाहिली आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आजपासून तामिळनाडूच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर असून या दरम्यान ते चेन्नई, चेंगलपट्टू, तिरुवरूर आणि तंजावर इथं आयोजित विविध शैक्षणिक, स्मृतीपर आणि साहित्यिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. आज चेंगलपट्टू इथं एसआरएम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या 22व्या दीक्षांत समारंभाला उपराष्ट्रपती उपस्थित राहतील. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज राजस्थान दौऱ्यावर असून राजस्थानमधील अलवर इथं अलवर सरस डेअरी कॉम्प्लेक्समध्ये एका नवीन दुग्ध प्रकल्पाची पायाभरणी तसंच विविध दुग्ध संघाच्या प्रक्रिया प्रकल्पांचं आणि पशुखाद्य निर्मिती प्रकल्पांचं ई उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमात राजस्थानमधील 17 जिल्ह्यांमधील 6,262 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांची ई पायाभरणी आणि ई उद्घाटन देखील शहा यांच्या हस्ते होणार आहे. बलुच नेते मीर यार बलुच यांनी पाकिस्तानी लष्करावर युद्ध गुन्हे केले.

केल्याचा आणि नागरिकांना लक्ष्य केल्याचा आरोप केला आहे. सुरबमधील गिदार गोधन भागात मंगळवारी पाकिस्तानी लष्करानं केलेल्या कारवाईबाबत आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयात दाद मागणार असल्याचंही मीर यार बलूच यांनी म्हटलं आहे. या कारवाईत महिला, मुलं आणि लहान बालकांसह 30 नागरिकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधील परिस्थिती तणावपूर्ण आहे. नेदरलँड्समध्ये सुरू झालेल्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारतानं वेल्सवर मात करत विजय सलामी दिली आहे. नेदरलँड्समधील एम्स्टेलविन इथं झालेल्या FIH हॉकी विश्वचषकाच्या ड गटातील सामन्यात भारतानं काल वेल्सचा 3-1 असा पराभव केला. भारताकडून कर्णधार हरमनप्रीत सिंग यानं 2 तर संजय राणानं 1 गोल केला. पुरुष क्रिकेटमध्ये भारत श्रीलंका दरम्यानच्या पहिल्या कसोटी सामन्यात काल पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताची धावसंख्या 2-288 होती. तत्पूर्वी भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. देवदत्त पडिक्कलनं नाबाद 131 धावा केल्या तर KL राहुल 77 धावांवर असताना दुखापतीमुळे निवृत्त झाला. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील काही भागात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. तसंच ईशान्य भारत, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, गिलगिट बाल्टिस्तान, झारखंड, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील काही भागातही दिवसभरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशभरात 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. जगातील प्रमुख नेत्यांकडून भारताला शुभेच्छा. 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त यावर्षी पहिल्यांदाच जगातील 54 देशात सूर्यापथ तिरंगा ग्लोबल रिले उपक्रम. माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध उपक्रमांद्वारे आदरांजली. भारत आणि श्रीलंका यांच्यातला पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताची दमदार सुरुवात. देवदत्त पडिक्कलचं नाबाद शतक आणि विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताची विजयी सलामी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना. कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं.
1: भारत सरकार का लक्ष्य सोलर पॉवर से बिजली बिल झिरो करने का भी है.
0: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं. तुम्हीही बसवून घ्या.
2: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. pmsuryaghar.gov.in वर.

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपले स्वागत करते. माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीदिनी 21 ऑगस्टला राज्यभर जलसंधारण दिन साजरा करण्यात येणार असून यानिमित्त राज्यातील सर्व जिल्ह्यात महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर घेण्यात येणार आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा हे या मॅरेथॉनचं घोषवाक्य आहे. कमाल 3 किलोमीटर चालणे, मृद आणि जलसंधारणाची शपथ घेणे असं या कार्यक्रमाचं स्वरूप आहे. मुंबईहून या राज्यस्तरीय मॅरेथॉनला सुरुवात होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रमाच्या आयोजनाचे प्रमुख जिल्हास्तरीय मृद आणि जलसंधारण समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी हे असणार आहेत. याशिवाय 15 ते 21 ऑगस्ट दरम्यान जलसंधारण सप्ताह आणि 15 ऑगस्ट ते 26 जानेवारी 2027 दरम्यान जलसंधारण अभियान घेतलं जाणार आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येनं या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केलं आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या जनगणनेच्या प्रश्नावलीत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमच नसेल तर ही जनगणना अर्धवट ठरेल असं मत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं आहे. ते आज नागपूरमध्ये बोलत होते. ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम समाविष्ट होईपर्यंत सरकारवर दबाव आणला पाहिजे असं मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं. कुंभमेळ्यावर सरकार करत असलेला खर्च अवास्तव आणि अनावश्यक असल्याची टीका वडेट्टीवार यांनी यावेळी केली. प्रतिबंधित पान मसाल्याच्या प्रचाराची जाहिरात केल्याबद्दल अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना अन्न आणि औषध प्रशासन FDA कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. 2024 विमल या पान मसाला कंपनीच्या जाहिरातीसाठी हे 3 अभिनेते एकत्र आले होते. या तिघांना विमल पान मसाला इलायचीच्या जाहिरातीतील सहभाग तात्काळ थांबवण्याचे आणि त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल वेबसाईटवरून जाहिरातीशी संबंधित सर्व प्रमोशनल मजकूर काढून टाकण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जागतिक बँकेच्या सहकार्याने राबवण्यात येणाऱ्या महास्ट्राईड प्रकल्पाअंतर्गत जिल्हा विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल वाशिम जिल्ह्यानं राज्यात 4th क्रमांक पटकावला आहे. या कामगिरीबद्दल जिल्ह्याला 16 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी मंजूर झाला आहे. अमरावती विभागातून हा निधी मिळवणारा वाशिम एकमेव जिल्हा ठरला आहे. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही

कामगिरी करण्यात आली. 15 ऑगस्टच्या मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी आणि नियोजन विभागाच्या अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. पालघर जिल्ह्यातल्या नालासोपारा पूर्वेकडील लक्ष्मीनगर परिसरातल्या निळकंठ अपार्टमेंटमध्ये एका मुलीच्या वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान 11 जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सर्वांवर नालासोपाऱ्यातील विजय लक्ष्मी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यापैकी 4 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत, तर 7 जणांना जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत केलेल्या रस्त्यांच्या कामांच्या गुणवत्तेबाबत येत्या 19 ऑगस्टला प्रत्यक्ष पाहणी करून गुणवत्ता तपासणी करण्यात येणार आहे. खासदार संदीपान भुमरे यांनी ही माहिती दिली. या कामांबाबत आलेल्या तक्रारींची दखल घेत केंद्र सरकारकडून ही गुणवत्ता तपासणी करण्यात येत असल्याचं भुमरे यांनी सांगितलं. महिला हॉकी विश्वकप 2026 मधील भारतीय महिला हॉकी संघाचा पहिला महत्वाचा सामना आज बलाढ्य चीनविरुद्ध होत आहे. बेल्जियम आणि नेदरलँड्सच्या संयुक्त यजमानपदाखाली सुरू झालेल्या या विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिलांचा संघ आपल्या मोहिमेची सुरुवात विजयानं करण्यासाठी उत्सुक आहे. भारतीय वेळेनुसार 4:30 वाजता हा सामना नेदरलँड्सच्या आम्स्टेलविन शहरातील वॅगनर स्टेडियममध्ये होणार आहे. मराठवाड्यामध्ये आज सर्वत्र ढगाळ वातावरण राहील. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पश्चिम बंगालमध्ये आजपासून आयुष्मान भारत योजना लागू होत आहे. याआधी तृणमूल काँग्रेसच्या सरकारच्या कार्यकाळात ही योजना लागू करण्यात आली नव्हती. आता राज्यात भाजप सरकारनं ही योजना लागू केली आहे. स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणाच्या वेळी वंदे मातरम या राष्ट्रगीताला काँग्रेस पक्षानं विरोध केल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना केला. काँग्रेसच्या मुख्यालयात आयोजित स्वातंत्र्यदिन सोहळ्यादरम्यान काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी वंदे मातरम गायन थांबवण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसने केवळ राष्ट्रगीताचाच नव्हे तर देशाच्या राज्यघटनेचा आणि जनतेचाही अपमान केला आहे, असा दावा भंडारी यांनी केला आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजधानी दिल्लीतील सदैव अटल स्मारकावर पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.

आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली। एलपीजीचं उत्पादन वाढवण्यासाठी विविध तेल शुद्धीकरण कंपन्यांसाठी कमाल उत्पादनाचं उद्दिष्ट निर्धारित। केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना आजपासून लागू। आणि बांगलादेश क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक कसोटी विजय। माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या 8व्या पुण्यतिथीनिमित्त देश आज त्यांना आदरांजली वाहत आहे। नवी दिल्लीत सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी आज सकाळी सर्वधर्मीय प्रार्थना सभा झाली। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह प्रमुख नेत्यांनी अटलजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली। अटलजींनी देशसेवेसाठी आयुष्य वेचलं, त्यांच्या सक्षम नेतृत्वानं आपल्या देशाला अधिक मजबूत बनवलं अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली। राजस्थानात चित्तोडगड इथं अटल बिहारी वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं। केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज राजस्थान दौऱ्यावर असून राजस्थानात अलवर इथं अलवर सरस डेअरी कॉम्प्लेक्समध्ये एका नवीन दुग्ध प्रकल्पाची पायाभरणी तसंच विविध दुग्ध संघांच्या प्रक्रिया प्रकल्पांचे आणि पशु खाद्य निर्मिती प्रकल्पांचं ई उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं। या कार्यक्रमात राजस्थानातल्या 17 जिल्ह्यांमध्ये मिळून 6,262 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन दूरस्थ पद्धतीनं शहा यांनी केलं। भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जागतिक नेत्यांचे आभार मानलेत। मालदीवचे राष्ट्राध्यक्ष डॉ मोहम्मद मुइजू यांचे आभार मानताना राष्ट्रपती आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हणाल्या की दोन्ही देशातल्या जनतेच्या हितासाठी भारत मालदीव भागीदारीत अशीच वृद्धिंगत होत राहो। नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल राष्ट्रपतींनी त्यांचे आभार मानलेत आणि आगामी काळात नेपाळबरोबरची भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी भारत उत्सुक असल्याचं त्यांनी म्हटलंय। स्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी, इस्रायलचे राष्ट्रपती आयझेक हर्जोग यांचेही राष्ट्रपती मुर्मू यांनी आभार मानलेत। भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे राष्ट्रपती आयझेक हर्जोग आणि प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यानाहू यांचे आभार मानलेत। इस्रायल बरोबरच्या मैत्रीला भारत अत्यंत महत्व देत असून दोन्ही देशांमधली धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे।

येत्या मंगळवारी नवी दिल्लीत ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांची 12वी बैठक होत असून भारत या बैठकीचं यजमानपद भूषवणार आहे. या बैठकीपूर्वी उद्या ब्रिक्सच्या पर्यावरण कार्यगटाची आणि हवामान बदल आणि शाश्वत विकासाबाबतच्या संपर्क गटाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. केंद्रीय पर्यावरण वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवतील. ही बैठक भारताच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या ब्रिक्स 2026च्या लवचिकता नवोन्मेष सहकार्य आणि शाश्वतता या संकल्पनेवर आधारित असेल. शाश्वत जीवनशैली वनीकरण वणवा व्यवस्थापन आणि आपत्तीरोधक लवचिकता आणि चक्राकार अर्थव्यवस्था या क्षेत्रांवर या बैठकीत विशेष भर दिला जाईल असं संबंधित सूत्रांनी सांगितलं. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा प्रभावित झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एलपीजीचं उत्पादन वाढवण्यासाठी विविध तेलशुद्धीकरण कंपन्यांसाठी कमाल उत्पादनाचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं 13 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या आदेशानुसार देशातल्या 21 तेलशुद्धीकरण कंपन्यांना दर दिवशी एकूण 63,810 टन एलपीजी उत्पादनाची क्षमता निर्धारित करण्यात आली. यापैकी सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल कंपन्यांना 31,470 टन उत्पादनाचा वाटा उचलतील. हे उत्पादन देशाच्या 70% दैनंदिन गरजेची पूर्तता करेल असा अंदाज आहे. देशात वापरल्या जाणाऱ्या एलपीजी गॅसचा 64% भाग आयात केला जातो. देशाच्या शेअर बाजारात ऑगस्ट महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांकडून सलग दुसऱ्या महिन्यात खरेदी कायम राहिली. उत्तम मूल्यांकन कंपन्यांचे भक्कम आर्थिक अहवाल आणि अमेरिकेतला व्याजदर कमी होण्याची अपेक्षा या घटकांमुळे गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक कल राहिल्याचं बाजार विश्लेषकांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ सीबीडीटीने विदेशी मालमत्ता असलेल्या लहान करदात्यांसाठी विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना नियम 2026 अधिसूचित केले आहेत. या योजनेअंतर्गत पात्र करदाते विहित कर किंवा शुल्क भरून काही अघोषित विदेशी मालमत्ता किंवा विदेशी उत्पन्न घोषित करू शकतील. ही योजना आजपासून लागू झाली आहे. घोषणापत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. त्या तारखेनंतर कोणतेही घोषणापत्र दाखल करण्याची आवश्यकता राहणार नाही. ही एक वेळची ऐच्छिक प्रकटीकरण योजना आहे. यूजीसी नेट परीक्षेची उत्तरसूची राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा एनटीएनं प्रकाशित केली आहे. गेल्या जूनमध्ये झालेल्या या परीक्षेतल्या 84 विषयांच्या प्रश्नपत्रिकांची उत्तरं यूजीसी नेटच्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध आहेत. त्यातल्या उत्तरांवर आक्षेप असेल तर 200 रुपये शुल्क भरून तो नोंदवता येईल. या आक्षेपाच्या समर्थनार्थ किमान 2 दस्तऐवज सादर करावे लागतील. येत्या मंगळवारपर्यंत नोंदणीची मुदत राहील असं एनटीएच्या पत्रकात म्हटलं आहे. लष्करप्रमुख धीरज सेठ 5 दिवसांच्या नेपाळ दौऱ्यासाठी आज दुपारी नवी दिल्ली इथून रवाना होतील. नेपाळचे प्रधानमंत्री बालेंद्र शाह यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच भारताचे लष्करप्रमुख नेपाळला भेट देत आहेत. आपल्या दौऱ्यात ते नेपाळचे प्रधानमंत्री बालेंद्र शाह, लष्करप्रमुख अशोकराज सिग्देल आणि इतर अधिकाऱ्यांची भेट घेतील. पश्चिम बंगालचे माजी आमदार आशिष बॅनर्जी यांचा मृतदेह आज रामपूरहाट इथल्या त्यांच्या राहत्या घराशेजारच्या पक्ष कार्यालयात आढळून आला. घटनेची खबर मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरच्या बेहिशोबी मालमत्तेच्या आरोपांची पडताळणी करण्याचे निर्देश केंद्रीय अन्वेषण संस्था सीबीआय आणि ईडी यांना देणाऱ्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर ही सुनावणी होईल. कर्नाटकमधल्या एका भाजप कार्यकर्त्यानं यासंबंधीची याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल केली होती. बांगलादेश क्रिकेट संघानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रथमच कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियात डार्विन इथं झालेल्या सामन्यात बांगलादेशनं 9 गडी राखून विजय मिळवला. पहिल्या डावात केवळ 198 धावा करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघानं काल खेळ संपेपर्यंत दुसऱ्या डावात 4

बाद 161 धावा केल्या होत्या. आज मेहदी हसन मिर्झानं केलेल्या भेदक गोलंदाजीवर 5 गडी बाद झाले आणि ऑस्ट्रेलियाचा डाव 284 धावांवर आटपला. नंतर दुसऱ्या डावात बांगलादेशनं 56 धावांचा फरक एका गड्याच्या मोबदल्यात सहज ओलांडला. बांगलादेशचा आजवरचा सर्वात मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया कर्णधार नजमुल हुसेन शांतो यानं दिली आहे. BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेला उद्यापासून नवी दिल्लीत सुरुवात होते. त्या 23 ऑगस्टपर्यंत होणाऱ्या या स्पर्धेचं यजमानपद भारत दुसऱ्यांदा भूषवणार आहे. अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, ओदिशा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागात आज अतिवृष्टीचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवलाय. ईशान्य भारत, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट बाल्टिस्तान, झारखंड, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातल्या काही भागात उद्यापर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. एलपीजीचं उत्पादन वाढवण्यासाठी विविध तेल शुद्धीकरण कंपन्यांसाठी कमाल उत्पादनाचं उद्दिष्ट निर्धारित. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना आजपासून लागू. आणि बांगलादेश क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक कसोटी विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: Akashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई 107.1 MHz वर. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR हे ॲप. मी आहे आज तुमच्यासोबत RJ वनश्री आणि मी आपल्या सर्वांचं चला दोस्त हो बोलू काही या आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते.

मित्रांनो, नुकताच श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि या श्रावण महिना म्हणजे अर्थातच नाविन्याची चाहूल. पृथ्वीने नवीन हिरवागार गालीचा ओढण्याचा काळ म्हणजे श्रावण. जिथे पाहावं तिथे धरणी माता अगदी नवचैतन्याने नाहून निघालेली असते. नदी, नाले, तलाव दुथडी भरून वाहत असतात. श्रावणातला पाऊस म्हणजे खरं तर श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे, असा हुलकावणी देणारा पाऊस हा खरं तर श्रावणातला पाऊस. आपण पाहतो की जून जुलै महिन्यामध्ये ज्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो त्या प्रमाणातला पाऊस हा श्रावणात नसतो. तर श्रावणामध्ये हलका पाऊस किंवा आपल्याला अगदी आल्हाददायक वाटेल अशा पद्धतीचा पाऊस पडत असतो आणि या पावसातच सुरू होतात त्या म्हणजे पावसाळी सहली. मित्रांनो, तुमच्या पावसाळी सहलीच्या काही आठवणी असतील तर त्या जरूर आमच्यासोबत शेअर करा आणि नवीन गाणी ऐकत ऐकत या पावसाळी सहलीच्या आठवणींना आपण उजाळा देऊया.

मित्रांनो, पावसाळी सहलीच्या आठवणी आपण जागवतो आहोत. कमलाकांत जाधव यांनी त्यांची आठवण आपल्यासोबत शेअर केलेली आहे. ते म्हणत आहेत की श्रावणातला सोमवार म्हणजे शिवमंदिराची आठवण. पहाटेच मंदिरात जाणं, बेलपत्र वाहणं, पाण्याचा अभिषेक पाहणं हे सारं त्यांना आठवतं आहे. त्याचबरोबर गावाकडचा श्रावण हा आणखी वेगळा असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर श्रावणातल्या रक्षाबंधन आणि जन्माष्टमीच्या म्हणजेच अर्थात सणांच्या आठवणीसुद्धा त्यांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत. यासोबतच श्रावण म्हणजे घरच्या स्वयंपाकघरातील आठवणीसुद्धा, गरमागरम भजी, थालीपीठ, धपाटे, पिठलं भाकरी, कधी गोडाचा नैवेद्य आणि पावसाळी वातावरणात या पदार्थांची चव त्यांच्या जिभेवर अजूनही रेंगाळते आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. याचबरोबर मंगेश म्हात्रे यांनीसुद्धा त्यांची पावसाळी सहल शेअर केलेली आहे. ते म्हणतात की महाबळेश्वर आणि सज्जनगड येथील निसर्ग सौंदर्य त्यांना फार आवडलेलं आहे आणि ते त्यांना आत्ता आठवतं आहे. त्याचबरोबर शुभलक्ष्मी मस्तकारसुद्धा आपल्यासोबत आहेत आणि त्या म्हणत आहेत की त्यांनी, म्हणजे ही गोष्ट खरीच आहे की आपण कितीही नियोजन केलं तरी पावसाच्या नियोजनाप्रमाणेच आपल्याला वागावं लागत असतं. शुभलक्ष्मी मस्तकार एकदा पावसाळ्यात माथेरानला 4 दिवसांसाठी गेल्या होत्या, परंतु तिकडे 4ही दिवस खूप जोरात पाऊस पडला आणि माथेरानचं सौंदर्य त्यांना पाहता आलं नाही, परंतु माथेरानचा पाऊस मात्र त्यांना अनुभवावा लागला. याचबरोबर दीपा पालकर यांनीसुद्धा पावसाळ्यातली आठवण शेअर केलेली आहे. हे म्हणजे पावसाळ्यात सहलीसाठी त्या जिथे गेल्या होत्या तिथे 25 जणांचा ग्रुप होता आणि सकाळी पाऊस कमी होता ज्या वेळेला त्या रिसॉर्टमध्ये पोहोचल्या आणि त्यानंतर मात्र निघण्याच्या वेळेस धो पाऊस पडला, खूप जास्त पाणी तुंबलं आणि 2 दिवस रिसॉर्टवर त्यांना अडकावं लागलं. परंतु ही त्यांच्यासाठी मेजवानी ठरली कारण एवढ्या पावसामध्ये त्यांना 2 दिवस अधिकचे त्या रिसॉर्टमध्ये राहता आले. खरीच गोष्ट आहे पावसाळ्यातल्या या सहली आणि हा आनंद आपण घेत असतो. मित्रांनो, अशा तुमच्या आठवणी जरूर शेअर करा. सोबत आपण ऐकूया छानशी गाणी.

मित्रांनो, श्रावणातल्या पावसाच्या आठवणींविषयी आपण बोलतो आहोत. मी तुम्हाला असं म्हटलं होतं की तुमच्या आठवणी तुम्ही आमच्यासोबत शेअर करा, आणि त्यामध्ये श्रीपाद जोशी यांनी सांगितलं आहे की त्यांना त्यांच्याकडून पर्यटन कमी झालं, पावसाळी सहली त्यांनी कमी केल्या, परंतु श्रावण म्हणजे आईची व्रतवैकल्य, समोर बसलून ऐकलेल्या कहाण्या, कधीकधी वाचून दाखवलेल्या, आणि नाशिक क्षेत्र असल्यामुळे मंदिर दर्शन, या सगळ्या त्यांच्या श्रावणाविषयीच्या आठवणी आहेत. त्याचबरोबर गणेश पाटील हे सुद्धा आपल्यासोबत आहेत, त्यांनी सुद्धा भीमाशंकरच्या मंदिरात जाऊन खूप मजा आली होती असं आपल्याला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर दीपा पालकर यांनी सुद्धा पावसात लोकांच्या छत्र्या उडून जातात आणि ते पाहायला धमाल येते अशी पावसाची एक आठवण आपल्यासोबत शेअर केलेली आहे. मित्रांनो, चला दोस्त हो बोलू काही हा कार्यक्रम संपण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. यानंतर तुम्ही बातम्या ऐकणार आहात. पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत पुढच्या कार्यक्रमामध्ये, अर्थातच सप्तरंगी साथमध्ये. मी तुमच्यासोबत आहे आर जे वनश्री. सध्या या कार्यक्रमामध्ये इथेच थांबूया आणि या कार्यक्रमाची सांगता सुंदर अशा गीताने करूया.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या 8व्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. एलपीजीचं उत्पादन वाढवण्यासाठी विविध तेल शुद्धीकरण कंपन्यांसाठी कमाल उत्पादनाचं उद्दिष्ट निर्धारित. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना आजपासून लागू. आणि पालघरमध्ये नालासोपारा इथं 11 जणांना अन्नातून विषबाधा. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या 8व्या पुण्यतिथीनिमित्त देश त्यांना आदरांजली वाहत आहे. नवी दिल्लीत सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी आज सकाळी सर्वधर्मीय प्रार्थना सभा झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह प्रमुख नेत्यांनी अटलजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली. अटलजींनी देशसेवेसाठी आयुष्य वेचलं, त्यांच्या सक्षम नेतृत्वाने आपल्या देशाला अधिक मजबूत बनवलं शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे. राजस्थानात चित्तोडगड इथं अटल बिहारी वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही दिवंगत वाजपेयी यांना आदरांजली वाहिली आहे. भारताच्या 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जागतिक नेत्यांचे आभार मानले आहेत. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष डॉ मोहम्मद मुइज्जू यांचे आभार मानताना राष्ट्रपती म्हणाल्या की राष्ट्रपती आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हणाल्या की दोन्ही देशातल्या जनतेच्या हितासाठी भारत मालदीव भागीदारी अशीच वृद्धिंगत होत राहो अशी कामना राष्ट्रपतींनी व्यक्त केली. नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल राष्ट्रपतींनी त्यांचे आभार मानले आणि आगामी काळात नेपाळबरोबरची भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी भारत उत्सुक असल्याचं त्या म्हणाल्या. स्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी, इस्रायलचे राष्ट्रपती आयझॅक हर्झोग यांचेही राष्ट्रपती मुर्मू यांनी आभार मानले. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा प्रभावित झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एलपीजीचं उत्पादन वाढवण्यासाठी विविध तेल शुद्धीकरण कंपन्यांसाठी कमाल उत्पादनाचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने 13 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या आदेशानुसार देशातल्या 21 तेल शुद्धीकरण कंपन्यांना दर दिवशी 63,810 टन एलपीजी उत्पादनाची क्षमता निर्धारित करण्यात आली आहे. यापैकी सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल कंपन्यांना 31,470 टन उत्पादनाचा वाटा उचलतील. हे उत्पादन देशाच्या 70% दैनंदिन गरजेची पूर्तता करेल असा अंदाज आहे. देशात वापरल्या जाणाऱ्या एलपीजी गॅसचा 64% भाग आयात केला जातो. देशाच्या शेअर बाजारात ऑगस्ट महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांकडून सलग दुसऱ्या महिन्यात खरेदी कायम राहिली. उत्तम मूल्यांकन, कंपन्यांचे भक्कम आर्थिक अहवाल आणि अमेरिकेतला व्याजदर कमी होण्याची अपेक्षा या घटकांमुळे गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक कल राहिल्याचं बाजार विश्लेषकांनी सांगितलं. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ CBDT ने विदेशी मालमत्ता असलेल्या लहान करदात्यांसाठी विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना नियम 2026 अधिसूचित केले आहेत. या योजनेअंतर्गत पात्र करदाते विहित कर किंवा शुल्क भरून काही अघोषित विदेशी मालमत्ता किंवा विदेशी उत्पन्न घोषित करू शकतील. ही योजना आजपासून लागू झाली आहे. घोषणापत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. या तारखेनंतर कोणतेही घोषणापत्र दाखल करण्याची आवश्यकता राहणार नाही. ही एक वेळची ऐच्छिक प्रकटीकरण योजना आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पालघर जिल्ह्यात नालासोपारा इथं काल रात्री एका वाढदिवसाच्या पार्टीत 11 जणांना अन्नामधून विषबाधा झाली. यापैकी 4 जणांची प्रकृती गंभीर असून 7 जणांवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा तपास

सुरू असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा तालुक्यातल्या गणेशवाडी इथले लष्कराचे जवान वैभव तात्यासाहेब आवताडे यांना गेल्या शुक्रवारी जम्मूमध्ये कर्तव्य बजावताना वीरमरण आलं. गणेशवाडी इथं आज त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. मुंबईत कुलाबा इथल्या नेव्ही नगर परिसरात काल नौदलाचा एक जवान, त्याची पत्नी आणि दोन अल्पवयीन मुलं यांचे मृतदेह त्यांच्या निवासस्थानी आढळून आले. या जवानाने आत्महत्या केल्याचं तसंच त्याच्या कुटुंबियांचा मृत्यू विषबाधेने झाल्याचं प्रथमदर्शनी आढळून येत असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. पोलिसांनी या प्रकरणाची अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली असून पुढचा तपास सुरू असल्याचं भारतीय नौदलानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. नंदुरबार इथं एका सराईत घरफोडी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. गुप्त बातमीदारानं दिलेल्या माहिती आधारे सापळा रचून आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून सुमारे 10 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एका सुगंधी वेलचीच्या जाहिरातीसाठी राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या जाहिरातीच्या आडून बंदी असलेल्या पान मसाला आणि तंबाखूजन्य उत्पादनांचा अप्रत्यक्ष प्रचार होत असल्याचा दावा विभागानं केला आहे. संबंधित वेलची उत्पादन हे त्याच नावाचं साधर्म्य असलेल्या पान मसाल्याशी संबंधित असल्यानं ग्राहकांची दिशाभूल होऊ शकते असं विभागाने म्हटलं आहे. या नोटीशीवर पुढच्या 15 दिवसात उत्तर देण्याचे निर्देश विभागानं दिले आहेत. वाढवण बंदर प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रियेत प्रशासकीय बदल करण्यात आले आहेत. डहाणू क्षेत्रातल्या भूसंपादनाची जबाबदारी सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री यांच्याकडे तर पालघर क्षेत्रातली जबाबदारी उपविभागीय अधिकारी श्याम मदनूरकर यांच्याकडे देण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रक्रियेत 341 हेक्टरपेक्षा जास्त जमिनीचा ताबा NHIकडे सुपूर्द करण्यात आला आहे. प्रकल्पातले 1,840 कोटी 35 लाख रुपयांचे दावे निकाली निघाले आहेत. त्यातली 596 कोटी 76 लाख रुपये रक्कम प्रत्यक्ष प्रकल्पग्रस्तांना वितरित करण्यात आली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत बलिदान देणाऱ्या 106 हुतात्म्यांना राज्य सरकारच्या नवीन प्रशासकीय इमारतीत कायमस्वरूपी स्थान दिलं जाणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे. या इमारतीवर त्यांची नावं ठळकपणे प्रदर्शित करावीत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं ते म्हणाले. बिहारमध्ये मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण केल्याचा परिणाम नंतरच्या विधानसभा निवडणुकीच्या वाढलेल्या मतदानात दिसून आला असं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी म्हटलं आहे. 2025 झालेल्या या निवडणुकीत युके, अमेरिका किंवा फ्रान्ससारख्या प्रगत देशात होतं त्यापेक्षा जास्त मतदान झालं असं ते म्हणाले. ज्ञानेश कुमार सध्या बिहारच्या दौऱ्यावर असून पाटणा विमानतळावर ते वार्ताहरांशी बोलत होते. या निवडणुकीत 67% मतदान झालं आणि आजवरचं हे सर्वात जास्त मतदान होतं अशी माहिती त्यांनी दिली. बांगलादेश क्रिकेट संघानं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या प्रथमच कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियात डार्विन इथं झालेल्या या सामन्यात बांगलादेशनं 9 गडी राखून विजय मिळवला. पहिल्या डावात केवळ 198 धावा करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाने काल खेळ संपेपर्यंत दुसऱ्या धावात 4 बाद 161 धावा केल्या होत्या. आज मेहदी हसन मिर्झाने केलेल्या भेदक गोलंदाजीवर 5 गडी बाद झाले आणि ऑस्ट्रेलियाचा डाव 284 धावांवर आटोपला. नंतर दुसऱ्या डावात बांगलादेशानं 56 धावांचा फरक एका गड्याच्या मोबदल्यात सहज ओलांडला. बांगलादेशाचा आजवरचा हा सर्वात मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया कर्णधार नजमुल हौसेन शांतो यानं दिली आहे. BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेला उद्यापासून नवी दिल्लीत सुरुवात होत आहे. येत्या 23 ऑगस्टपर्यंत होणाऱ्या या स्पर्धेचं यजमानपद भारत दुसऱ्यांदा भूषवत आहे. या स्पर्धेत भारताकडून PV सिंधू, लक्ष्य सेन, आयुष शेट्टी, सात्विक साईराज रांकीरेड्डी, चिराग शेट्टी, ट्रिसा जॉली, गायत्री गोपीचंद, ध्रुव कपिला, तनिषा क्रास्टो हे खेळाडू उतरणार आहेत. नेदरलँड्समध्ये सुरू असलेल्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारतानं वेल्स पर मात करत विजयी सलामी दिली आहे. एम्स्टेलविन इथं ड गटातल्या सामन्यात भारतानं काल वेल्सचा 3-1 असा पराभव केला. भारताकडून कर्णधार हरमनप्रीत सिंगनं 2 तर संजय राणानं 1 गोल केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या 8व्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. LPGचं उत्पादन वाढवण्यासाठी विविध तेल शुद्धीकरण कंपन्यांसाठी कमाल उत्पादनाचं उद्दिष्ट निर्धारित. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना आजपासून लागू. आणि पालघरमध्ये नालासोपारा इथं 11 जणांना अन्नातून विषबाधा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: Akashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: नमस्कार मित्रांनो, 107.1 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR हे ॲप. मी RJ वनश्री आपल्या सर्वांचं सप्तरंगी साथ या आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये फार मनापासून स्वागत करते.

नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात सप्तरंगी साथ आणि मी आहे तुमच्यासोबत आर जे वनश्री. मित्रांनो, काळानुसार आपण इतके आधुनिक झालो आहे की आता मैदानी आणि पारंपरिक खेळांची जागा या डिजिटल गेम्सनी घेतलेली आहे. तुम्हीसुद्धा तुमच्या लहानपणी असे काही पारंपरिक खेळ खेळला असाल आणि आज जे तुम्हाला आठवतसुद्धा असेल, परंतु आजची लहान मुलं ते खेळ खेळत नाही आहेत किंवा त्याहीपेक्षा काही वेगळे खेळ ती आज खेळता आहेत असं आपल्याला पाहायला मिळतं. पूर्वीच्या काळी गल्लोगल्ली खेळले जाणारे अनेक खेळ आता विस्मृतीत गेलेले आहेत आणि त्यातलीच काही खेळांविषयी आज आपण सप्तरंगी साथमध्ये बोलणार आहोत. पैकी काचा पाणी हा खेळ तुम्हाला आठवतोय का? हा खेळ प्रामुख्याने मुलींमध्ये खूपच लोकप्रिय होता. काही वेळेला मुलंसुद्धा हा खेळ खेळत असत. यामध्ये काचेच्या बांगड्यांचे रंगीबेरंगी तुकडे, ज्याला काचा असं म्हटलं जायचं, हे वापरले जायचे. हा खेळ कसा खेळला जायचा तर जमिनीवर एक गोलाकार वर्तुळ काढलं जायचं आणि त्यात बांगड्यांचे अनेक तुकडे विखुरलेले असायचे. खेळणाऱ्या खेळाडूकडे एक मोठा तुकडा असायचा आणि ज्याला विधी किंवा बिली असं म्हटलं जायचं, आणि या मोठ्या तुकड्याने वर्तुळाच्या बाहेरून बरोबर नेम धरून वर्तुळातील एका तुकड्याला हलकेच मारायचं. आणि यामध्ये मुख्य अट अशी होती की तो तुकडा बाहेर काढताना इतर कुठल्याही तुकड्याला स्पर्श होता कामा नये. जर दुसरा कुठला तुकडा हलला तर तो खेळाडू बाद व्हायचा. आणि हा खेळ अर्थातच एकाग्रता आणि आपल्या हातांच्या बोटांवरील आपलं नियंत्रण या सगळ्यामध्ये फार प्रभावी होता. शांतपणे आणि कौशल्याने खेळला जाणारा हा खेळ मात्र आज जवळपास नष्ट झाला आहे. तुमच्यापैकी कुणी काचा पाणी खेळलं होतं का हे मला नक्की सांगा. तोपर्यंत आपण ऐकूया पुढची गाणी.

मित्रांनो, सप्तरंगी साथ हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आणि मी आहे तुमच्यासोबत आर जे वनश्री. आपण पारंपरिक खेळांविषयी आजच्या कार्यक्रमामध्ये गप्पा मारतो आहोत. काचा पाणीविषयी आपण बोललो. सूरपारंब्या हा खेळ तुम्हाला आठवतो आहे का? सूरपारंब्या हा महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये सर्वात साहसी आणि ताकदीचा खेळ मानला जातो. हा खेळ शक्यतो वडाच्या झाडावर खेळला जायचा, कारण वडाला पारंब्या असतात. हा खेळ या खेळामध्ये जमिनीवर एक वर्तुळ आखून त्यामध्ये एक लाकडी काठी अर्थात सूर ठेवली जायची आणि ज्याच्यावर राज्य आहे त्याने ती काठी वर्तुळात ठेवायची आणि झाडावर चढलेल्या इतर मुलांना पकडायला जायचं. राज्य नसलेली मुलं झाडाच्या फांदीवरून किंवा अर्थातच पारंबीवरून खाली उडी मारून अर्थात सूर मारून ती काठी त्या काठीला हात लावण्याचा प्रयत्न करायची आणि जर ती काठी कोणी शिवली तर त्याच्यावर राज्य पुन्हा त्याच मुलावर राहायचं. पण जर राज्य असलेल्या मुलाने कुणाला शिवले आणि तर मात्र राज्य ज्या मुलाला शिवलं आहे त्या मुलाच्या त्या मुलावर जायचं. या खेळामुळे मुलांची शारीरिक ताकद आणि झाडावर चढण्याची चपळता आणि अर्थातच भीतीवर विजय मिळवण्याची वृत्तीसुद्धा विकसित व्हायची. वाढत्या शहरीकरणामुळे वडाची झाडंसुद्धा कमी झाली आणि सूरपारंब्या हा खेळसुद्धा कमी झाला. मित्रांनो, अशाच काही पारंपरिक खेळांविषयी आजच्या कार्यक्रमामध्ये आपण बोलणारच आहोत. तत्पूर्वी ऐकूया काही सुंदर अशी गीतं.

मित्रांनो, सप्तरंगी साथ हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आणि मी आहे तुमच्यासोबत आरजे वनश्री. आपण विविध पारंपरिक खेळांविषयी आज बोलतो आहोत आणि मला खात्री आहे की तुम्हाला सुद्धा तुमच्या लहानपणी खेळणारे काही खेळ नक्कीच आता आठवत असतील. काहींनी आपल्यापर्यंत काही प्रतिक्रियासुद्धा नोंदवलेल्या आहेतच. मित्रांनो, विटी दांडू हा खेळ तुम्हाला आठवतोय का? हा खेळ म्हणजे भारतीय क्रिकेटचं देशी रूपच म्हणायला हवं. यामध्ये एक मोठी काटी अर्थात दांडू आणि दोन्ही टोकांना असलेली छोटी लाकडी विटी वापरली जाते. जमिनीवर एक छोटा तांबट खड्डा करून त्यामध्ये विटी ठेवली जाते आणि दांडूने ती विटी हवेमध्ये उडवून जोरात मारली जाते. समोरच्या संघाने तीच विटी जर का हवेत पकडली तर तो खेळाडू बाद होतो आणि जर पकडली नाही तर विटी जिथे पडली आहे तिथून दांडूने अंतर मोजलं जातं. यामध्ये वकत, दोन, तीग असे मोजण्याचे प्रकार असायचे. हा खेळ खेळण्यासाठी खूप जास्त ताकद आणि अचूक नेम लागायचा. मित्रांनो, असेच काही जुने पारंपरिक खेळ आपण या सप्तरंगी साथच्या निमित्ताने ऐकणार आहोत. तत्पूर्वी ऐकूया काही गाणी.

मित्रांनो, सप्तरंगी साथ हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आणि आपण पारंपरिक खेळांविषयी बोलतो आहोत. लगोरी हा खेळ तुम्हाला आठवतोय का? लगोरी हा खेळ दोन संघांमध्ये खेळला जाणारा उत्साही खेळ आहे. यात एकावर एक सात चपटे दगड किंवा त्याला खापर असं सुद्धा म्हटलं जातं. एका संघाने चेंडूने ती लगोरी पाडायची असते आणि त्यानंतर चेंडू हाताळणाऱ्या दुसऱ्या संघापासून वाचत ती लगोरी पुन्हा एकदा रचायची असते. जर लगोरी रचण्यापूर्वी तो चेंडू एखाद्या खेळाडूला लागला तर तो खेळाडू बाद. या खेळातून अर्थातच सांघिक भावना, धावण्याची क्षमता आणि अचूकता वाढण्यासाठी हा खेळ खेळला जायचा. एकेकाळी गल्लोगल्ली खेळला जाणारा हा खेळ आत्ता मात्र अगदी पुस्तकापुरताच मर्यादित राहिलेला आहे. त्याचबरोबर सागरगोटे हा खेळ तुम्हाला आठवतोय का? सागरगोटे या खेळामध्ये सुद्धा घरात बसून अगदी हा खेळला जाणारा खेळ असायचा. यामध्ये सागरगोटे म्हणजेच कुठल्या तरी एखाद्या विशिष्ट झाडाच्या बिया किंवा अशा प्रकारच्या बिया ज्या खूप कडक आणि गुळगुळीत असायला हव्यात, पाच किंवा सात गोटे ते हातात घेऊन एक गोटा हवेमध्ये फेकायचा आणि तो खाली येण्यापूर्वी जमिनीवरचे गोटे उचलून पुन्हा तो हवेतील गोटा पकडायचा. अशी या खेळाची पद्धत असायची. यामध्ये एकली, दुबली, तिगली असे टप्पे असायचे आणि या खेळामुळे हाताच्या बोटांची चपळता आणि अर्थातच एकाग्रता कमालीची वाढायची. जुने पारंपरिक खेळ मात्र निश्चितपणे वैशिष्ट्यपूर्ण होते हे आपल्याला लक्षात येतच आहे. अशाच काही खेळांविषयी आपण चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी ऐकूयात काही गाणी.

मित्रांनो, सप्तरंगी साथ हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आणि मी आहे तुमच्यासोबत आर जे वनश्री. आपण अनेक खेळांविषयी बोललो, त्याचबरोबर काचेच्या गोट्यांचा खेळ सुद्धा पारंपरिकच खेळ होता आणि यामध्ये मुलांच्या कौशल्याची मोठी परीक्षा असायची. जमिनीवर एक छोटा खड्डा करून त्यामध्ये आपली गोटी टाकणे किंवा ठराविक अंतरावरून दुसऱ्याच्या गोटीला नेम धरून मारणे हे या खेळाचे मुख्य आकर्षण होते. यामध्ये काणा मारणे किंवा पेल मारणे अशा अनेक संज्ञा वापरल्या जायच्या. ज्याच्याकडे सर्वात जास्त गोट्या असत त्याला गल्लीतील खेळाडूंचा राजा असं म्हटलं जायचं. हा खेळ म्हणजे हाताचे बोट आणि डोळे यांच्यामधलं कोऑर्डिनेशन अर्थात समन्वय सुधारण्यासाठी अत्यंत उत्कृष्ट खेळ होता. याचप्रमाणे भोवरा हा खेळसुद्धा. लाकडी भोवरा ज्याला गुंडाळण्यासाठी लागणारी दोरी हे मुलांचं सर्वात मौल्यवान खेळणं असायचं. भोवराला दोरी गुंडाळून जमिनीवर अशा पद्धतीने ते फेकायचे की तो जमिनीवर फिरत राहायचा. फिरणारा भोवरा हातावर उचलणं किंवा दुसऱ्याच्या फिरणाऱ्या भोवऱ्यावर स्वतःचा भोवरा मारून त्याला खड्ड्यात ढकलणं यामध्ये अत्यंत मोठी मौज असायची. हा खेळ खेळताना लागणारी एकाग्रता आणि अर्थातच हाताचा झटका देण्याचं कौशल्य याच्यामध्ये आत्ताच्या ही मजा आत्ताच्या महागड्या खेळांमध्ये निश्चितच नाही आहे. मित्रांनो, अशा प्रकारे वेळ झालेली आहे सप्तरंगी साथमध्ये आज पुरतं इथेच थांबण्याची. यानंतर तुम्ही प्रादेशिक बातमीपत्र ऐकाल आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण सांजेच्या पारी या कार्यक्रमामध्ये भेटणारच आहोत.

दुपारचे 3:57 होत आहेत आणि बातमीपत्र वाजपेयी पुण्यतिथी. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या 8व्या पुण्यतिथीनिमित्त देश त्यांना आदरांजली वाहत आहे. नवी दिल्लीत सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी आज सकाळी सर्वधर्मीय प्रार्थना सभा झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह प्रमुख नेत्यांनी अटलजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली. UGC नेट. गेल्या जूनमध्ये झालेल्या UGC नेट परीक्षेतल्या 84 विषयांच्या प्रश्नपत्रिकांची उत्तरसूची NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं प्रकाशित केली आहे. त्यातल्या उत्तरांवर आक्षेप असेल तर त्यांच्या पुष्ट्यर्थ 2 दस्तऐवज आणि 200 रुपये शुल्क भरून तो नोंदवता येईल. येत्या मंगळवारपर्यंत नोंदणीची मुदत राहील असं NTAच्या पत्रकामध्ये म्हटलं आहे. बसोया कोठडी. अंमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय तस्करी प्रकरणातला आरोपी वीरेंद्र सिंग बसोया याला पुण्यातल्या एका न्यायालयानं आज 21 ऑगस्टपर्यंत NCB कोठडी दिली. बसोया याला नुकतंच UAE इथून भारतात आणलं होतं. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आलं. विषबाधा. पालघर जिल्ह्यात नालासोपारा इथं काल रात्री 1 वाढदिवसाच्या पार्टीत 11 जणांना अन्नामधून विषबाधा झाली. यापैकी 4 जणांची प्रकृती गंभीर असून 7 जणांवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. याचबरोबर हे बातमीपत्र इथे संपलं.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: नमस्कार मित्रांनो, 107.1 MHz-वर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR हे ॲप. नमस्कार मित्रांनो, मी वनश्री आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे आजच्या सांजेच्या बारी या कार्यक्रमामध्ये.
2: अरे मैतर हासा र्यागा वाचा हाय मोठा दिलवाला.

राम राम केला दादा मिया सलाम तुम्हाला दादा बाबा ना राम राम केला दादा मिया सलाम तुम्हाला सारे लोकात

मित्रांनो, सांजेच्या पारी या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. गाण्यावरून तुम्ही सर्वांनी नक्कीच ओळखलं असेल की आज आपण सांजेच्या पारी या कार्यक्रमामध्ये नक्की कशाविषयी बोलणार आहोत. साधारण तुम्हाला अंदाज आलाच असेल. मित्रांनो, पावसाळा सुरू झाला की डोंगराळ भागामध्ये जंगलांमध्ये रानभाज्या उगवायला सुरुवात होते. स्थानिक गावकरी आपल्या आहारामध्ये या रानभाज्यांचा समावेश आपल्याला करताना दिसतात. रान

भाज्या या ग्रामीण भागातील विशेषतः आदिवासी जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग आहेत. काळाच्या ओघात हा निसर्गाकडून मिळालेला वारसा आणि संस्कृतीचा भाग मात्र मागे पडत चाललेला आहे. मित्रांनो, अशाच काही इंटरेस्टिंग रानभाज्यांविषयी आज आपण आजच्या कार्यक्रमामध्ये बोलणार आहोत. तत्पूर्वी ऐकूया एक छानसं गीत.

मित्रांनो, सांजेच्या पारी हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आणि मी आहे तुमच्यासोबत आर जे वनश्री. मगाशी म्हटलं तसं आपण रानभाज्यांविषयी बोलणारच आहोत, परंतु तत्पूर्वी मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की मी या रानभाज्यांविषयी तुम्हाला काही एक प्रश्नसुद्धा विचारणार आहे, त्यामुळे रानभाज्यांची ही माहिती आपण जरूर लक्षपूर्वक ऐका. तुम्हाला आलिम नावाची भाजी माहिती आहे का? आलिम अर्थात अळंबी. आलिम हे भूछत्रासारखं दिसतं आणि हा मशरूमचाच एक प्रकार आहे. आलिम तोडून आणल्यावर ते लवकर कोमेजतं. ते कसं केलं जातं हे आपण पाहूया. तोडून आणलेलं आलिम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावं. आलिम बारीक चिरून घ्यावं. त्यानंतर कढईमध्ये किंवा तव्यावर तेल गरम करून त्यामध्ये आलिमचे तुकडे टाकून ते परतून घेताना त्यामध्ये गरजेनुसार मीठ, मसाला, थोडी हळद टाकून चमच्याने ढवळून घ्यावं. थोडं पाणी टाकून आलिम शिजवून घ्यावं आणि शिजताना यामध्ये चवीनुसार चिंचसुद्धा टाकून बघावी. त्यामुळे ही भाजी खाताना छान आंबट चव त्याला येते. चिंच न टाकतासुद्धा केवळ तिखट मिठाच्या चवीवरसुद्धा ही भाजी बनवता येते. आणि आलिम शिजवताना त्यामध्ये थोडं तांदळाचं पीठ टाकूनसुद्धा त्या भाजीला खट्टपणा देता येतो. मित्रांनो, आलिम याविषयी आत्ता आपण बोललो, अशाच काही इंटरेस्टिंग रानभाज्यांविषयी आजच्या सांजेच्या पारी या कार्यक्रमामध्ये आपण बोलणार आहोत. तत्पूर्वी ऐकूया एक छानसं गीत.

मित्रांनो, सांजेच्या पारी या कार्यक्रमामध्ये आज आपण रानभाज्यांविषयी बोलतो आहोत. अळूच्या देठाची भाजी तुम्हाला माहिती आहे का? अळूच्या देठाविषयी मी तुम्हाला सांगेनच, परंतु तत्पूर्वी तुम्हाला जर कुठल्या रानभाज्या आठवत असतील तर त्या तुम्ही जरूर मला सांगाव्यात, आणि त्याच्या काही रेसिपीज खास असतील तर त्यासुद्धा माझ्यासोबत तुम्ही शेअर करा. अळूचे देठ पाण्याने स्वच्छ धुवून त्या देठावरची साल काढून देठ साफ करून घ्यावेत आणि साफ केलेल्या देठांचे बारीक तुकडे करावेत. बारीक कापून ठेवलेल्या देठाला लाल मिरची पावडर, गरम मसाला पावडर आणि हळद मीठ लावून घ्यावं आणि त्यानंतर कढईमध्ये तेल घेऊन ते गरम करावं. गरम तेलामध्ये लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकाव्यात, त्यामुळे त्याला छान स्वाद येतो. आणि लसूण लालसर झाल्यानंतर त्यामध्ये अळूचे देठ टाकावेत. कढईमधील अळूचे देठ मंद आचेवर चांगले परतून घ्यावेत आणि कढईवर झाकण ठेवून वाफेवर भाजी शिजवून घ्यावी. त्यानंतर साधारण 10 मिनिटांमध्ये ही भाजी तयार होते आणि अशा प्रकारे अळूच्या देठांची भाजी आपण खाऊ शकतो. मित्रांनो, अशाच काही इंटरेस्टिंग भाज्या आपण या आजच्या सांजेच्या पारी कार्यक्रमामध्ये ऐकणार आहोत. तत्पूर्वी ऐकूया एक छानसं गीत.

0: मिर्ची कोल्हा कुर्सी हिचक भरलाई नहीं भटका लौंगी मिर्ची कोल्हा कुर्सी हिचक भरलाई नहीं भटका सुचाल भटका जिधर भटका दाद नारी सालाई लटका
1: मित्रांनो, सांजेच्या पारी हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आणि मी आहे तुमच्यासोबत आर जे वनश्री. आज सांजेच्या पारी या कार्यक्रमामध्ये आपण रानभाज्यांविषयी बोलतो आहोत आणि तुम्हीसुद्धा मला काही भाज्या काही फोटोज पाठवलेले आहेत. पैकी टाकळ्याची भाजी, आत्ता आपण टाकळ्याच्या भाजीविषयी बोलूया. टाकळ्याचा पाला, कांदा, लसूण, तेल, हळद, लाल मिरची मसाला, गरम पावडर मसाला किंवा मीठ, चणा डाळ, शेंगदाणे इत्यादी साहित्य वापरून टाकळ्याची खूप सुंदर भाजी करता येते. टाकळ्याचा पाला, मित्रांनो, खरं तर रानभाज्या वेगवेगळ्या पद्धतीच्या रानभाज्या करण्याची काही वेगळी पद्धत असते. टाकळ्याचा पाला ज्यावेळेला आपण त्याची भाजी करणार असतो तेव्हा तो मुळात आधी पहिल्यांदा स्वच्छ धुवून एका उकळवून घ्यायचा असतो आणि त्यानंतर त्याची भाजी करायची असते. त्यामुळे एका भांड्यामध्ये पाणी उकळवून उकळत्या पाण्यामध्ये टाकळ्याचा पाला 5 मिनटं तरी शिजवून घ्यायला हवा आणि त्यानंतर तो टाकळा पिळून घ्यावा आणि मग कढईमध्ये तेल गरम करायला ठेवावं. मंद आचेवर तापलेल्या तेलामध्ये बारीक चिरलेला कांदा, ठेचून ठेवलेल्या 5-6 लसणाच्या पाकळ्या, भाजीमध्ये शेंगदाणे पाहिजे असल्यास तेसुद्धा तुम्ही कढईमध्ये टाकू शकता आणि परतून घेऊ शकता. त्याचप्रमाणे चणाडाळ टाकूनसुद्धा काही ठिकाणी ही भाजी केली जाते, त्यामुळे त्याआधी 4 तास तरी चणाडाळ ही भिजवून ठेवायला हवी. शेंगदाणे आणि चणाडाळ चांगली परतून घ्यावी आणि या जिन्नसांमध्येच थोडी हळद टाकून टाकळ्याचा पाला टाकावा. गरजेनुसार मीठ मसाला आणि थोडी चवीसाठी गरम मसाला पावडरसुद्धा टाकावी आणि हे सगळं व्यवस्थित परतून घेतल्यानंतर थोडं पाणी टाकून कढईवर झाकण ठेवून 10-15 मिनटं ही भाजी शिजू द्यावी आणि टाकळ्याची सुकी भाजी या अशा पद्धतीने तयार केली जाते. त्याचप्रमाणे काठेमाठ ही भाजीसुद्धा, काठेमाठचा पाला निवडून घ्यावा आणि निवडलेला कोवळा पाला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा. धुतलेला पाला बाजूला ठेवून एका तव्यामध्ये थोडे तेल गरम करावं आणि गरम झालेल्या तेलामध्ये मिरचीचे तुकडे टाकावेत. लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकाव्या. बारीक चिरलेला कांदा टाकावा. कांदा लालसर झाला की धुवून ठेवलेली काठेमाठ भाजी तव्यावर टाकावी. गरजेनुसार मीठ टाकून तव्यावर झाकण ठेवावं आणि 10 मिनटे साधारण वाफेवर शिजवल्यावर काठेमाठची सुंदर अशी भाजी तयार होते. मित्रांनो, रानभाज्यांविषयी जेव्हा आपण बोलतो आहोत तेव्हा ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपण ज्या ज्या वेळेला ज्या ज्या निसर्गामध्ये भाज्या येत असतात त्या त्या वेळेला त्या खाणं अत्यंत महत्त्वाचं असतं आपल्या आरोग्यासाठी आणि आदिवासींकडून आपण ही गोष्ट नक्कीच

ऐकायला हवी की त्यांच्या परिसरामध्ये ज्या ज्या भाज्या येत आहेत या सगळ्या ऋतूंमध्ये त्या त्या त्यांच्या त्यांच्या जीवनशैलीचा भाग राहिलेल्या आहेत. तर अशाच काही रानभाज्यांविषयी आज आपण ऐकणार आहोत. तत्पूर्वी ऐकूया एक छानसं गाणं.

मित्रांनो, सांजेच्या पारी हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आणि मी आहे आपल्यासोबत आर जे वनश्री. मित्रांनो, तुमच्याच प्रतिक्रियांमधून आलेली एक भाजी, ती म्हणजे कर्टुलं. काही ठिकाणी काटल्याची भाजी म्हटलं जातं, काही ठिकाणी कर्टुलाची भाजी म्हटलं जातं, तर काही ठिकाणी कंटोळे असासुद्धा या भाजीचा उल्लेख आढळतो. साहित्य आहे या भाजीसाठी लागणारं, ते म्हणजे कंटोळे, तेल, हळद, लाल मिरची, मसाला, मीठ, जिरी, मोहरी, कांदा, गरम मसाला पावडर, खोबरं. कंटोळे देठापासून काढून घ्यावेत आणि गोल कंटोळे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत. कंटोळे मधोमध चिरून त्याचे दोन भाग करून घ्यावेत आणि चिरल्यानंतर या कंटोळ्यांमध्ये दिसणारं त्यांचे बी चमच्याने काढून टाकावेत. बी काढून टाकल्यामुळे भाजी खाताना कडू लागत नाही आणि बी साफ केलेले कंटोळे बारीक बारीक चिरून घ्यावेत. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे, मोहरी, हळद, कांदा, मिरची याची सगळी फोडणी तयार करावी. या मिश्रणामध्ये चिरलेले काटलं अर्थात कंटोळं किंवा कर्टुलं टाकून त्यात गरजेनुसार मीठ मसाला, गरम मसाला पावडर आणि थोडंसं पाणी टाकून शिजवून घ्यावं आणि कांदा न टाकताही केवळ जिरं, मोहरी आणि हळदीच्या फोडणीवर सुद्धा ही भाजी केली जाते. कंटोळ्याचे दोन भाग न करता एका बाजूने कंटोळ्याला छेद देऊन त्यातील बी बाहेर काढून कंटोळ्यामध्ये तिखट मीठ, हळद, खोबऱ्याचं किस असं मिश्रण केलेलं सारण भरूनसुद्धा त्याची भाजी बनवता येते. किंवा खोबऱ्याचं सारण भरलेले कंटोळे तेलावर परतून घेताना वरचं आवरण पूर्ण शिजून नरम होईपर्यंत चमच्याने हलवून घ्यावेत आणि आवरण नरम मऊ झाले की कंटोळ्याची भाजी अंदाजे 15 मिनिटांमध्ये तयार होते. अशा वेगवेगळ्या पद्धतीने ही कर्टुल्याची भाजी करता येते. मित्रांनो, तुम्ही आजचा कार्यक्रम नीट ऐकला असेल अशी आशा आहे, कारण आत्ता वेळ झालेली आहे तुम्हाला प्रश्न विचारण्याची. अर्थातच तुम्ही प्रश्न लक्षपूर्वक ऐकणार आहात. आपण वेगवेगळ्या भाज्यांविषयी आज बोललो. एकतर हे कर्टुलं झालं, त्याच्या अगोदर अळंबीची भाजी झाली, त्यानंतर इतर अनेक भाज्यांविषयी, काठेमाठ असेल किंवा टाकळा असेल याविषयी आज आपण सांजेच्या पारी या कार्यक्रमामध्ये बोललो. तर आता मी अधिक वेळ न दवडता लगेचच तुम्हाला प्रश्न विचारते. मला सांगा मित्रांनो, भूछत्रासारखं आकार किंवा भूछत्रासारखी दिसणारी भाजी नेमकी कोणती? प्रश्न मी पुन्हा एकदा सांगते, कोणती रानभाजी भूछत्रासारखी दिसते? तुम्ही याचं उत्तर नक्कीच मला द्याल आणि आपण पाहूया की किती जणांना बरोबर उत्तर याचं येतं आहे. पण तोपर्यंत ऐकूया काही महत्त्वाची सुंदर अशी गीतं.

नमस्कार मित्रांनो, सांजेच्या पारी हा कार्यक्रम आपण ऐकत होतो आणि मी आहे तुमच्यासोबत आर जे वनश्री. सांजेच्या पारी या कार्यक्रमामध्ये आत्ता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची, परंतु या कार्यक्रमामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता, तो म्हणजे भूछत्रासारखी दिसणारी भाजी नेमकी कोणती आहे. आणि इतक्या जणांनी याला उत्तर दिलेलं आहे, त्यामध्ये आहेत बरोबर उत्तर अर्थातच अळंबी किंवा आलिम हे आहे, आणि आनंद मोकाशी, संतोष पाटील, दिगंबर शिंदे, अरविंद कुलकर्णी, शुभलक्ष्मी मस्तकार, वंदना दामले, सुनील जोशी, स्वप्नाली जोशी, त्यानंतर प्रमोद राऊत, पंकज मोहोड, क्षितिजा रावराणे, वर्षा भावार्थी, अरुण कुवळेकर, रसिक म्हात्रे, गणेश पाटील, मंगेश म्हात्रे, जयंत जोशी, रजनीकांत पाटील, नूतन बर्वे, दीपा पालकर आणि माधुरी पोटे यांनी अतिशय बरोबर उत्तर दिलेलं आहे. त्याचप्रमाणे मिलेश राऊत आणि बबन ढगे यांनीसुद्धा उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अर्थातच योग्य उत्तर आहे अळंबी, आणि तुम्ही इतक्या सगळ्या प्रेक्षकांनी हे अगदी अतिशय बरोबर उत्तर दिलेलं आहे. मित्रांनो, वेळ झालेली आहे आजच्या कार्यक्रमामध्ये इथेच थांबण्याची, त्यामुळे पुढच्या आर जे तुमच्यासाठी सज्ज आहेत, तोपर्यंत धन्यवाद.

0: वजह की तलाश में वक्त ना गवाया करो,
1: बेवजह बेपरवाह बेझिझक बस मुस्कुराया करो।
0: बातें जो निकलती हैं सीधा दिल से
1: और पहुंचती हैं सीधा दिल तक,
0: सुनते रहिए 107.1 मेगाहर्ट्ज़ आकाशवाणी मुंबई का एफएम रेनबो चैनल,
1: म्यूजिकली योर्स।
2: दिल से सुनती आए दिल की दास्तां।
3: नमस्कार, मी गौरी देशमुख, ऐकूया काही ठळक घडामोडी। माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या 8व्या पुण्यतिथीनिमित्त देश त्यांना आदरांजली वाहत आहे। नवी दिल्लीत सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी आज सकाळी सर्वधर्मीय प्रार्थना सभा झाली। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह प्रमुख नेत्यांनी अटलजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली। राजस्थानात चित्तोडगड इथं अटल बिहारी वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही वाजपेयी यांना आदरांजली वाहिली आहे। गेल्या जूनमध्ये झालेल्या UGC नेट परीक्षेतल्या 84 विषयांच्या प्रश्नपत्रिकांची उत्तरसूची NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं प्रकाशित केली आहे। त्यातल्या उत्तरांवर आक्षेप असेल तर त्याच्या पुष्ट्यर्थ 2 दस्तऐवज आणि 200 रुपये शुल्क भरून तो नोंदवता येईल। येत्या मंगळवारपर्यंत नोंदणीची मुदत राहील असं NTAच्या पत्रकात म्हटलं आहे। अंमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय तस्करी प्रकरणातला आरोप

बी विरेंद्र सिंग बसोया याला पुण्यातल्या एका न्यायालयानं आज 21 ऑगस्टपर्यंत NCB कोठडी दिली. बसोया याला नुकतंच UAEमधून भारतात आणलं होतं, त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आलं. पालघर जिल्ह्यात नालासोपारा इथं काल रात्री एका वाढदिवसाच्या पार्टीत 11 जणांना अन्नामधून विषबाधा झाली. त्यापैकी 4 जणांची प्रकृती गंभीर असून 7 जणांवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना आजपासून लागू. सुगंधी वेलचीच्या जाहिरातीसाठी अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून कारणे दाखवा नोटीस. आणि लेक लाडकी योजनेचा लाभ आता थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार, मंत्री आदिती तटकरे यांची माहिती. आता सविस्तर बातम्या. माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या 8व्या पुण्यतिथीनिमित्त देश त्यांना आदरांजली वाहत आहे. नवी दिल्लीत सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी आज सकाळी सर्वधर्मीय प्रार्थना सभा झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह प्रमुख नेत्यांनी अटलजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली. अटलजींनी देशसेवेसाठी आयुष्य वेचलं, त्यांच्या सक्षम नेतृत्वानं आपल्या देशाला अधिक मजबूत बनवलं अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही दिवंगत वाजपेयी यांना आदरांजली वाहिली आहे. दरम्यान राजस्थानात चित्तोडगड इथं अटलबिहारी वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ सीबीडीटीनं विदेशी मालमत्ता असलेल्या लहान करदात्यांसाठी विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना नियम 2026 अधिसूचित केले आहेत. या योजनेअंतर्गत पात्र करदाते विहित कर किंवा शुल्क भरून काही अघोषित विदेशी मालमत्ता किंवा विदेशी उत्पन्न घोषित करू शकतील. ही योजना आजपासून लागू झाली आहे. घोषणापत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. त्या तारखेनंतर कोणतंही घोषणापत्र दाखल करण्याची आवश्यकता राहणार नाही. ही एक वेळची ऐच्छिक प्रकटीकरण योजना आहे.

0: पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा प्रभावित झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं एलपीजीचं उत्पादन वाढवण्यासाठी विविध तेलशुद्धीकरण कंपन्यांसाठी कमाल उत्पादनाचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं 13 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या आदेशानुसार देशातल्या 21 तेलशुद्धीकरण कंपन्यांना दर दिवशी 63,810 टन एलपीजी उत्पादनाची क्षमता निर्धारित करण्यात आली आहे. यापैकी सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल कंपन्या 31,470 टन उत्पादनाचा वाटा उचलतील. हे उत्पादन देशाच्या 70% दैनंदिन गरजेची पूर्तता अंदाज आहे. देशात वापरल्या जाणाऱ्या एलपीजी गॅसचा 64% भाग आयात केला जातो. एका सुगंधी वेलचीच्या जाहिरातीसाठी राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागानं अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या जाहिरातीच्या आडून बंदी असलेल्या पानमसाला आणि तंबाखूजन्य उत्पादनांचा अप्रत्यक्ष प्रचार होत असल्याचा दावा विभागानं केला आहे. संबंधित वेलची उत्पादन हे त्याच नावाचं साधर्म्य असलेल्या पानमसाल्याशी संबंधित असल्यानं ग्राहकांची दिशाभूल होऊ शकते म्हटलं आहे. या संदर्भात पुढच्या 15 दिवसात उत्तर देण्याचे निर्देश विभागानं दिले आहेत. नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून अंबाझरी तलाव जलपर्णीच्या विळख्यातून पूर्णतः मुक्त होण्याच्या मार्गावर असून यानिमित्तानं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महापौर नीता ठाकरे यांनी जलपूजन करून अंबाझरी तलावात नौकाविहाराचा आनंद घेतला. अग्निशमन विभागाच्या बोटीतून करण्यात आलेल्या या नौकाविहार प्रसंगी नगरसेवक आणि मनपाचे अधिकारी उपस्थित होते. मागील काही महिन्यांपासून जलपर्णीच्या विळख्यातून अंबाझरी तलावाला मुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या मनपाच्या प्रयत्नांचं गडकरी यांनी यावेळी कौतुक केलं. अंबाझरी तलावात एमआयडीसी आणि वाडी इथून प्रदूषित पाणी येणार नाही याची दक्षता घेणं गरजेचं असून वारंवार सूचना देऊनही पाणी आल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी ताकीद देखील त्यांनी दिली. राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ अशोक उईके यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम पाटण जीवती येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेला भेट देऊन शाळेची पाहणी केली आणि विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश आदी अधिकारी उपस्थित होते. आश्रमशाळेतील इयत्ता 9वी 10वी आणि 11वीच्या विद्यार्थ्यांना भविष्यातील संधी आणि स्पर्धा परीक्षा माहिती मिळावी यासाठी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महिन्यातून एकदा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे अशी सूचना यावेळी पालकमंत्री डॉ उईके यांनी केली. तत्पूर्वी काल त्यांनी अतिदुर्गम भागातून आयुष्मान भारत केंद्र पाटण इथं भरती केलेल्या गरोदर मातेची भेट घेतली. जातीनिहाय जनगणना हा ओबीसी समाजाच्या हक्कांचा आणि सामाजिक न्यायाचा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. मात्र केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या जनगणनेच्या प्रश्नावलीत ओबीसीसाठी स्वतंत्र कॉलमच नसेल तर ही जनगणना अपुरी ठरणार आहे. केवळ जात विचारून ओबीसींची खरी संख्या समोर येणार नाही, त्यामुळे ओबीसींनी लढाई जिंकली असा दावा करणं योग्य नाही. ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम समाविष्ट होईपर्यंत सरकारवर दबाव आणला पाहिजे अशी मागणी काँग्रेस पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. हे सरकार ओबीसी विरोधी आहे असा आरोप त्यांनी नागपुरात वार्ताहरांशी बोलताना केला.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. जागतिक बँकेच्या सहकार्यानं राबवण्यात येणाऱ्या महास्ट्राईड प्रकल्पांतर्गत जिल्हा विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल वाशिम जिल्ह्यानं राज्यात 4वा क्रमांक पटकावला आहे. या कामगिरीबद्दल जिल्ह्याला 16 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी मंजूर झाला असून अमरावती विभागातून हा निधी मिळवणारा वाशिम एकमेव जिल्हा ठरला आहे. महास्ट्राईड अंतर्गत 2028 पर्यंत जिल्ह्याचं सकल उत्पन्न 39,802 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. मुलींच्या सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणारी लेक लाडकी योजना जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी या योजनेची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. लाभार्थी मुलींच्या पालकांना आता आपले सरकार पोर्टलद्वारे थेट ऑनलाईन अर्ज करता येणार असून अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. यापूर्वीच्या पात्र लाभार्थ्यांनाही संधी मिळावी यासाठी 1 एप्रिल 2024 पासून 15 ऑगस्ट 2027 पर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यानंतर पोर्टलवर नोंदणी होणाऱ्या नवीन प्रकरणांसाठी मुलीच्या जन्मानंतर 1 वर्षाच्या

आत अर्ज करणं आवश्यक राहणार आहे. नवीन सुलभ प्रक्रियेत आधार क्रमांकाच्या आधारे आवश्यक माहिती आपोआप भरली जाणार असून लाभार्थी माता आणि पिता यांची ई KYC करण्यात येणार आहे. त्यामुळे वारंवार कागदपत्र सादर करण्याची गरज भासणार नाही. संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे लाभाची रक्कम जमा करण्यात येणार असल्यानं बँक खात्याची स्वतंत्र माहिती सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही. या सुलभीकरणामुळे अधिकाधिक पात्र मुलींना योजनेचा लाभ मिळण्यास मदत होणार असल्याचा विश्वास मंत्री तटकरे यांनी व्यक्त केला. गरीब आणि गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी शासकीय योजनेतील निधीपेक्षा अधिक खर्च येत असल्यास तो कॉर्पस फंडातून उपलब्ध करून द्यावा. त्याद्वारे राज्यातील अवयवदान आणि अवयव प्रत्यारोपण मोहिमेला गती द्यावी असे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले. सर्वसामान्य रुग्णांना अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगानं नुकतीच आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. मृदा आणि जलसंधारणाचा संदेश समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यातील सर्व 36 जिल्ह्यात रील फॉर सॉईल अँड वॉटर कॉन्झर्वेशन ही राज्यस्तरीय रील स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 15 ते 30 वर्ष वयोगटातील युवक युवतींना या स्पर्धेत सहभागी होता येणार असून 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान रील अपलोड करता येणार आहे. मृदा आणि जलसंधारण विभागाच्या अधिकृत महावॉकेथॉन 2026 या इन्स्टाग्राम अकाउंटला टॅग करणं तसंच सेव्ह सॉईल सेव्ह वॉटर हा हॅशटॅग वापरणं बंधनकारक आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत बलिदान देणाऱ्या 106 हुतात्म्यांना महाराष्ट्र सरकारच्या नवीन प्रशासकीय इमारतीत कायमस्वरूपी स्थान दिलं जाणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे. या इमारतीवर त्यांची नावं ठळकपणे प्रदर्शित करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं ते म्हणाले. हवामान. आगामी काही तासात गडचिरोली चंद्रपूर गोंदिया आणि भंडारा इथं हलक्या पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. त्याचप्रमाणे नागपूर आणि वर्धा इथं तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना आजपासून लागू. सुगंधी वेलचीच्या जाहिरातीसाठी अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून कारणे दाखवा नोटीस. आणि लेक लाडकी योजनेचा लाभ आता थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार, मंत्री आदिती तटकरे यांची माहिती. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना आजपासून लागू. पालघरमध्ये नालासोपारा इथं 11 जणांना अन्नातून विषबाधा. आणि श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसअखेर भारताच्या पहिल्या डावात 9 बाद 460 धावा. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या 8व्या पुण्यतिथीनिमित्त आज देशानं त्यांना आदरांजली वाहिली. नवी दिल्लीत सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी आज सकाळी सर्वधर्मीय प्रार्थना सभा झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व प्रमुख नेत्यांनी अटलजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली. अटलजींनी आपलं सर्व आयुष्य देशसेवेसाठी समर्पित केलं. त्यांच्या सक्षम नेतृत्वानं आपल्या देशाला अधिक मजबूत बनवलं अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे. राजस्थानात चित्तोडगड इथं अटलबिहारी वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. अजातशत्रू म्हणून ओळखले जाणाऱ्या वाजपेयी यांनी दीर्घकाळ विरोधी पक्षात काम केलं, परंतु कधीही आपल्या तत्वांशी तडजोड केली नाही असं ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही वाजपेयी यांना आदरांजली वाहिली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ CBDT विदेशी मालमत्ता असलेल्या लहान करदात्यांसाठी विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना नियम 2026 अधिसूचित केले आहेत. या योजनेअंतर्गत पात्र करदाते विहित कर किंवा शुल्क भरून काही अघोषित विदेशी मालमत्ता किंवा विदेशी उत्पन्न घोषित करू शकतील. ही योजना आजपासून लागू झाली आहे. घोषणापत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. त्या तारखेनंतर कोणतेही घोषणापत्र दाखल करण्याची आवश्यकता राहणार नाही. ही एकवेळची ऐच्छिक प्रकटीकरण योजना आहे. अभियंत्यांनी केवळ रोजगार शोधण्यापेक्षा इतरांसाठी संधी आणि नोकऱ्या निर्माण होतील असं तंत्रज्ञान उद्योग आणि संस्था स्थापन कराव्यात असं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी म्हटलं आहे. COEP अर्थात पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. शासकीय निधी आणि खासगी कंपन्यांच्या मदतीने COEPच्या परिसरात 400 विद्यार्थिनी क्षमतेचं वसतिगृह बांधण्याची तसंच आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थिनींसाठी कमवा आणि शिका योजना सुरू करण्याची घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली. दीक्षांत समारंभात पदवीच्या 889 आणि पदव्युत्तर पदवीच्या 582 विद्यार्थी

विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली तर पदवीच्या 10 विद्यार्थ्यांना आणि पदव्युत्तर पदवीच्या 25 विद्यार्थ्यांना सुवर्णपदकं प्रदान करण्यात आली. गरीब रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी शासकीय योजनेतील निधीपेक्षा जास्त खर्च येत असेल तर तो कॉर्पस फंडातून उपलब्ध करून द्यावा असे निर्देश मंत्रालयातल्या बैठकीत सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहेत. कोल्हापुरात गारगोटी इथं रुबी हॉल क्लिनिकच्या माध्यमातून सुसज्ज डायग्नोस्टिक सेंटर उभारण्याचं नियोजन असल्याचंही त्यांनी सांगितलं. दहीहंडी उत्सवाला युनेस्कोचं सांस्कृतिक वारसा प्रमाणपत्र मिळावं याकरता राज्य सरकार प्रयत्न करणार असल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी सांगितलंय. दहीहंडी सणाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत परळ इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. दहीहंडी आयोजक पथकं आणि इतर संबंधित या कार्यक्रमाला उपस्थित होते. हा सण साजरा करताना गोविंदांच्या सुरक्षेची तसंच पादचाऱ्यांना आणि सर्वसामान्यांना त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी तसंच वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं असं शेलार यांनी सांगितलं. मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदांना त्यांच्या कौशल्याचं दर्शन घडवण्यासाठी स्पेनमध्येही पाठवू असंही ते म्हणाले. गेली अनेक वर्ष स्पेनमधून गोविंदांचं पथक दहीहंडीत सहभागी होत आहे. एका सुगंधी वेलचीच्या जाहिरातीसाठी राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागानं अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणं दाखवा नोटीस बजावली आहे. या जाहिरातीच्या आडून बंदी असलेला पान मसाला आणि तंबाखूजन्य उत्पादनांचा अप्रत्यक्ष प्रचार होत असल्याचा दावा विभागानं केला आहे. संबंधित वेलची उत्पादन हे त्याच नावाचं साधर्म्य असलेल्या पान मसाल्याशी संबंधित असल्यानं ग्राहकांची दिशाभूल होऊ शकते असं विभागानं म्हटलं आहे. या नोटिशीवर पुढच्या 15 दिवसात उत्तर देण्याचे निर्देश विभागाने दिले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पालघर जिल्ह्यात नालासोपारा इथं काल रात्री एका वाढदिवसाच्या पार्टीत 11 जणांना अन्नामधून विषबाधा झाली. यापैकी 4 जणांची प्रकृती गंभीर असून 7 जणांवर उपचार सुरू आहेत. स्थानिक प्रशासन आणि अन्न आणि औषध प्रशासनानं वाढदिवसाचा केक ज्या बेकरीतून मागवला होता त्या बेकरीची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलंय. भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्यात गॉल इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात आज दुसऱ्या दिवसअखेर भारतानं पहिल्या डावात 9 बाद 460 धावा केल्या. कालच्या 2 बाद 288 धावांवरून आज दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर ऋषभ पंत 39 धावांवर बाद झाला. काल जायबंदी झाल्यानं मैदान सोडावं लागलेला के एल राहुल पुन्हा फलंदाजीसाठी आला मात्र कालच्या 77 धावांमध्ये फक्त 5 धावांची भर घालून तो बाद झाला. देवदत्त पडिक्कलनं 167 धावा केल्या. ध्रुव जुरेलनं 51 धावांचं योगदान दिलं. आजचा खेळ थांबला तेव्हा प्रसिद्ध कृष्णा 1 तर कुलदीप यादव 12 धावांवर खेळत होते. BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेला उद्यापासून नवी दिल्लीत सुरुवात होत आहे. येत्या 23 ऑगस्टपर्यंत होणाऱ्या या स्पर्धेचं यजमानपद भारत दुसऱ्यांदा भूषवत आहे. या स्पर्धेत भारताकडून PV सिंधू, लक्ष्य सेन, आयुष शेट्टी, सात्विक साईराज रांकी रेड्डी, चिराग शेट्टी, ट्रिसा जॉली, गायत्री गोपीचंद, ध्रुव कपिला, तनिषा क्रास्टो हे खेळाडू उतरणार आहेत. गुजरातमध्ये अहमदाबाद इथं आज झालेल्या 18 वर्षांखालील फिबा आशिया चषक बास्केटबॉल स्पर्धेत चीनने कतारचा 118-66 असा पराभव केला. या स्पर्धेत आज भारताचा सामना दक्षिण कोरियाशी होणार आहे. संध्याकाळी 7:30 या सामन्याला सुरुवात होईल. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात श्रावण महिन्यानिमित्त आज मध्यरात्रीपासून महापरीक्षणा अर्थात प्रदक्षिणेला सुरुवात होत आहे. यासाठी राज्यभरातून भाविकांचं आगमन होत असून राज्य परिवहन महामंडळानं खास बसेसची सोय केली आहे. त्र्यंबकेश्वर मार्गे जाणारी खासगी वाहतूक जव्हार मार्गे वळवण्यात आली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत बलिदान देणाऱ्या 106 हुतात्म्यांना महाराष्ट्र सरकारच्या नवीन प्रशासकीय इमारतीत कायमस्वरूपी स्थान दिलं जाणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे. या इमारतीवर त्यांची नावं ठळकपणे प्रदर्शित करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं त्यांनी सांगितलं. वाढवण बंदर प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रियेत प्रशासकीय बदल करण्यात आले आहेत. डहाणू क्षेत्रातल्या भूसंपादनाची जबाबदारी सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री यांच्याकडे तर पालघर क्षेत्रातली जबाबदारी उपविभागीय अधिकारी श्याम

मदनूरकर यांच्याकडे देण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रक्रियेत 341 हेक्टरपेक्षा जास्त जमिनीचा ताबा NHAIकडे सुपूर्द करण्यात आला आहे. प्रकल्पातले 1,840 कोटी 35 लाख रुपयांचे दावे निकाली निघाले आहेत. त्यापैकी 596 कोटी 76 लाख रुपयांची रक्कम प्रत्यक्ष प्रकल्पग्रस्तांना वितरित केली गेली आहे. रत्नागिरी नगरपरिषदेने आज आयोजित केलेल्या गणपती मूर्ती स्पर्धेत रत्नागिरी शहरासह ग्रामीण भागातल्या शाळांमधल्या 355 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. या स्पर्धेत ईशान नेवरेकर यांनी पहिला, रुद्र गुरवने दुसरा, तर ओम तोडणकरने तिसरा क्रमांक पटकावला. इतर 12 जणांना उत्तेजनार्थ पारितोषिकं देण्यात आली. वाराणसीहून मुंबईला येणाऱ्या विमान प्रवाशाकडच्या पिस्तुलातून चुकून गोळी झाडली जाण्याचा प्रकार आज वाराणसीच्या विमानतळावर घडला. या प्रवाशाने सोबत पिस्तूल असल्याची माहिती दिली होती. त्याची सुरक्षा तपासणी करत असताना चुकून एक गोळी पिस्तुलातून सुटली. त्यात 2 कर्मचाऱ्यांना जखमा झाल्या असं विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितलं. जखमी कर्मचाऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना आजपासून लागू. पालघरमध्ये नालासोपारा इथं 11 जणांना अन्नातून विषबाधा. आणि श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसाखेर भारताच्या पहिल्या डावात 9 बाद 460 धावा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: प्रधानमंत्री किसान मान धन योजना से लघु सीमांत किसानों का भविष्य होगा सुरक्षित
1: और 60 वर्ष की आयु से 3000 रुपए मासिक पेंशन होगी सुनिश्चित।
0: 55 रुपए से 200 रुपए की मासिक किस्त देकर प्रवेश कर सकते हैं 18 से 40 वर्ष तक के किसान।
1: इस अंशदायक योजना में सरकार देगी बराबर का योगदान।
0: सभी किसान भाई बहन इस योजना के लाभ के लिए जन सेवा केंद्र में जाएं
1: और अपना निःशुल्क नामांकन कराएं।
0: प्रधानमंत्री किसान मान धन योजना, अन्नदाता के परिश्रम को संबल, पेंशन से सुरक्षित उनका कर।
2: कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय भारत सरकार द्वारा जनहित में जारी।
3: सुवर्णा, काल तू सैंडविच बनवलं होतंस,
4: हो हो,
3: त्या सैंडविच वर तू छोट्या छोट्या नाजूक नाजूक पालेभाज्यांची सजावट केली होतीस,
4: हो,
3: ते काय होतं ग नक्की?
4: अरे तुला माहिती नाही, त्याला मायक्रोग्रीन्स म्हणतात। म्हणजे बघ, आपण ज्या भाज्या किंवा कडधान्य खातो की नाही, तर त्यांची लागवड केल्यानंतर 1 ते 3 आठवड्यामध्ये अगदी छोटी छोटी उगवणारी ही छोटी रोपटी बर का।
3: बर, असं आहे तर मायक्रो ग्रीन्स। पण मला सांग, हे जे तू सगळं मला सांगतेस याविषयी मला पूर्ण माहिती दे ना।
4: नक्कीच, हे बघ, हे तर मी सांगणारच आहे, पण कसं आहे बघ, आता ही सगळी माहिती काय मला माहिती नाही ना पूर्ण, म्हणजे मी काय त्यातली तज्ज्ञ नाही रे।
3: अच्छा, मग मला समजणार कशी पूर्ण माहिती?
4: बघ, म्हणजे पर्यावरण पूरक जो आहार आहे ना, आणि हे मायक्रो ग्रीन्स, या सगळ्याबद्दल माहिती द्यायला आज आपल्याकडे एक तज्ञ आलेले आहेत बर का।
3: बरं,
4: आपण त्यांनाच विचारायचंय, पण आपण आधी त्यांचं स्वागत तर करूया।
3: हो, नक्कीच।
4: तर श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपल्याला या सगळ्याची माहिती देण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेलं आहे संगीता खरात मॅडमना, ज्या सृष्टी ज्ञान संस्था मुंबई इथे सहसंचालिका म्हणून कार्यरत आहेत। त्याचबरोबर त्या न्यूट्रिशनिस्ट पण आहेत आणि खाद्य संस्कृतीच्या अभ्यासक सुद्धा आहेत बर का। आणि प्रफुल, बघा, हवामान पूरक सकस आहार अभियान याचं त्या नेतृत्व सुद्धा करतात।
3: अरे वा वा वा, तर आपण दोघही मनापासून स्वागत करूया।
5: नमस्कार मॅडम।
6: नमस्कार
3: मॅडम। सगळ्यात आधी माझा प्रश्न असा आहे की पर्यावरण पूरक आहार म्हणजे नेमका काय आणि तो आपल्या दैनंदिन जीवनाशी कसा जोडला गेलेला आहे?
6: पर्यावरण पूरक आहार म्हणजे काही खूप वेगळा विशेष असा नाही। पर्यावरण पूरक आहार म्हणजे स्थानिक आहार, आपल्या जवळपास आपण घेतलेला, त्याचबरोबर असा आहार जो आपलं पोट भरेलच, पण त्याचबरोबर तो आपल्या शरीराचं पूर्ण पोषण करेल, आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवेल, आणि तो पर्यावरण

0: कारण पूरक तेव्हाच ठरेल जेव्हा तो खूप लांबून कुठून तरी प्रवास करून येत नाहीये. मला कळतं आपण शहरात राहतो, शहरामध्ये आपल्याला तेवढं काही लगेच जवळ मिळत नाही, पण त्यातल्या त्यात आपल्या जवळ जे उत्पादन करणारे शेतकरी आहेत ते कमीत कमी कार्बन फुटप्रिंट करून जर ते अन्न आपल्यापर्यंत येत असेल तर त्याला हवामान पूरक किंवा पर्यावरण पूरक आहार असं आपण म्हणू शकतो. याचा आणखीन एक मुद्दा आहे की नेमका मग आपण कोणता आहार घ्यायला हवा, कारण जेव्हा हे हवामान बदलत आहे सतत, आता पण बघा सतत पाऊस लागलेला आहे, त्याच्यानंतर काय तर मध्येच पाऊस गायब होतो आणि पुन्हा येतो. जेव्हा अशा प्रकारे वातावरणात टोकाचे एकदम बदल होतात त्याचा परिणाम अर्थात आपल्या आरोग्यावर होत असतो. सर्दी, खोकला, ताप यासारखे आजार पटकन होतात. त्याचबरोबर आणखीन एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे आपली शेती, याच्यावर पण होत असतो. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला असा आहार घ्यायचा आहे की जो खाऊन सगळ्यात पहिले तर आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती मिळेल, की आता अचानक बर्फ पडायला लागला बाहेर तरी सुद्धा माझी तब्येत आहे तशीच राहणार. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की या बदलत्या हवामानामध्ये जे उगवून येईल या सगळ्या किडी, आजार, रोग ह्याच्यामधून तगून राहील. समजा पूर आला, पाणी साचलंय, त्याच्यात पण तगून राहील. आणि समजा जर पाण्याची ओढ बसलीये, पाऊस आलाच नाही, तर ह्याच्यात पण जो तगून राहील असा उगवून येणारा आहार तो खरा पर्यावरण पूरक आहार असेल. आणि याच्यामध्ये आम्ही प्रमोट करत असतो धान्य, ज्याच्यामध्ये मिलेट्स इंग्रजीमध्ये म्हणतात, मराठीमध्ये त्यांना आपण भरड धान्य किंवा आदिम धान्य म्हणू शकतो. ज्वारी, बाजरी, वरी, नाचणी, सावा, कुटकी, कोदो ही अनेक याच्यामध्ये धान्य येतात जी आपण हजारो वर्ष खातोय. स्थानिक धान्य आहेत ती, इकडचीच लोकल ती धान्य असल्याने ती अतिशय मजबूत आहेत आणि इकडच्या हवामानाला सरावलेली आहेत, त्यांना काहीही फरक पडत नाही. स्थानिक आणि जेव्हा आपण म्हणतो की हंगामानुसार ऋतुमानानुसार आपण आहार घ्यावा, त्याच्यामध्ये पावसाळ्याबरोबर येणाऱ्या रानभाज्या या सुद्धा खूप आवश्यक आहेत. त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या शरीराची झीज भरून काढणारे घटक असतात, अँटीऑक्सिडंट्स, आणि त्याचबरोबर खनिज अतिशय विपुल प्रमाणात असतात. काही रानभाज्या या औषधी सुद्धा असतात. त्याच्यानंतर आम्ही जोर देतो रानमेवा खाण्यावर, करवंद, आटकं, तोरणं, आवळा, म्हणजे आपले लोकल चिंचा, बोर, थोडक्यात ती खरी फळं आहेत. आणि त्याच्यामध्ये आणि ही फळं कुठेही कमी नाहीयेत, पण कुठेतरी बाजारात संपूर्ण जी व्यवस्था आहे, आपली जीवनशैली आपण म्हणूया ही बाजार प्रणीत झालेली आहे. म्हणजे बाजार आपल्याला सांगतो की मला आता भूक लागली तर मला काय खायचं आहे, मला 2 मिनिटात होणारं मला पटकन काहीतरी खायचं आहे. मी डबे नाही शोधत बसणार आहे की त्याच्याही पुढे जाऊन आता तर मी डायरेक्ट ऑर्डर करणार आहे. तर आपण पूर्ण बाजारावर या पद्धतीने अवलंबून असलेली आपली लाईफस्टाईल आहे. आणि याच्यामध्ये मग कुठेतरी बाजार आपल्याला सांगतो की हे खूप छान आहे, तुम्ही हे करा, किंवा जे बाजारात मग नाही मिळत ते आपल्याला वाटतं की ते तेवढं काही खास नाही. पण आपली जी आहार संस्कृती आहे, मग त्याच्यामध्ये या फळं आली, ही भाज्या आल्या, कंदमुळं आली, औषधी वनस्पती आल्या. कारण जरा काही आपल्याला झालं की आता माझं डोकं दुखतंय, चला मी पटकन गोळी घेते, याच्याऐवजी मी थोडस मागे जाते का की म्हणजे काय झालं, का डोकं दुखतंय माझं, मी रात्री उशिरा झोपले का, मी सकाळी नाश्ता नाही केलं म्हणून पित्तानी माझं डोकं दुखतंय. आलं आहे आपल्या घरामध्ये अडुळसा, पूर्वी खूप सर्रास आपल्या आजूबाजूला मिळायचा, कुंडीमध्ये नक्की अडुळसा असायचा, अडुळसा, कोरफड,
1: आजीबाईचा बटवा,
0: एक्झॅक्टली हेच तर आहे ना. ती आजी हेच काहीतरी करायची. ऑफकोर्स म्हणजे असं नाही की तुम्ही औषध गोळ्या घेऊ नका, तुम्ही जरूर जा, पण याच्यावरून तुम्ही हे सुद्धा चालू ठेवा, कारण कुठेतरी ही औषध ना तुमचं जे मूळ आजार आहे त्याला आतमधून काढून टाकायला मदत करतात. आणखीन आम्ही याच्यामध्ये खास पुरस्कार करतो तो कोशिंबिरींचा. कसं आहे ना की आत्ताचा जर आपण आहार बघितला तर तो सगळा असा मऊमऊ आहे, म्हणजे सॉफ्ट एकदम, कोणालाही असं कडक असं खाय, म्हणजे बाकी कुरकुरीत असे चिप्स वगैरे खातील ते, पण जो फायबर आपण म्हणतो ना, तंतुमय पदार्थ आपल्या आहारामध्ये असणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे आम्ही कोशिंबिरी यांना सुद्धा या आहारामध्ये आम्ही प्रमोट करत असतो. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबिरी, वेगवेगळ्या भाज्या वापरून आणि त्यातही मायक्रोग्रीन्स वापरून हे आम्ही जरूर मोहीम जी आम्ही चालवतो अभियान, तर ते आम्ही त्याच्यामध्ये प्रमोट करत असतो.
1: सुंदर, फार छान उत्तर दिलंय ना मॅडमनी. बरं, आता मॅडम असं सांगा की मायक्रोग्रीन्स म्हणजे नेमकं काय आणि आपल्या रोजच्या कडधान्यांपेक्षा काय वेगळेपण आहे त्यात?
0: मायक्रोग्रीन्स म्हणजे आपण मोड आणतो कडधान्यांना, पण त्याच्यापेक्षा अजून पुढे वाढवलेलं, आणि आपण बिया टाकतो तेव्हा जी चार पाच पानं येतात ती जी छोटीशी रोपं असतात ते म्हणजेच मायक्रोग्रीन. साधारण 90 दशकामध्ये फ्रान्समध्ये म्हणजे फ्रेंच शेफ्सनी या पद्धतीने हे मायक्रोग्रीन्स काढून

0: सॅलड्स आणि सूप्स मध्ये घालायला सुरुवात केली.
1: बरं,
0: त्याची जी एक अशी कुरकुरीत छान चव आणि मसाल्याचे मुख्यतः त्यांनी मायक्रोग्रीन्स वापरले होते असे त्याच्यामध्ये. मसाल्याचे म्हणजे मसाल्याच्या बिया टाकून, म्हणजे आपल्याकडे मोहरी झालं, जिरं, ओवा, तिकडे आता थाईम, रोझमेरी वगैरे असं त्यांनी त्या पद्धतीचे मसाले टाकले.
1: म्हणजे आपल्या स्वयंपाकघरातले सगळे
0: अगदी अगदी अगदी तसेच मसाले. तर त्याचे त्यांनी मसाल्याचे ते, त्यामुळे त्याला एक खूप छान स्वाद होता. एक गोडसरपणा, कुरकुरीतपणा, असा एक जी छान चव होती ना, तर ती लोकांना खूप आवडली. आणि मुख्यतः युरोपमध्ये ज्या पद्धतीचा कमी काळासाठी उन्हाळा असतो, 2-3 महिन्यासाठी त्यांच्याकडे फक्त उन्हाळा असतो, तर त्या ह्याच्यामध्ये त्यांना असं वाटलं, अरे छोट्या कालावधीमध्ये मला भरपूर भाज्या वेगवेगळ्या उगवून खायच्या आहेत किंवा हिरव्या भाज्या खायच्या आहेत, तर त्याच्यासाठी हा खूप छान पर्याय. त्यामुळे लोकांनी ते त्यांच्या रोजच्या आयुष्यात स्वीकारलं आणि खूप मोठ्या प्रमाणावर घरामध्ये ते मायक्रोग्रीन्स तयार करायला लागले आणि खायला लागले. आपल्याकडे साधारण 25 वर्षापूर्वी पंचतारांकित जे हॉटेल्स आहेत तिकडे याचा वापर सुरू झाला. आणि आता आपण 25 वर्षांनंतर बघतोय की एक लोकांना बऱ्यापैकी माहिती असलेली गोष्ट झालेली आहे. आणि अगदी तुम्ही ऑनलाईन वगैरे जरी बघितलं तरी सहज तुम्ही मायक्रोग्रीन्स म्हणून सर्च केलेत तर तुम्हाला सहज ते बाजारामध्ये मिळून जातील. पण याचा अर्थ असा नाही की ही काहीतरी एकदम काहीतरी वेगळंच नवीन तंत्रज्ञाने आणि आपल्याकडे नव्हतं आणि आलं असं नाही. तुम्ही ती वाळूतली मेथी खाता का?
1: हो,
0: है ना, वाळूतली मेथी खातो आपण,
1: लागते
0: हो गोडसर, ती म्हणजे काय, ते मायक्रोग्रीन आहे. कारण ती छोटीशी रूप आहेत, अशी 4-5 पानं त्याला जेमतेम अशी वाढलेली असतात. किंवा कोकणामध्ये ना लाल माठ जेव्हा पेरतात तर त्याचे रोव काढले जातात, म्हणजे असे वरची 5-6 पानं काढून अशी त्याची ती रोपं काढली जातात. आणि खास त्याची भाजी म्हणा अगदी, किंवा नुसतंच परतून किंवा आमटीमध्ये नुसतंच घालून ते केलं जातं. किंवा तुम्ही असं पण बघितलं असेल की आपण नवरात्रामध्ये धान्य पेरतो, 9 प्रकारची धान्य पेरली जातात आणि मग दसऱ्याला आपल्या कोण जवळचे आले तर आपण त्यांना ते देतो, तर ते प्रसाद म्हणून घेतात, काही जण डोक्यात घालतात, काही जण खातात सुद्धा. हे काय, हे सुद्धा मायक्रोग्रीनच आहेत एक प्रकारचे.
2: मला हे कळलं की आपल्या मायक्रोग्रीनशी किती जोडले गेलेले आहे मायक्रोग्रीन.
0: खरं काही वेगळं नाहीये, म्हणून आम्ही म्हणतो की पर्यावरण पूरक आहार म्हणजे काही तुम्हाला बाहेरून वेगळं असं शिकू नये, तुमचंच थोडस मागे जायचंय, बघायचंय आपण काय आधी करत होतो, आपले आजी आजोबा जे काही खात होते तेच आपल्याला खायचं, म्हणजे होते ना 50 वर्षापूर्वी ते भाकऱ्याच खात होते ना, पोळ्या एवढ्या सर्रास नव्हत्या.
1: मॅडम हे खूप छान सांगितलं तुम्ही की अगदी आपल्या घरातल्या सगळ्या गोष्टींचा वापर करून आपण हे मायक्रोग्रीन्स उगवू शकतो. आता मॅडम आपल्या आहारामध्ये 350-400 ग्राम भाज्या खायला पाहिजे असं आपण नेहमीच म्हणतो, पण तेवढ्या प्रमाणात काही ते खाल्लं जात नाही, मग त्यासाठी तुम्ही काय सांगाल की ह्याचा आपण कसा वापर करू शकतो?
0: शरीर आणि बुद्धीच्या उत्तम आरोग्यासाठी ताज्या भाज्यांचं सेवन करणं हे खूप आवश्यक आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने तयार झालेल्या त्यांच्या अहवालामध्ये त्यांनी असं म्हटलंय की 350-400 ग्राम भाज्यांचं सेवन रोज केलं पाहिजे. याच्यामध्ये किमान 150 ग्राम पालेभाज्या असल्या पाहिजेत आणि 200 ग्राम इतर फळभाज्या वगैरे ह्या सगळ्या असल्या पाहिजेत. त्याचबरोबर नॅशनल न्यूट्रिशन मॉनिटरिंग ब्युरो म्हणजे ही संस्था आहे जे बघते की लोकांचा आहार कशा प्रकारचा आहे, तर त्यांचा जो अहवाल आहे त्याच्यामध्ये असं दिसतंय की पुरुष साधारण 143 ग्राम भाज्या खातात आणि महिलांमध्ये हे प्रमाण 138 ग्राम आहे, म्हणजे निम्म्यापेक्षा पण हे आपण कमी
1: भाज्या
0: खूप कमी खात असतो. मात्र हे का आहे इकडे वळताना आपल्याला हे नाकारता येत नाही की याचं महत्वाचं कारण असं आहे की भाज्या फळं यांची किमती खूप जास्त आहे, महागाई आहे. आणि आपण जेव्हा आपल्या 80% जनतेला जिथे रेशनवरून अन्नधान्य पुरवलं जातं त्यांना भाज्या कशा परवडणार आहेत, म्हणजे असं नाहीये की त्यांना आवडत नाही किंवा त्यांना माहिती नाही की हे आपल्याला खाल्लं पाहिजे आपल्या आहारामध्ये, पण ते त्यांना शक्य होत नाही.
1: बरोबर आहे.
0: संयुक्त राष्ट्राची एक अन्न आणि शेती संघटना आहे, त्यांनी कसं अन्न असलं पाहिजे, सगळ्यांना अन्न कशा प्रकारे मिळालं पाहिजे याची काय त्यांनी मानकं घालून दिलेली आहे. हो, त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की सगळ्यात पहिले तर अन्न खाऊन तुमचं पोट भरलं पाहिजे, त्याचबरोबर त्याच्यातून तुम्हाला पोषण पण मिळालं पाहिजे. हे अन्न तुम्हाला सहज उपलब्ध झालं पाहिजे, म्हणजे तुम्हाला खूप शोधायला किंवा लांब आहे मला नाही जात,
1: मी कसं जवळ, असं नको,
0: अगदी सहज उपलब्ध झालं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट की ते तुम्हाला परवडलं पण पाहिजे,
2: अगदी
0: सहज अगदी परवडलं पाहिजे, म्हणजे अवेलेबिलिटी ऍक्सेसिबिलिटी

0: आणि अफोर्डेबिलिटी हे तीन ए आहेत त्यांचे की परवडलं पण पाहिजे. तर त्यामुळे जरी समजा आहे पण मला परवडत नाही हा या ह्याच्यामध्ये भारतीय खूप मोठ्या प्रमाणात येतात आणि त्यामुळे हे भाज्या खाण्याचं प्रमाण खूप कमी आहे. आणि ज्या पद्धतीचा भाजीपाला आपल्याकडे बाजारात येतो म्हणजे एकतर मुळात आपण आता बघतो की आपल्या बाजारपेठा या खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या फळं आणि ह्यांनी अशा नुसत्या फुलून गेलेल्या दिसतात. जगभरातल्या भाज्या दूध हे सगळं खूप एकदम फुलून गेलेले दिसतात. तर आपण कधी मागे जाऊन याचा विचार केला आहे का की एवढ्या मोठ्या प्रमाणावर सगळीकडेच हे कुठून येत आहे, हा भाजीपाला कसा पिकवला जातो आहे, ह्यांचा रंग आकार चव कशी आहे. कारण ते दिसायला तर खूप छान दिसतात पण भाज्या कापायला वगैरे लागलं तर खूप असा उग्र वास येतो अनेकदा आपल्याला. रंग खूप छान दिसतो पण खायला गेलं तर बेचव लागतात.
1: म्हणूनच मला आवडत नाही पण खाव्या तर लागणार.
2: पण असं नाही करून चालणार मॅडम. आपल्याला एवढं छान सांगतायत की हे खायला पाहिजे आणि तू म्हणतोस आवडत नाही.
1: नाही पण माझ्यावर तोच प्रश्न आहे की मग तो वास काय येतो.
0: कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर सगळा बाजारात भाजीपाला किंवा फळं आणायची म्हटल्यावर एक तर त्याच्यासाठी संकरित बियाणे वापरली जातात, त्याची चांगली मोठी जोमाने वाढ व्हावी याच्याकरता रासायनिक खतं मोठ्या प्रमाणावर टाकली जातात, आणि दुसरं म्हणजे त्याला काही कीड लागू नयेत म्हणून मोठ्या प्रमाणावर रासायनिक कीटकनाशकं फवारली जातात, आणि त्यातलं खूप कमी कीटकनाशक त्या फळांवर किंवा भाज्यांवर राहतात. आणि पुन्हा हे सगळं म्हणजे घातलेलं खत असू दे, ते पाऊस पडल्यावर किंवा आपण त्यांना पाणी घातल्यावर ते वाहत जाऊन इतर पाण्याचे स्रोत प्रदूषित करतं, आपण घातलेली जी फवारलेली कीटकनाशक असतात ती वातावरणात तशीच राहतात, आणि परागीभवनाला मदत करणारी मधमाशांसारखी काही उपयुक्त अशी आपले कीटक आहेत तर त्यांच्या पण आयुष्यावर हे परिणाम करत असतात. आणि एकूण परिसंस्था आहे तर त्याला हे खूप घातक असतात. मी मगाशी जे बोलले कार्बन फुटप्रिंट म्हणतो त्याच्यामध्ये हे तुम्ही कसं धान्य पिकवता हे पण त्याच्यावर
2: अगदी
0: असं करून जेव्हा ते बाजारात येतं ते बाजारात येतं म्हणजे पहिल्यांदा घाऊक बाजार येतं, मग तिथून ते किरकोळ बाजारात येतं, किरकोळ बाजारातून ते स्थानिक विक्रेत्याकडे येतात, मग ते आपण घेऊन येतो. तोपर्यंत त्या भाजीतली जवळजवळ एक 50% तरी पोषण मूल्य जी काय असतील तर ती त्याच्यामधून पूर्णपणे निघून गेलेली असतात. बरं आपण घेतली ती मी आणलं आणि मी फ्रीज मध्ये ठेवलं
2: हो ना,
0: आणि मग मी बघणार असं आता की अरे नाही आता ही पालेभाजी आहे नाही मला पण आता निवडायला मला वेळ नाहीये, मला सकाळी जरा लवकर निघायचं आहे तर मी नाही आता हे काही करत जाऊ दे मी दुसरं काहीतरी पटकन करते
2: बरोबर
0: आणि मी ते त्या पद्धतीने करून निघून जाते. त्यामुळे त्या भाजीचा कधी वेळ येईल आणि मग ती मी कधी कापेन कधी खाईन तुम्हाला काय त्याच्यातून शरीरात मिळणार आहे काहीच नाही. आणि विशेषतः जेव्हा ही अशा पद्धतीने घातक पद्धतीने रासायनिक पद्धतीने शेती केलेली जर ही असतील तर ही अन्नधान्य शेतकरी आणि ते खाणारे जे लोक आहेत यांच्यासाठी कॅन्सर पसरवणारीच भाजी ठरते. आपण बघतो आजकाल की ज्या पद्धतीने वेगाने कॅन्सर सगळीकडे पसरतोय त्याच्यामागे तुम्ही जे अन्न खात आहात याचा खूप मोठा त्याच्यामागे समावेश आहे. हे कारण आहे खूप मोठं.
2: खरंय खरंय म्हणजे किती महत्वपूर्ण आहे नाही का हे की जो आपण आहार घेतोय तो कसा असायला हवा हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आपण भाज्या आणतो सगळं आणतो पण त्याचा वापर कसा करायला पाहिजे हे खूप महत्वाचं तुम्ही छान सांगितलं मॅडम. बरं प्रफुल्ल तुला समजलं का
1: आता
2: आपल्याला मॅडमनी जे जे काय सांगितलंय ते आणि याचा वापर तू सुद्धा आता जेवणामध्ये नाश्त्यामध्ये करायचंयस. मी तर करणारच आहे पण मला असं वाटतंय हे सगळं माझ्या एकटीसाठी नाही हे आपल्या सगळ्यांसाठी आहे तू लक्षात ठेव.
1: आणि मला भाज्या खाव्याच लागतील.
2: नक्कीच खाव्याच लागणार आहेत मॅडम. आता आपल्या आहारामधून आपल्याला जी मिळणारी पोषण मूल्य आहेत आणि या मायक्रोग्रीन मधून मिळणारी पोषण मूल्य तर यामध्ये काही फरक असतो का? म्हणजे यामध्ये कोणती पोषण मूल्य अशी आहेत की जी आपल्या शरीराला खूप छान उपयुक्त ठरू शकतात काय सांगाल तुम्ही?
0: पालेभाज्यांच्याच रूपामध्ये हे येतं तर आपण सर्वसाधारण जुडी धरली की एक जुडी आहे पालक आहे मेथी आहे आपण ज्या रेग्युलर या भाज्या खातो पूर्ण वाढलेली त्याची आपण पानं काढलेली असतात तर या एक जुडी पेक्षा जर तुम्ही मायक्रोग्रीनचे छोटे छे असतात असे तर ते तुम्ही जर एक त्याच्या बरोबर जर तुम्ही तुलना केली तर त्या संपूर्ण एक जुडी भाजीपेक्षा 40 पट जास्त पोषण मूल्य या मायक्रोग्रीन्स मध्ये असतात. हो त्याच्यामध्ये खनिज असतात, त्याच्यामध्ये विविध अँटीऑक्सिडंट्स म्हणजे आपल्या शरीराची झीज भरून काढणारे घटक असतात, अर्थातच तंतुमय पदार्थ जे आम्ही म्हणतो ते सुद्धा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे जर तुम्हाला सध्याचे जे लाईफस्टाईल डिसीजेस आहेत म्हणजे जसं की मधुमेह झालं, रक्तदाब झालं, हृदयरोग झालं यासारखे जे आजार आहेत तर

0: यांच्याबरोबर तुम्ही लढत असाल तर हे मायक्रोग्रीन्स तुम्हाला पूर्ण पोषण देतात. ज्यांना वजन कमी करायचं आहे, कारण ह्याच्यामध्ये कॅलरीज अत्यंत कमी आहेत आणि पोषण मूल्य मात्र जास्त आहे, असं असताना तुम्हाला कमी खायचंय, वजन कमी करायचंय, त्या ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे खूप मदत करतात मायक्रोग्रीन्स.
1: बरोबर, कारण आपण बघतो हल्ली वेगवेगळ्या प्रकाराने वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न केले जातात.
0: हो,
1: म्हणजे अगदी जिम जॉईन करणं असेल किंवा
0: हो
1: बरेच आता खूप आलेत काय काय प्रकार, पण मला वाटतं हा खूप छान पर्याय आहे आपल्याकडे की एक नैसर्गिक
0: वजन कमी करा.
1: हो नक्कीच मॅडम.
2: बरं, पुढचा माझा प्रश्न असा आहे मॅडम की जर मला या मायक्रोग्रीन्सची म्हणजे माझ्या घरात जर छोटे खाणी अशी शेती करायची असेल म्हणूया किंवा ते उगवायचं असेल म्हणा, तर ते मायक्रोग्रीन्स ही बागकामासाठी पर्याय म्हणून उपलब्ध होऊ शकतो का? पर्याय
0: नक्कीच होऊ शकतो. मला वाटतं प्रत्येकाला कुठेतरी आतमध्ये ही आवड असतेच बागकाम करावी. अनेक जण किमान एखादं झाड किंवा तुळस तरी जसं जमेल तसं आपल्या घराच्या खिडकीत ग्रिलमध्ये ठेवत असतात. त्यामुळे बागकाम करायची झाली तर सगळ्यात पहिले लागते तुम्हाला जागा, जागा अशी की जिथे सूर्यप्रकाश व्यवस्थित येऊ शकेल, किमान 3-4 कुंड्या व्यवस्थित राहू शकतील अशी तुम्हाला जागा पाहिजे. पण जर तुम्ही काही वस्त्यांमध्ये गेलात तिकडे तुम्हाला लक्षात येईल की खिडक्या सुद्धा नीट नाही आहेत.
2: बरोबर,
0: अशा अनेक आपल्याकडे गरीब वस्त्या आहेत, चाळी आहेत, त्यांना नाही वाटत का आपण काही लावावं?
1: खरंय.
0: तर त्यांना जर लावायचं असेल तर जागेअभावी त्यांना जमत नाही. पण मात्र मायक्रोग्रीन्सना कमी जागा लागत असल्याने ते तुम्ही असं जर तुमचं घर आहे तर तुमच्या घरामध्ये जो काही उजेड येतो त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही मायक्रोग्रीन्स करू शकता.
1: अच्छा.
0: हो, दुसरं तर बाग ही एक जिवंत परिसंस्था आहे.
1: बरोबर.
0: त्यामुळे ना तुम्ही तिकडे ती आहे तिथे आणि मी तिकडे काही बघितलंच नाहीये तर असं नाही चालत. तुम्हाला त्याला तिकडे जातीने लक्ष द्यायला लागतं, कशी आहे बाग, थोडं साफसफाई करणं, कधी प्रसंगी त्याची काही छाटणी करणं, कीड आली आहे का, त्याला वेळेवर खत घालणं, किमान पाणी घालणं, एक असं बघणं, म्हणजे तुम्हाला एक त्याला थोडासा वेळ द्यावा लागतो.
1: नक्की.
0: बरोबर आहे. तर आपली ज्या पद्धतीची जीवनशैली आहे त्याच्यामध्ये ते सुद्धा खूप कठीण होतं अनेकदा. कधी आपल्याला कामानिमित्ताने बाहेर जावं लागतं, 8-10 दिवस आपण बाहेर जातो, अशा वेळेला आपल्या झाडांची कोण काळजी घेणार, असा सुद्धा एक प्रश्न पुन्हा त्याच्यामध्ये उपस्थित होऊ शकतो. तर त्यांच्यासाठी सुद्धा मायक्रोग्रीन्स हा उत्तम पर्याय आहेत. यांचं लाईफ सायकल 10-15 दिवसांचं असतं आणि जर तुम्हाला माहिती आहे प्लॅन आहे की आपण जाणार आहे पुढे, तुम्ही त्या आठवड्यात लावलेच नाहीत, आल्यावर परत सुरू केले, हे करू शकता. आणि समजा माझ्याकडे बाल्कनी आहे, जागा आहे उपलब्ध, माझ्याकडे वेळ पण आहे, माझी खूप इच्छा आहे हे सगळं करायची, असं जरी असलं तरी अनेक रहिवाशी संस्थांमध्ये असे नियम आहेत की नाही तुम्ही कुंड्या नाही लावायचा, रंग खराब येतो, ते ओघळून येतं, किंवा काय मग शेजारीच कंप्लेंट करतात आमच्या घरात गळतंय, पाणी कुठून कसं येतं सांगू शकत नाही. पण ते अशा काही ना काही कारणांनी ना तुम्हाला तुमची छोटीशी ही बाग जोपासणं, म्हणजे कुठे नेहमी एवढं सगळं करत बसा त्यापेक्षा नको काही करायला, असं म्हणून आपल्याला होत असतं. तर या सगळ्या ज्या अडचणी आहेत ना त्या तुम्हाला मायक्रोग्रीन्ससाठी येतच नाही, कारण ह्याच्याकरता तुम्ही खूप छोटीशी भांडी वापरता. म्हणजे घरात एखादं फुटकं पातेलं आहे, कान तुटका मग आहे, किंवा जेवण आपण मागवतो त्याचे ते डबे असतात छोटे, दह्याचे डबे, एवढ्या छोट्या ह्याच्यात तुम्हाला करायचंय आणि ते तुम्ही कुठेही खिडकीत तुम्ही घरात, म्हणजे अगदी तुमच्या घराला खिडकी नाहीये पण येणारा जो उजेड आहे तेवढ्या उजेडामध्ये तुम्ही हे ठेवून उत्तम मायक्रोग्रीन्स अगदी नक्की उगवू शकता. त्यामुळे मी तर म्हणेन शहरी लोकांसाठी हे एक उत्तम वरदान आहे की तुम्ही अशा पद्धतीने आपला जो काही उचका वेळ आहे तो देऊन तुम्ही हे करू शकता. तर याच्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे जसं म्हटलं की अशी घरातली तुमची भांडी, माती मात्र याच्याकरता तुम्हाला चांगली वापरायला लागते. जर तुम्हाला शेण मिश्रित माती मिळाली तर तशी माती विकत घेऊन या.
1: हो हो, चांगली माती आणून मग त्याची आपण लागवड. हो,
0: नेहमी आपण कुंड्या भरतो तेव्हा त्याच्यामध्ये आपण खाली त्याला आवर्जून असं भोक पाडतो की एक्स्ट्रा काही पाणी असेल तर ते निघून जाईल म्हणून. मात्र याची लागवड करताना आपण त्याला खाली छिद्र नाही पाडणार आहोत, आपण ऍज इट इजच ते ठेवणार आहोत. आणि माती एकदा तयार झाली अशा पद्धतीने की त्याच्यात आपल्याला बिया लावायच्या आहेत.
1: बरोबर.
0: असं तर तुम्ही त्या बिया घालायच्या आहेत, थोडंसं वरून अजून एक मातीचा किंचित थर द्यायचा आहे आणि काय नाही थोडंसं पाणी घालायचं, अगदी 1/2 कप पाणी घालायचं आहे. आता ह्याच्यामध्ये जरा पाण्याचंच फक्त लक्ष द्यायला, हो, कारण जास्तीचं झालेलं पाणी बाहेर निघून जाऊ शकत नाहीये किंवा त्याला खूप सूर्यप्रकाश पण मिळत नाही की बाबा त्याचा वाफ होऊन निघून गेलं, असंही नाही होते. त्यामुळे 2 दिवसातून वगैरे घातलं तरी चालेल. आणि तुम्ही असं हात लावून बघा, माती ओलसर वाटली तर चक्क घालू नका, कोरडं वाटलं तर थोडंसं घाला, नाही तर अन्यथा पाणी घालू नका.
1: बरोबर.
0: ते जे पाणी आपण पण घातलेलं आहे, कोकोपीट घातलेलं आहे, तर ते पाणी पण

0: उन ठेवत असतं,
1: बरोबर.
0: तर त्याच्यावर ते उगवून येऊ शकतं. आणि ह्याच्यासाठी लागणारी बियाणी तुम्ही म्हणाल तर आपलं स्वयंपाकघर ही आपली बियाण्यांची बँक आहे.
2: बर
1: मॅडम, आता आपण शेतकऱ्यांच्या दृष्टीने जर विचार करतोय तर महिला शेतकरी पण आहेत किंवा महिलांचे काही बचत गट असतात, तसंच तरुण उद्योजक आहेत किंवा काही FPO आहेत, तर त्यांना या मायक्रोग्रीन्सच्या व्यवसायात काही संधी आहेत का?
0: अर्थात हा एक ग्रीन स्टार्टअप असू शकतो नवीन उद्योजकांसाठी, त्याचबरोबर महिलांचा तुम्ही उल्लेख केला तर हे खूप चांगलं असू शकतं. कारण याच्यात त्या मनाने समजा जर शेती करायची झाली तर इतर जे खूप कष्टाची कामं जी असतात अगदी बाहेर करायला लागतात, तशी खूप कष्टाची कामं याच्यामध्ये नाही, त्यामुळे आरामात अगदी बसून तुम्ही एखादा पॉली हाऊस उभारून असं त्याच्यामध्ये हे तुम्ही करू शकता. तुमच्या घराच्या बाहेर सुद्धा थोडी जागा आहे, तर तिकडे तुम्ही हे सगळं तयार करून एखादी तुमची जर फार्मर्स प्रोड्युसर कंपनी असेल तर त्याच्या मार्फत तुम्ही ह्याची विक्री करू शकता.
2: खूप सुंदर माहिती तर मिळालीच आहे, तर ही तेवढी सुंदर मॅडमने सांगितलेली आहे. पण पुढचा प्रश्न माझा असा आहे की पुढील 5 वर्षात भारतात मायक्रोग्रीन्स आणि पर्यावरणपूरक आहार याबाबत आपण कोणते बदल अपेक्षित करता, काय सांगाल?
0: लोकांमध्ये तर जाणीव जागृती वाढते आहे, तुमच्यासारखी माध्यमं आहेत की जी खूप मोठ्या प्रमाणावर लोकांमध्ये जाणीव जागृती घडवून आणत आहेत. आम्ही सुद्धा संस्था म्हणून या पातळीवर काम करत असतो, कृषी विभागातर्फे सुद्धा विविध, आता आम्ही जसं मुंबईत काम करतो त्या पद्धतीने कोकण किनारपट्टीमध्ये आमचा पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये सुद्धा काम चालतं. आणि मग तिथे आम्ही सेंद्रिय शेती, पर्यावरणपूरक शेती किंवा शाश्वत शेती म्हणून सेंद्रिय शेतीला आम्ही उत्तेजन देत असतो, तर त्यावेळेला आम्हाला तिकडच्या कृषी अधिकाऱ्यांचं खूप उत्तम सहकार्य मिळतं. सेंद्रिय शेतीला प्राधान्य देणारे अनेक उपक्रम त्यांनी सुद्धा सुरू केलेले, तर जेव्हा एवढं शेतकऱ्यांपासून जेव्हा हे सगळं बदल व्हायला सुरुवात होते, जेव्हा बाजारात सुद्धा ऑर्गॅनिक या गोष्टीला विशेष वलय प्राप्त होतं आणि लोक ज्या वेळेला जागृत होतात, तर तेव्हा हे बदल नक्की होऊ शकतात.
2: तर श्रोते हो, आजच्या चर्चेतून आपण जाणून घेतलं की मायक्रोग्रीन्स हे केवळ पौष्टिक अन्न नाहीये तर पर्यावरणपूरक जीवनशैली आणि शेतकऱ्यांसाठी मूल्यवर्धित व्यवसायाची संधी सुद्धा आहे.
1: अगदी नक्की प्रफुल्ल, म्हणजे अगदी मोलाची माहिती आज आपल्याला मिळालेली आहे. आणि या माहितीसाठी आणि सगळ्या मार्गदर्शनासाठी संगीता खरात मॅडम यांचे आपण अगदी मनपूर्वक आभार मानूया. तर श्रोते हो, पुढील भागामध्ये पुन्हा एका नव्या विषयासह भेटूया. तोपर्यंत निरोगी रहा, पर्यावरण जपा आणि फार्म टू सिटी ऐकत रहा.
3: अरे अरे अरे, क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बिजू का.
4: पुतला बोल रहे हैं?
3: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
4: मतलब?
3: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे पहली वाली बात कहाँ,
4: पर हम तो सब ही डाले.
3: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं.
4: सच है?
3: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं.
4: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा.
5: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती.
2: श्रोते हो, आत्ताच आपण कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम फार्म टू सिटी ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव.

0: भक्ती सावंत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. विकसित भारताचं स्वप्न साकारण्यासाठी युवा, गरीब, महिला आणि शेतकऱ्यांचं सक्षमीकरण गरजेचं असल्याचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना लागू. आणि श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दुसरा दिवस अखेर भारताच्या पहिल्या डावात 9 बाद 460 धावा. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज देशानं त्यांना आदरांजली वाहिली. नवी दिल्लीत सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी आज सकाळी सर्वधर्मीय प्रार्थना सभा झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व प्रमुख नेत्यांनी अटलजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली. अटलजींनी आपलं सर्व आयुष्य देशसेवेसाठी समर्पित केलं. त्यांच्या सक्षम नेतृत्वानं आपल्या देशाला अधिक मजबूत बनवलं अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे. राजस्थानात चित्तोडगड इथं अटल बिहारी वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. अजातशत्रू म्हणून ओळखले जाणाऱ्या वाजपेयी यांनी दीर्घकाळ विरोधी पक्षात काम केलं, परंतु कधीही आपल्या तत्वांशी तडजोड केली नाही असं ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही वाजपेयी यांना आदरांजली वाहिली आहे. 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी युवा, गरीब, महिला आणि शेतकऱ्यांचं सक्षमीकरण गरजेचं असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केलं आहे. राजस्थानात अलवर इथं ते जाहीर सभेत बोलत होते. राजस्थानातल्या 17 जिल्ह्यांमधल्या 6453 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी शहा यांच्या हस्ते झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातलं सरकार सत्तेवर आल्यापासून शेतकऱ्यांना किमान हमी भाव वारंवार वाढवून दिले आहेत असं सांगून सहकाराबद्दल ते म्हणाले.
1: सहकारिता मंत्रालय के माध्यम से देश के हर गांव को समृद्ध करने का हमारे प्रधानमंत्री जी का लक्ष्य है और मुझे विश्वास है सहकारिता का जो मंत्र उन्होंने दिया है सहकार से समृद्धि इसको चरितार्थ करते हुए हम हर गांव को समृद्ध करेंगे.
0: ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कायापालट करण्यासाठी दुग्ध व्यवसायात प्रचंड क्षमता असून दुग्धोत्पादन वाढवण्यासाठी चांगल्या प्रजातीच्या गायी म्हशी राजस्थानातल्या घराघरात उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असं ते म्हणाले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात शहा यांच्या हस्ते जमा करण्यात आला. राज्यात उपलब्ध झालेल्या 1440 डॉक्टरांची येत्या काही दिवसात नियुक्ती केली जाणार आहे अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. त्यांनी आज सार्वजनिक आरोग्य विभागाच्या महिला आरोग्य समिती, जन आरोग्य समिती आणि रुग्ण कल्याण समितीच्या सदस्यांशी ऑनलाईन पद्धतीनं जन आरोग्य संवाद साधला. आणखी 600 डॉक्टरांसाठी जाहिरात दिली जाणार असून सुमारे 250 दंतचिकित्सकही लवकरच आरोग्य सेवेत उपलब्ध होतील असंही त्यांनी यावेळी सांगितलं. आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही अशी ग्वाही आरोग्यमंत्र्यांनी दिली. आरोग्य समित्यांच्या माध्यमातून आतापर्यंत 6 लाखांहून अधिक नागरिकांशी संवाद साधला असून आणखी 4 लाख नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या आरोग्यविषयक समस्या

सोडवल्या जातील असं त्यांनी सांगितलं. एका सुगंधी वेलचीच्या जाहिरातीसाठी राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागानं अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या जाहिरातीच्या आडून बंदी असलेल्या पान मसाला आणि तंबाखूजन्य उत्पादनांचा अप्रत्यक्ष प्रचार होत असल्याचा दावा विभागानं केला आहे. संबंधित वेलची उत्पादन हे त्याच नावाचं साधर्म्य असलेल्या पान मसाल्याशी संबंधित असल्यानं ग्राहकांची दिशाभूल होऊ शकते असं विभागानं म्हटलं आहे. या नोटीशीवर पुढच्या 15 दिवसात उत्तर देण्याचे निर्देश विभागानं दिले आहेत. पदवीधर विद्यार्थ्यांनी राष्ट्र प्रथम या तत्वाचं पालन करून राष्ट्रनिर्मितीसाठी आपलं ज्ञान, कौशल्य आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचा वापर करावा असं आवाहन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलं. चेन्नईजवळच्या कट्टन कुलथूर इथं SRM या विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेच्या 22व्या दीक्षांत समारंभात ते आज बोलत होते. विकसित भारत बनण्याच्या देशाच्या प्रवासात भारताच्या तरुणांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे त्यांनी अंमली पदार्थांपासून दूर राहून शिस्त, ध्येयनिष्ठा आणि उत्कृष्टतेचा मार्ग निवडावा असंही ते यावेळी म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ CBDT विदेशी मालमत्ता असलेल्या लहान करदात्यांसाठी विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना नियम 2026 अधिसूचित केले आहेत. या योजनेअंतर्गत पात्र करदाते विहित कर किंवा शुल्क भरून काही अघोषित विदेशी मालमत्ता किंवा विदेशी उत्पन्न घोषित करू शकतील. ही योजना आजपासून लागू झाली आहे. घोषणापत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. या तारखेनंतर कोणतेही घोषणापत्र दाखल करण्याची आवश्यकता राहणार नाही. ही एक वेळची ऐच्छिक प्रकटीकरण योजना आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्यात गॉल इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात आज दुसऱ्या दिवस अखेर भारतानं पहिल्या डावात 9 बाद 460 धावा केल्या. कालच्या 2 बाद 288 धावांवरून आज दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर ऋषभ पंत 39 धावांवर बाद झाला. काल जायबंदी झाल्यानं मैदान सोडावं लागलेला KL राहुल पुन्हा फलंदाजीसाठी आला. मात्र कालच्या 77 धावांमध्ये फक्त 5 धावांची भर घालून तो बाद झाला. देवदत्त पडिक्कलनं 167 धावा केल्या. ध्रुव जुरेलनं 51 धावांचं योगदान दिलं. आजचा खेळ थांबला तेव्हा प्रसिद्ध कृष्णा 1 तर कुलदीप यादव 12 धावांवर खेळत होते. बांगलादेश क्रिकेट संघानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रथमच कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियात डार्विन इथं झालेल्या सामन्यात बांगलादेशानं 9 गडी राखून विजय मिळवला. बांगलादेशानं पहिल्या डावात 426 धावा केल्या होत्या. पहिल्या डावात केवळ 198 धावा करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा दुसरा डावही आज मेहदी हसन मिर्झाच्या भेदक गोलंदाजीमुळे 284 धावांवर आटोपला. बांगलादेशानं दुसऱ्या डावात 1 गड्याच्या मोबदल्यात 57 धावा करत सामना जिंकला. BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेला उद्यापासून नवी दिल्लीत सुरुवात होत आहे. येत्या 23 ऑगस्टपर्यंत होणाऱ्या या स्पर्धेचं यजमानपद भारत दुसऱ्यांदा भूषवत आहे. या स्पर्धेत भारताकडून PV सिंधू, लक्ष्य सेन, आयुष शेट्टी, सात्विक साईराज रांकीरेड्डी, चिराग शेट्टी, ट्रिसा जॉली, गायत्री गोपीचंद, ध्रुव कपिला, तनिषा क्रस्टो हे खेळाडू उतरणार आहेत. जम्मू काश्मीरमध्ये जम्मू पूंछ राष्ट्रीय महामार्गावर सुंगल बोगद्याचं लोकार्पण झालं. 2.79 किलोमीटर लांबीच्या या बोगद्यामुळे प्रवासाचं अंतर 13 किलोमीटरनं कमी होईल. राजौरी आणि पूंछ या जिल्ह्यांना त्याचा फायदा होणार असून स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर नियोजित वेळेआधीच तो खुला केल्यानं प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांनी आज परस्परांच्या देशातल्या महत्वाच्या शहरांवर केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांमध्ये दोन्ही देशांचे मिळून किमान 11 नागरिक मरण पावले आहेत. युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यामुळे मॉस्कोजवळची 3 शहरं आणि 1 रेल्वे स्थानक उद्ध्वस्त झाल्याचं मॉस्कोच्या महापौरांनी म्हटलं आहे. रशियाने युक्रेनच्या कीव शहराजवळच्या लष्करी सामुग्रीच्या कारखान्यांवर केलेल्या ड्रोन हल्ल्यांमध्ये 5 जण ठार आणि 14 जण जखमी झाल्याचं युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. लष्कर प्रमुख जनरल धीरज शाह आजपासून नेपाळच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर गेले आहेत. भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांचं संरक्षण सहकार्य आणि दोन्ही लष्करांमधलं परस्पर सौहार्द वाढवणं हा या भेटीमागचा हेतू आहे. आग्नेय आशियातून आयात केलेली अरेका नट्स ही सुपारी बांगलादेशातून आयात

केल्याचं घोषित करून साफ्टा अर्थात दक्षिण आशिया मुक्त व्यापार क्षेत्र कराराअंतर्गत मिळणाऱ्या सवलतीचा बेकायदेशीरपणे लाभ घेणाऱ्या एका मोठ्या टोळीचा DRI अर्थात महसूल गुप्तचर संचालनालयानं पर्दाफाश केला आहे. या फसवणुकीमुळे सुमारे 2,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल बुडाल्याचा अंदाज असल्याचं अर्थमंत्रालयानं म्हटलं आहे. या प्रकरणी 9 जणांना अटक करण्यात आली आहे. आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी युवा, गरीब, महिला आणि शेतकऱ्यांचं सक्षमीकरण गरजेचं असल्याचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची विदेशी मालमत्ता प्रकटीकरण योजना लागू. आणि श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दुसरा दिवस अखेर भारताच्या पहिल्या डावात 9 बाद 460 धावा. आणि याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

सुप्रभात, दिवसाची खूप छान सुरुवात. नमस्कार श्रोते हो, 107.1 मेगाहर्ट्झवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. आज 17 ऑगस्ट, वार सोमवार, पहाटेचे ठीक 5:06 होत आहेत आणि आपल्या वंदन या कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. मी तुमचाच भूषण. मंडळी, आज पहिला श्रावणी सोमवार आहे, त्याच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. मंगलमय दिवसाची मंगलमय सुरुवात करूया.

पहाटेचे ठीक 5:21 होत आहेत मंडळी. मंडळी 13 ऑगस्टपासून म्हणजे गेल्या गुरुवारपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली. या श्रावणातला आजचा पहिला सोमवार, श्रावणी सोमवार आपल्या सगळ्यांसाठीच महत्त्वाचा. आजचा दिवस भगवान शिवशंकराच्या पूजेसाठी महत्त्वाचा आणि पवित्र मानला जातो. शिवमंदिरात जाऊन भगवान शिवाचं दर्शन घेणं, व्रताचा भाग म्हणून उपवास करणं, दान देणं अशा स्वरूपाचे आचार आजच्या दिवशी केले जातात. 12 ज्योतिर्लिंग म्हणून मान्यता पावलेल्या मंदिरामध्ये जाऊन भाविक दर्शन घेतात. ज्यांना हे शक्य नसतं ते स्थानिक शिवमंदिरात जाऊन दीप अर्पण करणं, बेलाची पानं वाहणं, शिवामूठ अर्पण करणं असेही उपचार करतात.